your voice. I am singing song. Soup song.

0: तो का आलायस इथे? मी तुला आधीच सांगितलेलं ना, तुझा आणि माझा संबंध आता संपलाय.
1: नको ना असं बोलूस यार.
0: तुला माहिती आहे ना, सायन्स कधी खोटं नाही बोलत.
1: ते मला काही माहित नाही. मला माझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे. माझं प्रेम तुला कधीच काही होऊ देणार नाही.
0: तू जा ना, तुझं आयुष्य माझ्या मागे नको बर्बाद करूस.
1: माझ्याशी लग्न करशील?

त्या कृष्णाची राधा तर त्याला केव्हाच सोडून गेली होती, हे तर फक्त भास होते तिच्या असण्याचे. अनंत काळापासूनचं राधाकृष्णाचं हे प्रेम आजही अधूरच आहे, कारण कृष्णाला त्याची राधा तेव्हाही भेटली नव्हती आणि कृष्णाला त्याची राधा आजही भेटली नाही.

सारेगामा काव्य डिजिटल ऑडिओ प्लेअर, यामध्ये आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी।

नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर अर्थात गाण्याच्या ब्रेक नंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM आणि आपला सकाळचा सेगमेंट मुंबई लोकल विथ आरजे कोमल. तर येस, आज आहे 2 जून, वेळ आहे सकाळचे 9:22 आणि चला तर मग आपल्या आजच्या सेगमेंटला सुरुवात करूया. आणि आजचा सेगमेंट अर्थात आजचा दिन विशेष, आजच्या दिवशी कोणत्या महत्वाच्या घटना घडल्या होत्या यावरती आज आपण एक नजर टाकणार आहोत. तर आज 1800 साली कॅनडामध्ये जगातील पहिली कांजण्यांची लस दिली गेली. 1896 गुग्लिएल्मो मार्कोनी यांनी रेडिओसाठी पेटंट देण्यात आले. 1897 मार्क ट्वेन यांनी वृत्तपत्रात त्यांचे मृत्यूलेख वाचून म्हटले, माझे मृत्यूलेख अतिशयोक्ती आहेत. 1946 इटलीने राजशाही संपवली आणि स्वतःला प्रजासत्ताक घोषित केले. राजा उंबर्टो याला पदच्युत केले. 1949 दक्षिण आफ्रिकेने गोरे सोडून इतरांना दुय्यम नागरिक ठरवण्याचा कायदा केला. 1953 इंग्लंडमध्ये राणी एलिझाबेथचा दुसरीचा राज्याभिषेक झाला. 1979 पोप जॉन पॉल यांनी आपल्या मायदेशाला म्हणजेच पोलंडला भेट दिली. कम्युनिस्ट राष्ट्राला भेट देणारे ते पहिलेच पोप होते. 1999 भूतानमध्ये दूरदर्शन प्रसारण सुरू झाले. 2000 लेखिका अमृता प्रीतम यांनी दिल्ली सरकारने 11 लाख रुपयांचा सहस्त्राब्दी कवयित्री पुरस्काराने यांना सन्मानित करण्यात आले. 2003 युरोपने दुसऱ्या ग्रहावर मंगळावर आपला पहिला प्रवास सुरू केला. युरोपियन स्पेस एजन्सीचे मार्स एक्सप्रेस प्रोब कझाकस्तानमधील बायकोनूर अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित झाले. 2014 तेलंगण भारताचे 29वे राज्य झाले. 2022 विनंतीनंतर युनायटेड नेशन्सने अधिकृतपणे संघटनेतील तुर्की प्रजासत्ताकचे नाव पूर्वी तुर्कीवरून तुर्की असे बदलले. 2023 पूर्व भारतातील ओडिशातील बालासोर शहराजवळ 2 प्रवासी गाड्या आणि पार्क केलेली मालवाहू ट्रेन यांच्यात झालेल्या टक्करमुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला आणि 1200 लोक जखमी झाली. आजच्याच दिवशी 1731 मार्था वॉशिंग्टन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांची पहिली पत्नी यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1840 थॉमस हॉर्डी जे इंग्लिश लेखक आणि कवी आहेत यांचाही जन्म झाला. 1907 विष्णू विनायक बोकील जे मराठी नाटककार आणि लेखक आहेत यांचा जन्म झाला. 1930 पीट कॉनराड अमेरिकन अंतराळवीर यांचा जन्म झाला. 1943 इलैया राजा भारतीय संगीतकार यांचा जन्म झाला. 1955 नंदन निलेकणी इन्फोसिसचे सहसंस्थापक यांचा जन्म झाला. 1955 मणिरत्नम चित्रपट दिग्दर्शक यांचा जन्म झाला. 1963 आनंद अभ्यंकर अभिनेते यांचा जन्म झाला. 1965 ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू मार्क वॉ यांचा जन्म झाला. 1965 ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू स्टीव्ह वॉ यांचाही जन्म झाला. 1974 गाटा कामस्की जे अमेरिकन बुद्धिबळपटू आहेत त्यांचा जन्म झाला. 1987 भारतीय अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा यांचा जन्म झाला. 1989 भारतीय महिला धावपटू ललिता बाबर यांचा जन्म झाला. तर आजच्याच दिवशी इटलीचे क्रांतिकारी जुसेप्पे गॅरिबाल्डी यांचं निधन 1882 झालं. वैश्विक किरणांवर मूलभूत संशोधनाची सुरुवात करणारे भारतीय पदार्थ वैज्ञानिक देवेंद्र मोहन बोस यांचं निधन आजच्याच दिवशी 1975 झालं. भारतीय अभिनेता आणि चित्रपट निर्माता दिग्दर्शक राज कपूर यांचं निधन आजच्याच दिवशी 1988 झालं. ब्रिटिश आणि अमेरिकन रंगभूमीवरील हॉलिवूड चित्रपटांमधील अभिनेते सर रेक्स हॅरिसन यांचं निधन आजच्याच दिवशी 1990 झालं. मराठी संस्कृतीचे जर्मन अभ्यासक डॉक्टर गुंथर सोंतामयर यांचं निधन आजच्याच दिवशी 1992 झालं. भारतीय कार्डिनल दुर्यासामी सायमन लॉर्डू सामी यांचं निधन आजच्याच दिवशी 2014 झालं. तर श्रोते हो, आजच्या दिवशी या महत्वाच्या घटना घडून गेल्या होत्या. त्याचबरोबर आपण आता लगेच पुढच्या सेगमेंटमध्ये वळणार आहोत, पण पुढच्या सेगमेंटला सुरुवात करण्यापूर्वी आपण काही सदाबहार गाणी सुद्धा इकडे ऐकणार आहोत. आणि बरं, तुमच्या जर काही फरमाईशी असतील किंवा तुम्हाला जर अशी कोणती गाणी ऐकायची असतील किंवा जर तुमच्या काही तुमचे आर्टिकल्स असतील, तुमचे कविता असतील आणि तुम्हाला इच्छा असेल, वाटत असेल की ती सगळी गाणी कविता इतर लोकांनी सगळ्यांनी ऐकावी, तर तुम्ही नक्की आम्हाला ते सगळे पाठवू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993999. पुन्हा एकदा सांगते, आमचा संपर्क क्रमांक 9167993
99 आचार्य 90 FM ला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती फॉलो करायला विसरू नका. फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि त्याचबरोबर आचार्य 90 FM हे जे आपलं ऍप आहे ते प्ले स्टोअर वरून सुद्धा नक्की डाऊनलोड करा. आता याच नोट वरती मी आरजे कोमल इथेच एक छोटासा गाण्याचा ब्रेक घेते. अर्थात आपण राज कपूर यांचा आता इथेच उल्लेख केला आणि म्हणूनच अनारी या चित्रपटातलं एक सुंदरस एक एव्हरग्रीन हिंदी सॉन्ग तुमच्या सगळ्यांसाठी आणि येस ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.

नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर आणि या सुंदरशा गाण्यानंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि येस, आता आपल्या सेगमेंटमध्ये पुढे वळूयात आणि आजच्या सेगमेंटमध्ये अर्थात फिटनेस मंत्रामध्ये आरजे कोमल तुम्हाला काही हेल्दी टिप्स सांगणार आहे. बरं, या हेल्दी टिप्स तुम्हाला खरंच कशा वाटतात किंवा तुम्ही तुमच्या डे टू डे लाईफमध्ये या हेल्दी टिप्सचा वापर करता का हे आम्हाला नक्की कळवा. किंवा कोणत्या आजारावर घरेलू उपाय तुम्हाला हवे असतील तर हेही जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही तेही आम्हाला त्यासाठी आम्हाला तुम्ही संपर्क करू शकता. आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993999. पुन्हा एकदा सांगते, आमचा संपर्क क्रमांक 9167993999. आणि आता पुढे वळूयात आणि आज आपण फिटनेस मंत्रामध्ये पाहणार आहोत. बऱ्याच वेळेला जीभ लाल होते, तोंडामध्ये फोड येतात आणि नेहमी यालाच आपण तोंड येणं असं म्हणतो, तर त्यामुळे आपले खाण्याचे वांदे होतात. तर याला काय कारण आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत. तोंड येणं म्हणजेच तोंडात फोड येणं. बऱ्याच जणांना ही समस्या जी आहे ती नेहमी जाणवते, त्यांच्या तोंडात नेहमीच फोड येतात. याला आपण माउथ अल्सर असंही म्हणतो. तोंडात फोड आल्यानंतर जो काही त्रास होतो तो अजिबात सहन होत नाही. काही खाताना पिताना खूप त्रास होतो, अगदी पाणी पिताना सुद्धा तोंडात झोंबतं. त्यामुळे हे दुखणं अगदी नकोसं होऊन जातं. म्हणून तपासणी कायमची, त्यापासून कायमची सुटका हवी असेल तर तुमच्या लाईफस्टाईलमध्ये काही बदल करणं गरजेचं आहे. आता त्याचं मुख्य कारण काय आणि ते बदल नेमके कोणते, ते तोंड वारंवार काय येतं हे पाहूया. तोंडात नेहमीच फोड येत असेल तर याचं कारण असं आहे की आपण बऱ्याचदा उष्णता झाली असं म्हणतो, पण कधी कधी शरीरातील उष्णता वाढल्यानं हे फोड येतात. पण दरवेळी हेच त्यामागचं कारण असू शकत नाही, इतर बरीच कारणं आहेत. कोणती असू शकतात ती, तर त्यातलं पहिलं कारण म्हणजे झोप पूर्ण न होणं. जे लोक कायम रात्री उशिरा झोपतात किंवा ज्यांची झोप नेहमीच अपूर्ण होते अशा लोकांना तोंडात फोड येतात. त्यामुळे झोपण्याच्या सवयी बदलून पहा, लवकर झोपा आणि लवकर उठा. अपचन हे देखील तोंडात फोड येण्याचं एक कारण आहे. यासाठी अन्नपचन कसं अधिक चांगलं होईल याकडे लक्ष द्यायचंय. अनेक जणांच्या दोन जेवणांमध्ये खूप मोठा गॅप असतो, किंवा काही लोक तर सकाळी एकदाच जेवतात आणि त्यानंतर थेट रात्री जेवतात. या सवयींमुळे सुद्धा तोंडात फोड येऊ शकतात. जे लोक खूपच रोज तिखट खातात त्यांनाही माउथ अल्सरचा त्रास हा नेहमीच असतो. तुमच्या बाबतीतही हे कारण असावं असं वाटत असेल तर काही दिवस तिखट पदार्थ खाणं थोडं कमी करून पहा. शरीरामध्ये व्हिटॅमिन B12, फोलेट, लोह कमी प्रमाणात असेल तर त्यामुळे सुद्धा माउथ अल्सरचा परिणाम होऊ शकतो. हा त्रास जास्त दिवस अंगावर काढू नका. या बाबतीत लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घेणं हे अधिक फायद्याचं ठरू शकतं. म्हणून शरीरामध्ये B12 वाढण्याचा परिणाम जर म्हणजे तुमच्या शरीरात जर कमी झालं असेल तर ते वाढवण्यासाठी B12 असलेले पदार्थ खात चला. त्याचबरोबर कमी तिखट खाणं आपण जरा प्रिफर केलं पाहिजे. दोन जेवणामध्ये जास्त गॅप नसायला हवा. किंवा अपचन जर तुम्हाला होत असेल तर मला झालेलं अपचन मी कशा पद्धतीने टाळू शकतो याकडे लक्ष द्या. आणि मुळात म्हणजे झोप ही अशी आहे ना की जर ती तुमची व्यवस्थित झाली तर तुमचं संपूर्ण शरीर जे आहे ना ते व्यवस्थित राहतं. त्यामुळे ती सुद्धा आपण काळजी घ्यायला हरकत नाहीये. आणि अगदीच बेसिक गोष्टी आहेत या की ज्या आपण डे टू डे लाईफमध्ये जर रेग्युलर केल्या तर केवळ तोंड देण्यासारख्याच आजारांना नाही तर असे बरेच जे काही छोटी मोठी दुखणी आहेत त्यापासून आपण काय म्हणतो मोकळेपण आपल्याला मिळेल. चला तर मग याच नोटवरती पुन्हा एकदा एक खूप सुंदर आणि एक रोमॅन्टिक गाणं. म्हणजे सध्या या गाण्याची इंस्टाग्रामवरती खूप चर्चा आहे. हे गाणं इंस्टाग्रामवर सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे, पण हे आहे खरं 80s ओल्ड रोमॅन्टिक सॉन्ग. आणि ओ माय गॉड, बरेच जण अगदी जूड म्हणजे आत्ता हल्ली सुद्धा ही गाणी यूट्यूबवरती जाऊन ऐकतायत. आणि खरं तर हा चित्रपट खूप जुना आहे. दिल एक मंदिर या चित्रपटामधलं एक खूप सुंदर गाणं आहे जे लता मंगेशकर यांच्या आवाजातलं आहे. आणि अर्थात ते गाणं आपण सध्या ऐकतोय. आणि मग ते गाणं ऐकल्यानंतर असं होतं की बाप रे, ही गाणी इतकी जुनी आहेत. तर हो, तर असंच एक 80s हे एक खूप सुंदरसं आणि रोमॅटिक गाणं तुमच्या सगळ्यांसाठी. ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.

0: हॅलो हाय नमस्कार श्रोते हो. पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आपला सेगमेंट मुंबई लोकल विथ आरजे कोमल. आपल्या सेगमेंटमध्ये पुढे वळण्यापूर्वी आज आपण एक खूप खास विषयावरती बोलणार आहोत आणि तो खास विषय माझ्या सगळ्या सख्यांसाठी आहे. अधिक मास सुरू आहे बरं, यावर्षी जरा जावयांचे जास्तच लाड झालेले पाहायला मिळतात कारण सोशल मीडिया उघडलं की केवळ तेच दिसतंय. म्हणजे बाप रे, हा जावई धोंड्या महिन्याला आहेत, सासरवाडीला गेलाय, त्याचे असे लाड झालेत हे ते. पण या अधिक मासामध्ये जी एक परंपरा आहे जी काही वर्षानुवर्ष चालत आलेली आहे की आपल्या पत्नीला अर्थात घरातल्या लग्न झालेल्या स्त्रीला एक जोडवी देण्याचा, तर त्याच्यामध्ये ट्रेंडिंग जोडव्या आलेल्या आहेत मार्केटमध्ये. आणि अर्थात चांदीची ही जोडवी जी आहे ती घेतली जाते पण त्यामध्ये व्हरायटी सुद्धा आली आहे. तर आपल्या मराठी संस्कृतीत अधिक मासाला फार असं खास विशेष महत्व आहे. या पवित्र महिन्यात जावयाला धोंड जेवण घालण्यासोबत आपल्या लाडक्या लेकीला चांदीची जोडवी देण्याची विशेष प्रथा आहे. आजही कित्येक घरांमध्ये लेकीला जोडवी देण्याची ही प्रथा पाळली जाते. अधिक मासात लेकीला भेटवस्तू देण्याची परंपरा असल्याने भेटवस्तू म्हणून लेकीला साडी, दागिने, सौभाग्य वस्तू यांसोबत चांदीची जोडवी दिली जाते. काळानुसार जोडवीच्या डिझाईन्समध्ये मोठा बदल झालाय. पारंपरिक घुंगरू जोडवी आता मॉडर्न आणि आकर्षक पॅटर्नमध्ये उपलब्ध झाल्यात. जर तुम्ही यंदा अधिक मासासाठी लेकीसाठी खास जोडवी घेण्याचा विचार करत असाल तर नवीन आणि सुंदर घुंगरू जोडवीचे डिझाईन्स नक्कीच पहा. सध्या ही जोडवी मार्केटमध्ये ट्रेंडिंगमध्ये आहे. जर तुम्हालाही अधिक मासात लेकीला काहीतरी युनिक आणि ट्रेंडी गिफ्ट द्यायचं असेल तर सध्या प्रचंड लोकप्रिय असलेल्या घुंगरू जोडवी जी आहे ती सध्या खूप मार्केटमध्ये चालली आहे. तुम्ही सर्च करू शकता घुंगरू जोडवी टाकून, तर अतिशय सुंदर साधी एलिगंट डिझाईन्स असलेली ही जोडवी रोजच्या वापरासाठी अतिशय उत्तम पर्याय ठरू शकते. छोट्या घुंगरूंमुळे तिचे सौंदर्य अधिक खुलून दिसते. जर तुमच्या लेकीला जास्त हेवी डिझाईन्स आवडत नसतील तर हा लुक अगदी नाजूक आणि सिम्पल पर्याय. साध्या पट्टीवर मधोमध एकच नाजूक घुंगरी लावलेला हा पॅटर्न डेली वेअरसाठी बेस्ट आहे. फुलांच्या नक्षीने सजवलेली काही, म्हणजे आता त्याच्यामध्येही बरेच पॅटर्न्स आहेत. दुसरी आहे फुलांच्या नक्षीने सजवलेली पारंपरिक जोडवी जिला मॉडर्न लुक दिलेला आहे, तर साडी आणि ड्रेस अशा दोन्हींसोबत ती आकर्षक दिसते. पुढे आहे ऑक्सिडाइज फिनिश घुंगरू जोडवी. म्हणजे आता आपण पाहायला गेलो तर आपल्याला विंटेज लुक खूप जास्त आवडतो, तर विंटेज लुक आवडणाऱ्या महिलांसाठी ऑक्सिडाइज फिनिश असलेली जोडवी उत्तम पर्याय. तिची रॉयल डिझाईन सहज लक्ष वेधून घेते. सध्याच्या तरुण मुलींना चकचकीत चांदीपेक्षा ब्लॅकिश किंवा ऑक्सिडाइज लुक जास्त आवडतात. इंडो वेस्टर्न आणि कॉटन साड्यांवर हा घुंगरू पॅटर्न खूप कूल आणि ट्रेंडी लुक जो आहे तो देतो. सध्या मोर डिझाईन्स खूप जास्त ट्रेंडिंग मध्ये चालले आहेत. मी स्वतः मोराच्या डिझाईन्स असलेल्या जोडव्या ज्या आहेत त्या बघितल्यात. मोराच्या आकर्षक नक्षीने सजलेली ही जोडवी पारंपरिक दागिन्यांची आवड असणाऱ्यांसाठी खास आहे. सण समारंभामध्ये ही जोडवी अधिक खुलून दिसते. बरं, पण मोर जोडवी घेताना थोडीशी काळजी घ्यायची जेणेकरून ती आपल्या कपड्यांमध्ये, साडीमध्ये किंवा कशात अडकणार तर नाही ना. आता आली आहे डबल रिंग घुंगरू जोडवी. दोन रिंग्सच्या स्टाईलिश डिझाईनमुळे ही जोडवी सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे आणि तरुणींना विशेषतः हा पॅटर्न खूप जास्त आवडतोय. आता रॉयल झांजर घुंगरू पॅटर्न आलाय. पायात पैंजण घातल्यासारखा लुक देणारी ही जोडवी सध्या खूपच ट्रेंडिंग आहे. या जोडव्यांच्या खालच्या बाजूला नाजूक घुंगराची भरीफ आणि दाट गुंपण पाहायला मिळते जी दिसायला खूप रॉयल वाटते. या प्रकारच्या जोडवीमुळे पावलांना सुंदर आणि आकर्षक आणि उठावदार लुक मिळतो. आणि अर्थात सरते शेवटी आहे मल्टीवेअर घुंगरू जोडवी. ज्यांना पायात भरगच्च दागिने घालण्याची आवड आहे त्या दोन किंवा तीन लेअर्स असणारी ही जोडवी जी आहे ही त्यांच्यासाठी आहे. प्रत्येक लेअरला लावलेले घुंगरू जे आहेत ती पायाची शोभा वाढवतात. मीनाकारी मध्ये सुद्धा घुंगरू जोडवी उपलब्ध आहेत. चांदीच्या जोडव्यांमध्ये लाल, हिरवा किंवा गुलाबी रंग भरून त्याखाली घुंगरांचे लटकन लावले जातात. तुमच्या साडीच्या रंगाशी मॅचिंग करण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. आणि पुढे आहे अंगठा जोडवी सेट. पायाच्या मधल्या बोटासोबत अंगठा आणि पायांच्या इतर बोटांसाठी मॅचिंग नक्षी आणि घुंगरू असणारा हा कम्प्लीट सेट सध्या नवरीसाठी खूप जास्त ट्रेंडिंग आहे. तर टेम्पलमध्ये सुद्धा घुंगरू जोडवी आता अवेलेबल झाली आहे. दक्षिण भारतीय टेम्पल ज्वेलरीपासून प्रेरित ही जोडवी पारंपरिक सौंदर्य जपणारी जोडवी मानली जाते आणि ती सुद्धा अधिक मासाच्या भेटीसाठी आकर्षक पर्याय ठरू शकते. काय तर मग, लेकिनो जोडवी घेतली नसेल तर आपल्या आईकडे जा, माहेरी जा किंवा तुमच्या नवऱ्याला सांगा, पण जोडवीचे हे ट्रेंडिंग प्रकार जे आहेत ते नक्की घेऊन या. पूर्वी अगदीच काही वेळा वेढणी असतात ती पायात घातली जातात, म्हणजे फेऱ्यांची जोडवी आहे ती पायात घालायचे किंवा काही पश्चिम महाराष्ट्रामध्ये दोन दोन जोडव्या एका पायामध्ये घालण्याची पद्धत होती, म्हणजे एका बोटामध्ये दोन दोन जोडव्या, म्हणजे सिंगल सिंगल अशा दोन घालायच्या. मुळात सातारा कराड किंवा पश्चिम महाराष्ट्रात तो असा प्रकार आहे. काही ठिकाणी मासोळे बिचवे अशा प्रकारच्या सुद्धा काही पारंपरिक दागिने जे आहेत ते पायांच्या बोटांमध्ये घालण्याची परंपरा आहे. तर तुम्ही जर ह्या सगळे प्रेमी असाल, म्हणजे तुम्हाला अशा काही वस्तू आहेत ज्या पायांमध्ये सुद्धा खूप सुंदर दागिने घालण्याची आवड आहे, तर डेफिनेटली गो फॉर इट. आणि तुम्हाला कशी जोडवी आवडतीये किंवा तुम्ही जोडवी घेतलीये का, घेतली तर काय वेगळी डिझाईन्स घेतली, नक्की प्रतिक्रिया कळवा. आणि चला तर मग एक छोटासा गाण्यांचा ब्रेक घेऊयात आणि लगेचच भेटूयात पुढच्या सेगमेंटमध्ये. ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.
1: हे पाच

हॅलो आणि नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आपल्या सेगमेंटमध्ये पुढे वळूयात आणि आज मी कोणाची कविता नाही तर सध्या इंस्टाग्राम आपण ओपन केला आणि जर तुम्हाला आवड असेल, तुम्ही काहीतरी छान कोट्स नेहमी पाहता किंवा काही असं चांगलं लिहिलेलं शायरी किंवा असं एखादे चार ओळ्या जर तुम्हाला इंस्टाग्रामवरती तुम्ही स्क्रोल करता करता बघता तर सध्या इंस्टाग्रामवरती एक ट्रेंडिंग व्हिडिओ चालू आहे आणि ते ट्रेंडिंग व्हिडिओज आहेत VMP चे. तर अर्थात VMP हे इंस्टाग्रामवरती एक खूप छान पेज आहे आणि अर्थात त्याचं जे लिखाण आहे ते ओ माय गॉड. तुम्ही जर इंस्टाग्रामवरती फक्त VMP म्हणून जर काही पोस्ट केलेत ना तर किंवा टॅग केलं टाईप केलं तर तुम्हाला बऱ्याच पोस्ट ज्या आहेत त्यांच्या येतील आणि त्या अगदी काळजाला भिडणाऱ्या पोस्ट आहेत. तर ह्या पोस्ट ज्या आहेत त्या खूप सुंदर आहेत आणि त्यातलंच काही जे आहे ते मी आज इथे तुम्हाला ऐकवून दाखवणार आहे. आणि मुळात ते जे स्टार्टिंगला जे शब्द वापरतात तर VMP लिहितो, ओ माय गॉड काय गोड आवाज येतो. तुम्ही जर अजूनपर्यंत पाहिलं नसेल तर नक्की जाऊन पहा आणि ते कुठेतरी आपल्याला रिलेट होत आहे हे तुम्हाला फील होईल. तर अर्थात आपल्या आजच्या सेगमेंटमध्ये सुद्धा मी VMP काय VMPचं काय म्हणणं आहे हे तुम्हाला इथे ऐकवणार आहे. तर VMP लिहितो की देवाने फक्त माझी एक इच्छा पूर्ण करावी, नशिबात लिहिलेली काळी रेघ पुसावी, मग श्राप तुटावा द्वापार युगातला कलियुगात आणि शेवटी राधाच कृष्णाची रुक्मिणी व्हावी. किती मिनिंगफुल लिहिलंय ना. आता अजून काही असे आहेत म्हणजे मी मगाशी VMP बद्दल बोलले तर VMP तुम्ही जर स्क्रोल केलं इंस्टाग्रामवरती किंवा ऑनलाईन सुद्धा तर तुम्हाला बऱ्याच त्यांच्या कविता आणि कोट्स जे आहेत ते पाहायला लिहितात. तर VMP लिहितो, सांडून साऱ्या भावना मी पूर्णपणे व्यक्त झालो, सांडून साऱ्या भावना मी पूर्णपणे व्यक्त झालो, त्या कदर नसलेल्या व्यक्तीचा मी एकनिष्ठ भक्त झालो. तरीही विचारण्यात आलं मला, तू माझ्यासाठी केलंस काय, आणि मी मात्र भावनांच्या बंधनातून मुक्त झालो, आणि मी मात्र भावनांच्या बंधनातून मुक्त झालं. VMP तुम्हाला हॅट्स ऑफ आहे, काय सुंदर लिखाण आहे तुमचं आणि नक्कीच आपली भेट होईल अशी मी आशा करते आणि खूप छान लिहिलंय. तर येस, आणि पुढेही त्यांनी अजून लिहिलेलं आहे आठवणवरती. तर VMP लिहितात, चेहऱ्यावरचा हस्त तुझ जणू चांदण्यांची आरास सजणी, जिथे पहावं तिथे मला होतो फक्त तुझाच भास सजणी. संपव दुरावा तुझ्या माझ्यातला आणि येऊन भेट ग मला सजणी, आणि येऊन भेट मला ग सजणी. ओ माय गॉड, खरंच खूप हार्ट टचिंग आहे हे. तर येस, याच नोटवरती पुन्हा एकदा एक खूप सुंदर रोमॅन्टिक आणि आज काय जणू 80सचा सिलसिला सुरू आहे. पण येस, पुढे वाहण्यापूर्वी मी अजून एक खूप सुंदर गाणं तुम्हाला इथे ऐकवणार आहे आणि अर्थात यादो की बारात हे जे अल्बम आहे त्यातलं हे गाणं आहे जे आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं आहे आणि लिरिक्स जे आहेत ते मजरू सुलतानपुरी यांनी लिहिलेले आहेत आणि म्युझिक डिरेक्टर आहेत आपल्या गॅन्सेस लाडके आरडी बर्मनजी. आणि येस, चला तर मग या गाण्याचा इथे आस्वाद घेऊयात. ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.

हॅलो हाय नमस्कार श्रोते, हो पुन्हा ऐकताय. छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि आता आपण आपल्या मुंबई लोकल या सेगमेंटच्या उत्तरार्धाकडे आलेलो. जाता जाता आजची एक छान बोधकथा. एका मांजराने आपल्या मालकाचा आवडता पोपट मारून खाल्ला. तेव्हा मालकाने ते मांजर दिसले तर त्याला मारून टाकेन असं रागाने म्हटलं. हे ऐकताच मांजर इतके घाबरले की या प्रसंगातून देवाने आपल्याला वाचवले तर आपण पुढे कोणताही पक्षी कधी मारून खाणार नाही अशी प्रतिज्ञा केली. थोड्या वेळाने दिवाणखाण्यातून खिडकीतून एक वटवाघूळ अचानक आत आले. ते पाहून आतमध्ये असलेल्या मोह उत्पन्न करणाऱ्या प्रसंगी कोणत्या प्रकारचे वर्तन करावे हा प्रश्न मांजराला पडला. एकीकडे भूक आणि दुसरीकडे प्रतिज्ञाभंग होण्याची भीती अशा पेचात ते सापडले. आता असा वेळात सापडले असताना काही वेळाने आपली भूक भागवण्यासाठी त्याला एक युक्ती सुचली. वटवाघळाकडे पाहून ते आपल्याशीच म्हणाले, हा पक्षी आहे असं जर मांडलं तर केलेल्या प्रतिज्ञेप्रमाणे याला हात लावण्याचा अधिकार मला नाही, पण याच्या तोंडाशी इतकं साम्य आहे की याला मारून खाण्याचा अधिकार मला आहे. इतकं बोलून त्याने त्या वटवाघळाला सुद्धा खाऊन टाकलं. आणि याचं तात्पर्य काय? स्वार्थी साधण्याची वेळ आली असता लबाड लोक आपल्या प्रतिज्ञाच्या आहेत त्या युक्तीने गुंडाळून ठेवतात. म्हणजे काय की स्वतःला जे हवं ते करायचं किंवा मग ते चूक आहे बरोबर आहे हे काही बघायचं नाही आणि जे आपल्याला बरोबर वाटतं ते आपण करत राहायचं. चला तर मग श्रोते हो, आता वेळ झालेली आहे इथे तुमची रजा घेण्याची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत राहा. आचार्य 90 FM वरती असणारे हे सगळे कार्यक्रम तुम्हाला कसे वाटतात या प्रतिक्रिया आम्हाला कळवत चला. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993999. पुन्हा एकदा सांगते, आमचा संपर्क क्रमांक 9167993999. आचार्य 90 FM ला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती सुद्धा फॉलो करायला विसरू नका. फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि युट्यूब सगळीकडे आचार्य 90 FM ला फॉलो करा. आणि त्याचबरोबर अगदी जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही जाऊन जर आचार्य 90 FM तुम्हाला ऍप ऐकायचं आहे आणि छान मजा घ्यायची आहे वेगवेगळ्या कार्यक्रमांची तर प्ले स्टोअर वरतून हे ऍप नक्की डाऊनलोड करा. आणि जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही जाऊन आचार्य 90 FM वरचे कार्यक्रम जे आहेत ते ऐकत चला. आता यानंतरच्या सेगमेंटमध्ये तुम्ही आरजे तेजस्विनी यांना ऐकणार आहात अर्थात रंगीला रे मध्ये. त्यानंतर आरजे ज्योती यांचा भ्रमंती हा विशेष एपिसोड जो आहे तो तुम्हाला आज ऐकायला मिळणार आहे. त्याचबरोबर आरजे शब्बीर यांचा कहाणी हो का गुल्लक. त्याचबरोबर आरजे सीमा यांचा स्वाद का जायका असे वेगवेगळे शोज जे आहेत हे तुमच्या सगळ्यांसाठी आम्ही घेऊन येणार आहोत. आरजे सुवर्णा यांचा विविध हा कार्यक्रम जो आहे हा सुद्धा आपल्या आचार्य 90 FM वरती सुरू झालाय. आणि या सगळ्या कार्यक्रमांना तुम्हा सगळ्या रसिक श्रोत्यांचं खूप छान प्रेम मिळतंय हे पाहून मनापासून तुमचे धन्यवाद. आणि याच नोटवरती मी आरजे कोमल आता इथे तुमची रजा घेते. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. जाता जाता मोहम्मद रफी, शमी कपूर, मुमताज यांचं हे एक सुंदर गाणं ब्रह्मचारी चित्रपटातलं अर्थात तुम्हाला अंदाज आलाच असेल. ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि जाता जाता आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे.

स्वागत करते प्रेक्षको अर्थातच सकाळच्या सत्रात आरजे तेजस्वी सोबत तुम्ही जाणून

दूरदर्शनच्या आमची माती आमची माणसं या कृषी विषयक कार्यक्रम ज्यांनी महाराष्ट्रातील घराघरात पोहोचवला अशा शिवाजी फुलसुंदर यांचा वाढदिवस आहे. त्यांचा जन्म 2 जून 1957 झालेला. शेतकरी कुटुंबात जन्मलेले शिवाजी फुलसुंदर यांना लहानपणापासूनच शेतीची आवड होती. शालेय शिक्षणाबरोबरच वडील आणि भावांबरोबर मोठा हाकणे, शेतीला पाणी भरणे इत्यादी कामं ते आवडीने करत. पुणे येथील कृषी महाविद्यालयातील कृषी विषयक शिक्षणानंतर डिसेंबर 1981 मध्ये आमची माती आमची माणसं या कार्यक्रमाचे निर्माते म्हणून दूरदर्शन येथे ते रुजू झाले. शिवाजी फुलसुंदर हे शेतकरी कुटुंबातून आलेले असल्यानं शेतकरी बांधवांना नेमकं काय हवं याची त्यांना जाणीव होती. गावाशी घट्ट नाळ जोडलेली असल्यानं शेतकऱ्यांच्या प्रश्नांची त्यांनी दाहकता अनुभवली होती. सर्वप्रथम त्यांनी आमची माती आमची माणसं या कार्यक्रमाचे शीर्षक गीत ज्येष्ठ कवी गीतकार शांतारामजी नांदगावकर यांच्या सहकार्याने साकारलेलं हे शीर्षक गीत ही काळी आई धरधान्य देई जोडते मनाची नाती आमची माती आमची माणसं घराघरात पोहोचलं. या कार्यक्रमाअंतर्गत त्यांनी विविध कृषीविषयक कार्यक्रमांची निर्मिती अनेक वर्ष केली. शिवाजी फुलसुंदर यांनी 1985 साली गप्पा गोष्टी हे नवीन सदर सुरू केलं. आमची माती आमची माणसं अंतर्गत मुंबई दूरदर्शनचा अनोखा आणि लोकप्रिय झालेला प्रयोग होता. पुस्तकी भाषेत राहून बोली भाषेत सादर होणारा हा कार्यक्रम खूपच गाजला. तर अशा शिवाजी फुलसुंदर सरांना आपण वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊया.

नवे व्हिडिओज पाहायचे असतील तर सबस्क्राइब करा एव्हरेस्ट मराठी आणि प्रेस करा बेल आयकॉन आणि करा रोज लाईक अँड शेअर. एन्जॉय.

शत्रुघ्न सिन्हा इच्छा नव्हती की त्यांच्या मुलीने चित्रपट अभिनेत्री व्हावं. सोनाक्षीने मात्र आपल्या वडिलांना सांगितलं होतं की या परिवाराच्या मान सन्मानाचं पूर्ण लक्ष ठेवेल, म्हणून तिने अद्याप एकही चित्रपटात बिकिनी घातली नाही आणि चुंबन दृश्य देखील दिले नाही. ती चित्रपट साईन करण्याअगोदर ही गोष्ट निर्माता निर्देशकाला स्पष्ट सांगून देते. दबंगमध्ये तिला एका गावकरी मुलीचा अभिनय करण्यासाठी वजन 30 किलो कमी केलं होतं. ती मॅग्झिनच्या इंडियन अंकात कव्हर गर्ल बनली होती. सोनाक्षीचा जन्म पटना इथे झाला आणि तिचे शिक्षण मुंबईत झाले. सोनाक्षीला प्रेमाने सोना आणि शॉटगन ज्युनियर म्हणून हाक मारतात. सोनाक्षीला फोटोग्राफीची फारच आवड आहे, तसंच तिला फिरायला देखील आवडतं. सोनाक्षी गाणं पण म्हणते. चित्रपट रिओ 2 मध्ये ज्युएल नावाच्या पात्रासाठी तिनं गाणं म्हटलं आहे, तसंच आवाजही दिला आहे. सोनाक्षीने फॅशन डिझायनिंगमध्ये ग्रॅज्युएट केलं आहे. तिने आपले करिअर कॉस्ट्युम डिझायनरच्या रूपात सुरू केलं होतं. तिने 2005 मध्ये चित्रपट दिल लेके देखो साठी कॉस्ट्युम डिझाईन केलं होतं. सोनाक्षी सिन्हाने

आज 2 जून लोकप्रिय लेखक, पटकथा लेखक, नाटककार आणि शिक्षण तज्ञ विष्णू विनायक बोकील उर्फ वी बोकील यांचा जन्मदिवस आहे. त्यांचा जन्म 2 जून 1903 रोजी पुण्यात झाला होता. पुण्यातील नूतन मराठी

शिक्षण आणि सबो महाविद्यालयातून उच्च शिक्षण घेतले. त्यांनी BA BT ही पदवी संपादन केली. नूतन मराठी विद्यालयात शिक्षण म्हणून नोकरी केली. 1941-42 सुमारास मंगळागौरीच्या रात्री ही भोकिलांची कथा विनायकांच्या वाचनात आली आणि त्यांनी भोकिलांना तत्काळ बोलवून त्या कथेचे संवाद लेखन करून घेतले. चित्रपट होता पहिली मंगळागौर. मुंबईच्या सेंट्रल सिनेमात 6 मार्च 1943 रोजी हा चित्रपट झळकला. विनायक यांनी निम्म्याहून अधिक चित्रपट दिग्दर्शित केला होता. तरी काही कारणांमुळे त्यांना हा चित्रपट सोडावा लागला. पुढे रश जुन्नरकर यांनी तो चित्रपट पूर्ण केला. मराठी चित्रपटामध्ये चुंबन दृश्य पडद्यावर प्रथम दाखवणारा हा चित्रपट यशस्वी ठरला. विनायकांनी नवयुगचा त्याग करून प्रफुल्ल चित्र ही स्वतःची संस्था स्थापन केली आणि आपल्या संस्थेसाठी कथालेखन करण्यासाठी बोकील यांना साकडं घातलं. विनायक यांना बोकील यांचं लेखन आवडत होतं, त्यामुळे विनायक यांनी बोकील यांच्या 2 कथा पडद्यावर आणल्या. पण दुर्दैवाने विनायक रावांचा मृत्यू झाला, नाहीतर त्यांनी बोकील यांचे अधिक लिखाण पडद्यावर आणलं असतं. मूवी मोकर म्हणून विख्यात असणाऱ्या बाबूराव पै यांनी बोकील यांच्याकडून गळ्याची शपथ हा बोलपट लिहून घेतला. खेळकर वातावरणाची ही कथा होती. या चित्रपटाला रावी राणे यांचं दिग्दर्शन होतं. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे सर्वेसर्व असणाऱ्या मकरंद भावे यांनी 1950 सालात जरा जपून हा धमाल विरोधी चित्रपट निर्मित केला. त्याचे संवाद लेखन बोकील यांनी केलं होतं. गाठीबिठी या बोकील यांच्या अत्यंत गाजलेल्या कादंबरीवरून दत्ता धर्माधिकारींनी बाळा जोजोरे हा अत्यंत यशस्वी बोलपट बनवला. तसंच बेबी ही त्यांची बहुचर्चित कादंबरी. धुळ्याचे शेठ मगनलाल मोतीलाल यांनी त्यावरून चित्रपट काढला. बोकील यांनीच त्यावरून चित्रपट काढला. बोकील यांनीच त्याचे कथा पटकथा संवाद लेखनही केले. त्या सुमारास मराठी चित्रपटसृष्टीत तमाशापटाना बहार आला आणि मध्यमवर्गीय सामाजिक कथेवरचे चित्रपट मागे पडले. अशा परिस्थितीतही त्यांनी यात्रा, जीवनाचे नाव, सप्तपदी, वाट चुकलेले नवरे ही चित्रपटही लिहिले. विष्णू बोकील यांचं 22 एप्रिल 1973 रोजी दुःखद निधन झालं. आपण आज

नमस्कार, आचार्य 90 FM वर सर्वांचे मनपूर्वक स्वागत. श्यामची आई या पुस्तकातील कथांचे आपण वाचन करत आहोत. आज मी श्यामचे पोहणे ही कथा सादर करत आहे. ऐकूया हा श्यामचे पोहणे. कोकणामध्ये पावसाळ्यात विहिरी तुडुंब भरलेल्या असतात. हाताने सुद्धा पाणी घेता येत इतक्या भरतात. पावसाळ्यामध्ये पोहण्याची कोकणात मौज असते. नवीन मुलांना यावेळेसच पोहावयास शिकवतात. नवशिक्याच्या कमरेला सुखड किंवा पिढले बांधतात व देतात त्याला विहिरीत ढकलून. विहिरीत पोहणारे असतातच. सहा सहा पुरुष खोल पाणी असले तरी तळाशी जाऊन खर घेऊन येणारे अट्टल पोहणारे असतातच. पाण्यात नाना प्रकारच्या कोलांट्या उड्या मारणारेही असतात. कोणी विहिरीत फुगड्या खेळतात, कोणी परस्परांच्या पायांना पाय लावून उताणे होऊन मानावर करून होड्या करतात, नाना प्रकार करतात. माझे चुलते पट्टीचे पोहणारे होते. वडिलांनाही पोहता येत असे, परंतु मला मात्र पोहता येत नव्हते. दुसरे पोहत असले म्हणजे मी मजा पहावयास जात असे, परंतु स्वतः मात्र पाण्यात कधी गेलो नाही. मला फार भीती वाटे पाण्याची. आमच्या शेजारची लहान लहान मुलेही धडाधड उड्या टाकेल, परंतु मी मात्र भित्री भागू बाई. ढकला रे श्यामला, असे कोणी म्हटले की मी तेथून पोबारा करीत असे. माझी आई पुष्कळ वेळा म्हणे, अरे श्याम, पोहायला शिक. ती लहान लहान मुलेही पोहतात आणि तुला रे कसली भीती. तुला बुडुका देतील इतके सारे जण. उद्या रविवार आहे, उद्या पोहायला जा. तो वरवडेकरांचा बाळू तो तुला शिकवेल, नाहीतर भाऊजीं बरोबर जा. अरे, उठल्या बसल्या आपल्याला विहिरीवर काम. येथे का पुण्या मुंबईचे नळ आहेत, पोहावयास येत असावे. कुसुमताईंची वेणी व आंबी त्या सुद्धा शिकल्या पोहायला. तू बांगड्या तरी भर, पण बांगड्या भरणाऱ्या मुलींहून सुद्धा तू भित्रा. उद्या जा पोहायला. त्या बाबूकडे सुखडी आहेत ठेवलेल्या, त्या बांध कमरेला वाटले तर. आणखी धोतर बांधून वर धरतीलच. उद्या जा हो. मी काहीच बोललो नाही. रविवार उजाडला. मी कोठेतरी लपून बसायचे ठरविले. आज आई पोहावयास पाठवल्याशिवाय राहणार नाही असे मी नक्की ओळखले होते. मी माळ्यावर लपून बसलो. आईच्या प्रथम ते लक्षात आले नाही. साधारण 8 वाजायची वेळ आली. शेजारचे वासू, भास्कर, बन्या, बापू घरी आले. श्यामची आई, श्याम येणार आहे ना आज पोहायला, या पहा सुकडी आणली आहे. बन्या म्हणाला, हो येणार आहे, परंतु आहे कुठे तो? मला वाटले की तुमच्याकडेच आहे. श्याम, अरे श्याम, कोठे बाहेर गेला की काय? असे म्हणून आई मला शोधू लागली. मी वरून सारी बोलणी ऐकत होतो. मुले म्हणाली, तिकडे आमच्याकडे नाही बोवा आला. कोठे लपून तर नाही ना बसला? आम्ही वर पाहू का श्यामची आई? आई म्हणाली, बघा बरे वर असला तर. त्याला उंदीर घुशी सारखी लपण्याची सवयच आहे. त्या दिवशी असाच माझ्या खाली लपून बसला होता. पण वरती जरा जपूनच जा हो. तो तक्ता एकदम वर उचलतो, अलगत पाय ठेवून जा. मुले माळ्यावर येऊ लागली. आता मी सापडणार असे वाटू लागले. मी बारीक बारीक होऊ लागलो, परंतु बेडकीला फुगून जसे बैल होता येणार नाही, त्याप्रमाणे बैलाला बारीक बेडकीही होता येणार नाही. मला असे वाटले की भक्ती विजयात ज्ञानेश्वर एकदम लहान माशी होऊन तळ्यातून पाणी पिऊन आले, तसे मला जर लहान होता आले असते तर. भाताच्या कडग्याआड मी मांजरांसारखा बसून लपून बसलो होतो. नाही रे इथे, तो का इथे लपून बसेल अडचणीत? एक जण म्हणाला, चला आपण जाऊ,
उशीर होईल मागम. दुसरा म्हणाला. इतक्यात भास्कर म्हणाला, अरे तो बघा त्या कणगीच्या पाठीमागे श्यामच आहे तो. सारे पाहू लागले. श्याम चल ना रे, असा काय लपून बसतोस? सारे म्हणाले. आहे ना वर, मला वाटलेच होते वरती लपला असेल म्हणून. घेऊन जा त्याला, नेल्याशिवाय राहू नका. आई म्हणाली. ती मुले जवळ येऊन मला ओढू लागली. परंतु किती झाले तरी ती परक्यांची मुले, ती जोर थोडीच करणार. ती हळूहळू ओढीत होती व मी सर्व जोर लावित होतो. श्यामची आई तो काही येत नाही व हलत नाही, मुले म्हणाली. आईला राग आला. ती म्हणाली, बघू दे कसा येत नाही तो, कोठे आहे कारटा, मीच येते, थांबा. आई वर आली व रागाने माझा हात धरून तिने ओढले. ती मला फरफटत ओढू लागली. तरी मी हटून बसतच होतो. एका हाताने आई ओढीत होती तर दुसऱ्या हाताने ती शिमटीने मला मारू लागली. आई मुलांना म्हणाली, तुम्ही हात धरा व ओढा, मी पाठी मागून हकलते व झोडपते चांगला, बघू कसा येत नाही तो. मुले मला ओढू लागली व आई शिमटीवर शिमटी देऊ लागली. नको ग आई मारू, आई आई मेलो, मी ओरडू लागलो. काही मरत नाहीस, उठ, तू उठून चालू लाग, आज मी तुला सोडणार नाही. पाण्यात चांगला 2-4 वेळा बुडवारी याला, चांगले नाकातोंडात पाणी जाऊ दे. उठ, अजून उठत नाहीस, लाज नाही वाटत भिकारड्या लपून बसायला? त्या मुली आल्या बघ तुझी फजिती बघायला. असे म्हणून आईने जोराने मारणे चालूच ठेवले. जातो मी, नको मारू, मी म्हटले. निघ तर, पुन्हा पळालास तर बघ, घरातच घेणार नाही तुला. आई म्हणाली, श्याम अरे मी सुद्धा उडी मारते. परवा गोविंद काकांनी मला खांद्यावर घेऊन उडी मारली, मज्जा आली. वेणू म्हणाली, सोडा रे त्याचा हात, तो येईल हो. श्याम, अरे भीती नाही, एकदा उडी मारलीस म्हणजे तुझा धीर आपोआपच चेपेल. मग आम्ही नको म्हटले तरी तू आपण होऊन उड्या मारशील, रडू नकोस. बन्या म्हणाला. देवधरांच्या विहिरीवर वरवडेकरांचा बाळू व इतर तरुण होतेच. काय आज आला का श्याम, ये रे मी सुखडी नीट बांधतो हो. असे म्हणून बाळू वरवडेकराने माझ्या कमरेला सुखडी बांधल्या. विहिरीत खाली 2-4 जण चांगले पोहणारे होते. मी थरथर कापत होतो. हं, मार बघू नीट आता उडी, बाळू म्हणाला. मी आत डोकवावे, पुन्हा मागे यावे, पुढे होई पुन्हा मागे, नाग धरी पुन्हा सोडी, असे चालले होते. भित्रा, वेणू तू मार उडी, म्हणजे श्याम मग मारेल, वेणूचा भाऊ म्हणाला. वेणूने परकराचा काचा मारून उडी मारली. इतक्यात एकदम मला कोणीतरी आत लोटून दिले. मी ओरडलो, मेलो मेलो, आई ग मेलो. पाण्यातून वर आलो, घाबरलो. पाण्यातील मंडळींच्या गळ्याला मी मिठी मारू लागलो. ते मला मिठी मारू देईना. आडवा हो असा, पोट पाण्याला लाव व लांब हो, हात हलव. मला पोहण्याचे धडे मिळू लागले. बाळूनेही उडी घेतली, त्याने मला धरले. माझ्या पोटाखाली हात घालून तो मला शिकवू लागला. घाबरू नकोस, घाबरला म्हणजे लवकर दम लागतो. एकदम कडेला धरायला नको बघू, आणि अगदी जवळ गेल्याशिवाय कडा धरू नये, बाळू वस्तुपाठ देत होता. आता फिरून उडी मार, चढवर, बन्या म्हणाला. मी पायऱ्या चढून वर आलो, नाक धरले, पुढे मागे करीत होतो, परंतु शेवटी टाकली एकदा चिवडी. शाबास रे श्याम, आता आलेच पोहणे, भीती गेली की सारे आले, बाळू म्हणाला. त्याने मला पाण्यात धरले व आणखी शिकवले. आता आणखी एक उडी मार, म्हणजे आज पुरे, सारी मुले म्हणाली. वर येऊन मी उडी टाकली. बाळूने न धरता थोडा पोलो पण.
माझ्या कमरेला सुखडी होत्या म्हणून बुडण्याची भीती नव्हतीच. माझा धीर चिपला, पाण्याची भीती गेली. आम्ही सारे घरी जाण्यास निघालो. मुले माझ्या बरोबर मला पोचवायला आली. बन्या म्हणाला, श्यामची आई, श्यामने आपण होऊन शेवटी उडी मारली, मुरळी भ्यायला नाही आणि सुखडीवर थोडे थोडे त्याला पोहताही येऊ लागले. बाळू काका म्हणाले की श्याम लवकरच शिकेल चांगले पोहायला. अरे, पाण्यात पडल्याशिवाय, नाका तोंडात पाणी गेल्याशिवाय भीती जात नाही. श्याम, डोके चांगले पूस, ती शेंडी पूस, आई म्हणाली. मुले निघून गेली. मी डोके पुसले, सुकी लंगोटी नेसलो. मी घरात जरा रागावूनच बसलो होतो. इतक्यात श्याम, अशी आईने गोड हाक मारली. मी आईजवळ गेलो व म्हटले, काय? आई म्हणाली, ती दह्याची कोंडी घे, आज दही आहे, चाटून टाक, तुला आवडते ना. मला नको, जा, सकाळी मार मार मारलेस आणि आता दही देतेस. मी रडवेला होऊन म्हटले, हे बघ, माझ्या अंगावर अजून वळ आहेत. विहिरीतील इतक्या पाण्यात पोहलो तरी ते गेले नाहीत. ते वळ अजून आहेत, तोवर तरी दही नको देऊस. ते वळ मी इतक्या लवकर कसा विसरे? आईचे डोळे भरून आले होते. ती तशीच उठली. तिच्याने भात गिळवे ना. ती हात धुवून आली. आई तशीच जेवण पुरे न होता उठली हे पाहून मला वाईट वाटले. माझे बोलणे आईला लागले का असे मनात आले. आईने तेलाची वाटी आणली व माझ्या वळांना ती लावू लागली. मी काही बोललो नाही. आई रडवेली होऊन म्हणाली, श्याम, तू भित्र आहेस असे का जगाने तुला म्हणावे? माझ्या श्यामला कोणी नावे ठेवू नये. श्यामला कोणी नावे ठेवू नये म्हणून मी त्याला मारले. श्याम, तुझ्या आईला तुमची मुले भित्री आहेत असे कोणी म्हटले तर ते तुला आवडेल का आणि ते तुला खपेल का? तुझ्या आईचा अपमान तुला सहन होईल? माझ्या मुलांचा कोणी अपमान केला तर ते मी सहन करणार नाही व माझा कोणी अपमान केला तर माझ्या मुलांनी सहन करता कामा नये. असे असेल तरच मी त्यांची खरी आई व ते माझे खरे मुलगी. रागावू नको, चांगला धीट हो, ते दही खा व जा खेळ. आज निजू नको हो, पोहून आल्यावर निजले तर लगेच सर्दी होते हो. गड्यांनो, माझ्या आईला धीट मुले हवी होती, भित्री नको होती. श्यामचे आई पुस्तकातील श्यामचे पोहणे ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. मी अनिता धुळेकर तुमची आता रजा घेते. तुम्ही ऐकत रहा आचार्य.

आचार्य 90 FM वर सर्वांचे मनपूर्वक स्वागत. श्यामची आई या पुस्तकातील कथांचे वाचन करत आहोत. आज मी कविता घाणेकर आनंदाची दिवाळी सादर करत आहे. आनंदाची दिवाळी. दिवाळीचे दिवस जवळजवळ येत होते. शाळांना सुट्टी झाली होती. मी दापोलीस जवळच शिकत होतो, त्यामुळे सुट्टी होताच घरी गेलो. मला व माझ्या धाकट्या भावांना एक एक नवीन सदरा वडिलांनी गिफ्ट केला, परंतु त्यांच्या नेसूची धोतरे मात्र फार फाटली होती. आईने ती 17 शिवली होती, 17 ठिकाणी शिवली होती. ती आता इतकी विरली होती की शिवणे कठीण झाले होते. आम्हा मुलांना त्यांनी नवीन कपडे केले, परंतु स्वतःला नवीन धोतरे घेतली नाहीत. आईला वाईट वाटत होते, परंतु ती काय करणार. तिच्याजवळ थोडेच पैसे होते. कितीतरी दिवसात तिला सुद्धा नवीन लुगडे मिळाले नव्हते, परंतु तिला स्वतःचे इतके वाईट वाटत नसे. परंतु वडिलांचे दैन्य पाहून तिचा जीव करपे. रोज फाटका भाग निऱ्यांमध्ये लपवून वडील वेळ मारून नेत असत. मुंबई पुण्याकडचे लोक दिवाळीत घरी येतात. दिवाळीच्या सुमारास बोटी सुरू होतात. समुद्र शांत असतो. मुंबईहून घरी येणारे लोक येताना फटाके, खेळणे वगैरे दिवाळीसाठी मुलांसाठी घेऊन येतात. माझा मोठा भाऊ पुण्यास मामाकडे शिकत होता. तो काही येणार नव्हता, परंतु पुण्याहून कोणसे आमच्या गावी आले होते. त्यांच्याबरोबर पुण्याच्या मामांनी आईला भाऊबीजेचे 3 रुपये पाठवले होते. आमच्यासाठी खाऊ पाठविला होता. ते 3 रुपये पाहून आईला आनंद झाला. तिने सर्वांची खुशाली विचारली. रुपये देऊन तो गृहस्थ निघून गेला. आम्ही आईच्या भोवती जमा झालो. मामाने खाऊ पाठविला, आम्हाला दे. आम्ही तिच्या पाठीस लागलो. जर्दाळू व पेपरमिंटच्या वड्या होत्या. आईने एक एक जर्दाळू व 2-2 वड्या दिल्या. माझा धाकटा भाऊ 2 जर्दाळू पाहिजेत म्हणून हट्ट धरून बसला. आई म्हणाली, अरे तो तुमच्यासाठीच आहे. आज का एकदम संपवायचा आहे? उरून खाल्लात तर तुम्हालाच बरेच दिवस पुरेल. तो म्हणाला, तर मग आणखी एक वडी दे आणि ही बदलून दे, मला गुलाबी रंगाची दे. आईने त्याला वडी बदलून दिली व शिवाय आणखी एक दिली. आम्ही अंगणात खेळू लागलो. चिंद्यांचा देशी चेंडू केला होता व दबादबी आम्ही खेळत होतो. आईने खाऊ फडताळ्यात मुंग्या न येतील अशा व्यवस्थेने ठेवून दिला. थोड्या वेळाने तिने मला हाक मारली. मी घरात गेलो. आई म्हणाली, श्याम, अमृत शेट्टींकडे जाऊन नवीन धोतर जोड्यास काय पडते विचारून ये. त्यांच्यासाठी हवा आहे म्हणून सांग. घरात आहेत का म्हणून विचारले तर गावाला गेले आहेत, उद्या येतील असे सांग. चौकशी करून येण्याला मला सांगितले म्हणून आलो असे सांग. मी अमृत शेट्टींच्या दुकानात गेलो. मोहन्या व बद्री त्यांचे मुलगे तेथे होते. मोहन्या मला म्हणाला, काय रे श्याम, काय पाहिजे? चित्रे पाहिजे असतील म्हणून आलास होय ना. मी त्याला म्हटले, चित्रे देत नाहीस मग कशाला मागू. मी तुझ्याजवळ कधी मागणार नाही, परंतु धोतराचा भाव विचारावयास मी आलो आहे. कोणाला धोतर जोडा, तुला? त्याने विचारले. नाही, भाऊंसाठी. चांगला लांब रुंद हवा, पोत चांगले हवे. किंमत काय ते विचारावयास मी आलो आहे. 2-3 नमुने दे, ते मी घरी दाखवून आणतो, असे मी सांगितले. मोहन्या मारवाड्याचे 2-3 प्रकारचे धोतर जोड दिले. अमृत शेट म्हणाले, दाखवून लवकर आण हो श्याम. आम्ही काही घरी ठेवणार नाही व ठेवले तर पैसे देऊ, असे मी अभिमानाने म्हटले. तुझ्याजवळ भारी झालेत पैसे, बापाजवळ तर फद्या नाही, अमृत शेट म्हणाले. मला ते ऐकून वाईट वाटले. अमृत शेटांचे आम्हाला कर्ज होते म्हणून ते तसे बोलले. स्वाभिमानाने जगू म्हणणाऱ्याने मरावे, परंतु कर्ज कधी काढू नये. मी ते नमुने घेऊन घरी आलो व आईला दाखविले. त्यातील एक आईने पसंत केला. किंमत बेताचीच होती. 3-3.5 रुपये काहीतरी होती. आईने माझ्याजवळ दिले व म्हणाली, हा घेऊन ये, बाकीचे परत कर. मी धोतर जोड परत केले व एक विकत घेऊन आलो. आईने त्याची 2 पाने निरनिराळी फाडली व प्रत्येकाला कुंकवाचे बोट लावून ठेवले. वडील गावाहून परत आले तरी त्यांना ही गोष्ट कळली नव्हती. दिवाळीच्या दिवशी पहाटे मंगल स्नाने झाल्यावर आई वडिलांना नवीन धोतर नेसाळ्यास देणार होती. आम्ही मुले होतो तरी ती गोष्ट आम्ही फोडली नाही. आईच्या कटात आम्ही तिची मुले सामील झालो होतो. उद्याची दिवाळी. आम्ही टाकळ्याच्या शेंगा आणून त्यातले इंद्रज

मारले ती कृष्णाला म्हणाली, तुमच्याने हा मरणार नाही, याला मीच मारेन. घाण दूर करून स्वच्छता निर्माण करणे यात स्त्रियांचा हातखंडा आहे. पुरुष घरात घाण करतात, परंतु बायका स्वच्छता ठेवतात. बायकांच्या बाहेरपणात पुरुषांच्या हातात घर असते. ते धड केर काढणार नाहीत, सूर सारवणार नाहीत, शेण नीट लावणार नाहीत, भांडी घासणार नाहीत, दिवे पुसणार नाहीत. चार दिवसात घर म्हणजे उकेरडा अशी स्थिती करून टाकतात. परंतु स्त्रिया अंग धुतास पुन्हा सारे आरशासारखे स्वच्छ करतात. नरकासूर सत्यभामाच मारील, घाण स्त्रिया दूर करतील. परंतु अलीकडच्या स्त्रिया घरातील घाण रस्त्यात फेकतात. राक्षस रस्त्यात ठेवला तरी तो वाईटच, घाण रस्त्यात फेकू नये. म्युन्सिपालिटीच्या पेट्या असतील त्यात जवळ जाऊन घाण टाकावी. आम्ही सारे स्वच्छ करीत होतो. तुळशीचे वृंदावन आईने नवीन घातले. आईने पणत्यापासून तयार केल्या, बाती तयार केल्या. सायंकाळी त्या ठिकठिकाणी आम्ही लावल्या. पहाटे लवकरच उठावयाचे म्हणून आम्ही मुले लवकर झोपलो. आई मात्र बराच वेळ काम करीत होती, उटणी वगैरे तयार करीत होती. मोठ्या पहाटे उठून आईने बाहेरच्या चुल्यात विस्तव घातला. तिने स्वतः आपले न्हाणे आटोपून व आम्हाला एकेकाला ती उठवू लागली. अंगाला उठणे, तेल चळू लागली. आधी तेलाचे 5 ठिपके जमिनीवर काढून मग ती आमच्या अंगाला लागली. खूप पाणी आंघोळीला ती देत होती. वडीलही केव्हाच उठले होते. त्यांनी देवाच्या पूजेसाठी फुले आणून ठेवली. आमची स्नाने झाल्यावर ते आंघोळीस गेले. आम्ही घरच्या देवाला नमस्कार केले व देवळातून सुद्धा जाऊन आलो. आईने वडिलांना आंघोळीस पाणी दिले. त्यांची आंघोळ झाली. पुन्हा कद नेसून त्यांनी देवाची पूजा केली. देवांना थोडे वासाचे तेल त्यांनी लावले. आज देवांना सुद्धा कडक पाण्याची आंघोळ. रोज बिचारे थंड पाण्याच्या अभिषेकात कुडकुडायचे, परंतु आज त्यांना गरम पाणी. वडिलांनी देवपूजा केली. करंजी अनारशांचा नैवेद्य होता. पहाट झाल्यापासून भूते भिक्षेसाठी येत होती. अंबाबाईची गाणी म्हणत होते. पैसा पोहे करंजी मागत होते व आम्ही त्यांना घालीत होतो. वडिलांनी आम्हाला हाक मारली व देवाचा नैवेद्य त्यांनी आम्हाला दिला. रोजचे सूर्यनमस्कार घालून ते देवळात गेले. देवळातून थोड्या वेळाने ते परत आले. माझे धोतर ग कुठे आहे आज दिसत नाही ते त्यांनी आईला विचारले. त्याची 2 अंगपुसणी केली. किती फाटले होते ते, आई म्हणाली. अगं मग नेसू काय आज, आणखी महिनाभर ते गेले असते, ते म्हणाले. त्याचा अंत तरी किती.

0: नमस्कार रसिक श्रोते हो, आचार्य 90 FM सेंटरवर मी पुनम राणे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते. श्रोते हो, आपण ऐकत आहात श्यामची आई या पुस्तकातील कथा. आज मी आपल्या समोर दुर्वांची आजी या कथेचं वाचन करणार आहे. आमच्या घरी आमची एक दूरची आजी राहत असे. तिचे नाव द्वारका काकू. आमचे वडील वेगळे झाले तेव्हा ती वडिलांकडे राहावयास आली. तिचे शेतभात होते, त्याची व्यवस्था वडीलच बघत. वडिलांवर तिचा लोभ होता म्हणून ती वडिलांकडे राहायला आली होती. या आजीचे नाव आम्ही दुर्वांची आजी असेच पाडले होते. चातुर्मासात बायका देवाला दुर्वांची लाखोली वाहतात. कोणी पारतीच्या पारिजातकाची लाख फुले वाहतात, कोणी बट मोगऱ्याची लाखोली वाहतात असे चालते. जिला दुर्वांची लाखोली वाहण्याची इच्छा असते ती इतर बायकांना दुर्वा तोडाव्यास बोलवते व त्यांच्या मदतीने लाखोली पुरी करते. आमची आजी या कामासाठी नेहमी तयार असे. तुका म्हणे व्हावे सत्य धर्म सहाय्य, तुका म्हणे व्हावे सत्य धर्म सहाय्य, चांगल्या कामाला नेहमी मदत करावी. चांगल्या कामात कोणाला निरुत्साह करणं म्हणजे मोठे पाप. घातलिया भय नरक जाणे, घातलिया भय नरक जाणे, हे काम होणार नाही, तुला त्रास पडेल अशी भीती जो घालतो तो नरकास जातो. सत्कर्म सिद्धीत झावे म्हणून सर्वांनी झटावे. आमची आजी कोणाही बाईसाठी दुर्वा खोडायचा असो तेथे हजर. आम्हा जर कोणी विचारले आजी कुठे आहे तर आम्ही सांगावे गेली दुर्वाना. असे करता करता त्या आजीचे नाव मुळी दुर्वांची आजी असेच पडले. आम्ही मोठे झाल्यावरही तिला दुर्वांची आजी असेच म्हणत असू. दुर्वांच्या आजीमध्ये अनेक गुण होते. उन्हाळ्यामध्ये जर पाणी आटले तर खोल विहिरीत उतरून ती तपेलाने पाणी घागरीत भरी व आईवर ओढून घेई. रात्रीची ती शेतावर एकटी राखण करी. एकदा तिने चोर पकडले होते. तिला भीती ही वस्तूच माहिती नव्हती. तिला अंगारा मंतरता येत असे. मुले आजारी पडली, गुरे एकदम दूध देईनाशी झाली तर आजीकडे अंगारा यावयाचा. अंगारा जपत असता तिला जर सारख्या जांभ्या आल्या तर दृष्ट फार वाईट पडली असे ती म्हणे. गुरांच्या अंगाऱ्याबरोबरच पेंडीचा तुकडा आणि तो मंतरलेला पेंडीचा तुकडा म्हैसीस वा गाईस खावयास द्यावयाच्या. दुर्वांच्या आजीस दुखत असलेल्या भागास तेल चांगले लावता येत असे. कोणाचे पाय वळत असेल, पोट दुखत असेल, पाठीत कळा येत असेल तर दुर्वांच्या आजीस तेल लावयास बोलावणे यावायचे. तिने चोळले की गुण यायचाच. तिच्या हातात जणू धन्वंतरी होता. माझे डोळे बिघडले होते तेव्हा माझ्या तळपायास रोज गाईचे दूध ती चोळत असे आणि भराभर ते चिरवत असे. दुर्वाच्या आजीजवळ असे सर्व प्रकारचे बी बियाणे असावयाचे. तिच्या जवळ एक मोठे नळकांडे होते. त्यात भेंडी, पडवळ, सहस्त्रफळी, दोडका, चिबूड, काकडी, कारेती इत्यादी सर्व प्रकारचे बी असावयाचे. सोमट्याने किंवा कवड्याने खेळण्यात ती पटाईत होती. कवड्यांच्या खेळासाठी खडूने नाट सुद्धा ती जमिनीवर किती आकल्यासारखे काढी. सरळ रेषा असावयाच्या. मंगळागौरी वगैरे असली म्हणजे दुर्वांची आजी तेथे असावयाचीच. मुला मुलींना नाना प्रकारचे खेळ खेळावयास ती लावायची. अगिन पासोट्याचा खेळ तिच्या आवडीचा. या खेळात मुले पांघरुणात लपावयाचे असतात व दुसऱ्या बाजूकडच्या माणसाने येऊन कोण कोण लपलेले आहेत त्याची नावे सांगावयाची. आजी आम्हास लपवायची. लपणारा मुलगा किंवा मुलगी अंगाने मोठी असल्यास ती सांगायची जरा लहान हो अंग चोरून घे. लपणारा लहान असला तर त्याला सांगे जरा मोठा हो. हेतू असा की ओळखायला कठीण चालू. हा खेळ मोठा गमतीचा. दुर्वाच्या आजीला देवाधिकांची तसेच देवावरची कितीतरी गाणी येत असत. दशावतार, चिंधी, उषाहरण, पारिजातक कितीतरी गाणी तिला येत. दुर्वाच्या आजीचे घरातील रोजचे काम म्हणजे भाजी चिरण्याचे असे. लहान मुले असली की ते खेळावयाची हेही काम असे. त्या दिवशी आमच्या घरी भाजणी करावयाची होती. भाजणी दळताना जाते जड जाते आजी हात लावेल या भरवशावर आईने भाजणी करायचे ठरवले. परंतु आजी जरा लहरी होती. हा, आदल्या दिवशी तीच म्हणाली होती, उद्या करू हो भाजणी. परंतु उजाडता आजीला खऱ्यांकडून बोलावणे आले. खऱ्यांकडे आजीचे दूरचे माहेरचे नाते होते. अधून मधून ती त्यांच्याकडे जात असे. बाकी आजी म्हणजे गावच आजी होती. सर्वांकडे तिचा घरोबा आणि सारे जण तिला बोलवत असत. खऱ्यांच्या घरी काही पापड घालण्याचे काम होते, म्हणून आजीला तिकडे जेवायला वगैरे पापड घालण्यासाठी बोलवण्यासाठी एक मनुष्य आला होता. आजीने त्या माणसाला, येते मी, तू जा रे, असे सांगून परत पाठवले होते. आईला राग आला, आता भाजणी कशी होणार, जाते कशी ती एकटी ओढणार. आई आजीला म्हणाली, तुम्ही जाणार, येते भाजणी कोण काय कशी होणार. मी काय पत्कर घेतलाय की काय तुझ्या कामाचा. वाग वा, म्हणे भाजणी कशी होणार, माझ्याने नाही ओढवत जाते, समजलीस. आजी मोठ्याने बोलू लागली. आईला इजेवला, ती संतापली, म्हणे ओढवत नाही, तुम्हाला लोकांकडे काम करायला शक्ती आहे, घरी तेवढे हात मोडतात. साऱ्या गावने चांगले म्हणायला हवे ना, परंतु इथे हात लावेल तर शपथ. येथे काम कराल तर बाटल जशा, येथे जरा हात लावायला हात दुखतात. येथे घरी आई ग बया ग, परंतु लोकांकडे उभे राहून पोहे कांडाल, कमरेवर हंडे घेऊन पाणी भराल, ढोंग आहे सरे तुमचे ढोंग. हो हो, करणार लोकांकडे काम करणार. तू कोण का मला बोलणार, मी का तुझ्या घरचे खाते आहे, माझे शेत आहे. तू मला ऐश दे असे बोलत जाऊ नकोस, ते माझ्या कामा येणार नाही. म्हणे लोकांकडे काम करतात, तुम्हाला असतील लोक, पण मला नाही कोणी लोक. जशी तुम्ही तशीच खऱ्यांकडची. ढोंगी कोणाला म्हणतेस ग, कोणाला म्हणतेस ढोंगी, असले नव्हते बाई कधीच कोणाचे ऐकून घेतले बोलणे, फारच शेपारलेस तू. आजी भांडू लागेल, मग काल कशाला सांगितलेस, उद्या भाकरू भाजणी म्हणून मी तयारी केली, जाते धुवून ठेवले, परंतु आयत्या वेळी तुमचा पाय आपला तिसरीकडेच, दुसऱ्याला तोंड कशी पाळता येते तुम्हाला. आम्ही मेले मरमर करावे तर तुम्ही जराही हात लावू नये का. आई म्हणाली, मी का हात लावीत नाही, शर्त आहे बाई तुझ्या बोलण्याची, नाही जात खऱ्यांकडे हो, तुझ्या डोळ्यात खुपत असेल तर नाही जात. जगाने चांगले म्हणावे म्हणून मी हापापले होय. बाई तू चांगले म्हण. मित्रांनो, पुष्कळ लोकांचे असे स्वभाव असतात कि ते घराबाहेर फार साळसूळ असतात. दुसऱ्यांकडे ते चार धंदे करतील, परंतु घरी इकडची काडी तिकडे करायचे नाही. लोकांच्या स्तुतीला, बाहेरच्या जगाला, जगाच्या स्तुतीला मनुष्य लालचावलेला असतो. घरच्यांना तळमळ ठेवून तो बाहेरच्यांचे दुवे घेण्यासाठी जात असतो. हे त्याचे करणे प्रेमामुळे नसते तर स्वार्थामुळे, व्हावा मिळावी म्हणून असते, आणि म्हणून ते ताज्य होय. माझ्या आईच्या म्हणण्या बरीच अतिशयोक्ती असली तरी त्यात थोडे तथ्यही होते. आई आणि आजी यांची भांडणे नेहमी होत असत. ते काही नवीन नव्हते, परंतु त्यांचं भांडण फार वेळ टिकत नव्हतं. मध्येच आलेले ते वादळ असे. परस्परांच्या मनात जमलेले विष ओकून बाहेर पडे, घाण बाहेर निघून जाईल आणि पुन्हा मने स्वच्छ होत. वादळ येते ते शांत होण्यासाठीच येते ना. रोग येतात ते शरीरातील घाण जाळण्यासाठीच येतात. मग मरण येते ते पुन्हा जीवनरस देण्यासाठीच येते. माझी आई शांत झाली, बोले नाशी झाली. आजीने थोडा वेळ सुरूच होत आजीच थोडा वेळ सुरूच होत मधून मधून. लोकांकडे मने काम करतात माझे हात, मी वाटेल ते काम करेन. तू कोण ग माझ्यावर लादन सक्ती करणार, तुला का माझा हेवा, मला लोक बोलवतात तर तुला का माझा मत्सर. आईचे तोंड बंद झाले, म्हणून आजीचेही बंद झाले. थोड्या वेळाने आई आजीजवळ गेली व म्हणाली, मी चुकले हो, बोलू नये ते बोलले. तुम्हाला मी कोण बोलणार, तुम्ही किती मोठे आहात, परंतु अलीकडे ह्या साऱ्या दगदगीने, काळजीने व दुखण्याने मी अगदी वेंगले आहे. मला का नाही राहत मग सुमार, भान जणू मी विसरते, मी मग कोणाला बोलते याची शुद्धही मला राहत नाही. मेले असले जगून तरी काय करायचे. चुकले हो, जगून काय करायचे, मग असले अभद्र का ग बोलतेस. माझी पोरे बाळे आहेत अजून लहान, तू नाही जगलीस तर त्यांचं कोण करेल. पुष्कळ जग, मुलाबाळांची लग्ने होऊ देत, सुना घरात येऊ देत, वेडे बिदरे नको बाई म्हणत आणूस. अगं तू बोललीस म्हणजे मलाही जोर येतो, मागाहून वाईट वाटते. आजी म्हणाली, तुम्ही जा खऱ्यांकडे, येते म्हणून कळवले आहे ना तुम्ही, तर जा, भाजणी उद्या होईल. तसेच जाते धुतलेले ठेवले म्हणजे झाले, वरती दुसरे काही दळले नाही की झाले, तुम्हाला चहा करून देते म्हणजे दम नाही लागणार. आज गारवा आहे बाहेर फार, आई गोड बोलली. अलीकडे घरात चहाची पूड असे, कधी कोणी आजारी असेल, कोणाला दम लागला असेल तर आई करून दे. आईने दुर्वांच्या आजीला तिचे रामपात्र भरून चहा दिला. आजीचा राग गेला. आजी खऱ्याकडे जावयास निघाली व जाताना म्हणाली, जाते ग यशवदे, रागाऊ बिगाऊ नकोस आणि मनात रागही धरू नकोस. हो तुम्हीच नका धरू मनात, म्हणजे झाले, कशा झालात तरी तुम्ही वयाने मोठे आहात, मी तुमच्या सुनेसारखे लेकीसारखे, माझे बोलणे पोटात घालीत जा, माझी आई म्हणाली. आजी गेली व आई घरकाम करू लागली. मित्रांनो, माझी आई म्हणजे निर्दोष नव्हती, दोष कोणात नसतात, चुका कोण करत नाही, निर्दोष फक्त एकच परमेश्वर. बाकी सर्वांना चुकांची भूषणेच अंगावर घालून त्या जगन्माऊली समोर जावयाचे आहे. चुका हे मानवाचे भूषण आहे आणि क्षमा हे देवाचं भूषण आहे. माझी आई चुका करी पण सावरून घे, चुका करण्यातच ती एट मिरवीत असे. धन्यवाद. श्यामची आई या पुस्तकातील या कथा तुम्हाला नक्कीच आवडतील. मी माझी कथा इथेच समाप्त करते आणि रजा घेते. आपण ऐकत रहा आचार्य 90 FM रेडिओ सेंटर. धन्यवाद.
1: Let's start the fun.

एफएमवर आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकातील कथांचे अभिवाचन आपण करीत आहोत. आज त्यातीलच मोरी गाय या कथेचं अभिवाचन मी करीत आहे. मी पुष्पा कोल्हे सादर करीत आहे मोरी गाय. बारको आला की नाही? आज त्याला मी दुपारी रागे भरलो होतो. एका गायीला तो मारीत होता. गाय दुसऱ्याची असली तरी ती देवता आहे. जा रे बारकूला त्याच्या घरून आणा, श्याम म्हणाला. तो बाहेर बसला आहे ऐकत. आत यावयास लाजतो आहे, शिवा म्हणाला. श्याम उठला व बाहेर आला. त्याने बारकूचा हात धरला. बारकू ओशाळला होता. तो हातातून निसटून जाण्यासाठी धडपडत होता. श्याम त्याला म्हणाला, बारकू तू मला आवडतोस म्हणून तुला मी रागे भरलो. माझा इतका का तुला राग आला? मी तुला तुझ्या मोठ्या भावासारखाच आहे. चल आज मी आमच्या मोऱ्या गाईची गोष्ट सांगणार आहे. श्यामच्या प्रेमळ शब्दांनी बारकू प्रार्थना गृहात आला. श्यामच्या गोष्टीची सारी जण वाट पाहत होती. श्यामने सुरुवात केली. आमच्या घरी एक मोरी गाय होती. ती अजून माझ्या डोळ्यासमोर आहे. अशी गाय साऱ्या गावात नाही असे लोक म्हणत असत. खरोखर दृष्ट लागण्यासारखी अशी ती गाय होती. कशी उंच थोराड होती, गंभीर व शांत होती. आमच्या वडिलांचा 5 शेरांचा लोटा होता. तो भरून ती दूध दे. तिची कास भरदार असे. तिची नीट काळजी घेण्यात येत असे. माझी आई सकाळी उठली म्हणजे गोठ्यात जावयाची. मोऱ्या गाईला आपल्या हाताने चारा घालायची. मग तिच्या कपाळाला कुंकू लावायची व तिची शेपटी आपल्या तोंडावरून फिरवायची. गाय म्हणजे देवता. गाईला ही थोरवी बायकांनी दिली आहे, परंतु आज खरी गोपूजा राहिली नाही. तोंड देखली गोपूजा आहे, देखल्या देवा दंडवत, असा प्रकार आहे. पूर्वी दुसऱ्याची गाय आपल्या अंगणात आली तर तिला काठी मारून हाकलीत नसत. तिला भाकरी वगैरे दे, मूठभर चारा दे. आज दुसऱ्यांच्या गाईस जरा अंगणात येऊ दे की त्या गोमातेच्या अंगावर बसल्याच काठ्या. दुसऱ्याची गाय दूर राहिली. स्वतःच्या घरच्या गाईलाही पोटभर वैरण, वेळेवर पाणी मिळत नाही. रानात गावात जे मिळेल ते तिने खावे, कोठे घाणेरडे पाणी प्यावे. आज या गाईला आपण भीक मागायला लावले आहे. म्हणूनच आपणावर भीक मागावयाची पाळी आली आहे. जशी सेवा तसे फळ. गाईची सेवा जितकी करू तितके सुख व सौभाग्य येईल. माझी आई मधून गोठ्यात जावयाची. तांदूळ धुतलेले पाणी घंगाळात भरून तिला पाजावयाची. त्याला धुवण म्हणतात. हे थंड व पौष्टिक असते. दुपारी जेवावयाच्या वेळेस एक देवळातील गुरुवाचा नैवेद्य व एक गाईसाठी असे दोन नैवेद्य मांडण्यात येत असत. देवळातील नैवेद्य गुरव येऊन घेऊन जाईल व गाईचा गाईला नेऊन देण्यात येत असे. त्याला गो ग्रास असे म्हणतात. आई आपल्या हातांनी हा गो ग्रास गाईला नेऊन देत असे. या मोऱ्या गाईचे

बुद्धीवर फार प्रेम होते. प्रेम करावे व करवून घ्यावे. प्रेम दिल्याने दुणावते. आईला ती चाटावयाची. तिच्या मानेखालची पोळी आई खाजवी. तस तशी मोरी गाय आपली मान वर करी. आईचा शब्द ऐकताच मोरी गाय हंबरत असे. मोऱ्या गायीचे दूध आईच काढीत असे. मोरी गाय दुसऱ्या कुणाला ते काढू देत नसे. ज्याने द्यावे त्याने घ्यावे असा जणू तिचा निश्चयच होता. दुसरे कोणी जर तिच्या कासेखाली बसले तर ती त्यास हुंगून पाही. गंधेन गावह पश्चंती. गायी वासाने ओळखतात. तिच्या कासेला हात लागताच हा हात कोणाचा हे तिला कळत असे. आईशिवाय दुसरा कोणी बसताच ती लाथ मारी. ती गाय स्वत्ववती होती. सत्यवती होती. अभिमानी होती. प्रेम न करणाऱ्याला ती लाथ मारायची. पाप्या माझ्या कासेला तू हात लावू नकोस. माझ्या कासेला हात लावण्यासाठी माझा प्रेमळ वत्स होऊन ये असे जणू ती सांगत असे. ती मोरी गाय भाग्यवान होती असे आम्ही समजत असू. जणू आमच्या घराची ती शोभाच होती. आमच्या घराची देवता होती. आमच्या घरातील प्रेम व पावित्र्य, स्नेह व सौंदर्य यांची जणू ती मूर्ती होती. परंतु पायलाग म्हणून एक भयंकर रोग आला. या रोगाने कोकणात फार ढोरे मरतात. पटापट पाय आपटून गुरे मरतात. पायाला क्षते पडतात व त्यात किडे होतात. एक दोन दिवसातच ढोर मरते. मोऱ्या गाईला पायलाग झाला. पुष्कळ उपचार केले परंतु गाय बरी झाली नाही. एका काडीसही ती शिवेना मान टाकून पडली होती. आम्ही घरात जपही केले परंतु आमची पुण्याही संपली होती. मोरी गाय आम्हा सोडून गेली. मोरी गाय गेली त्या दिवशी आई जेवली नाही. आम्ही सारे जेवलो. आईला किती वाईट वाटेल ते मी कसं सांगू. आईला किती वाईट वाटले ते मी कसे सांगू. जो प्रेम करतो त्यालाच प्रेम वस्तू गेल्याचे दुःख कळते. इतरास काय समज. मोरी गाय जेथे मिली त्या जागेवर आई पुढे काही दिवस हळद कुंकू व फुले वाहत असे. कधी गती बोलताना आई म्हणे, मोरी गाय गेली. आमच्या घराण्याचे भाग्यही गेले. त्या दिवसापासून घरात भांडण तंटे सुरू झाले. भरल्या गोकुळासारखे आमचे घर पूर्वी गावात दिसे. परंतु मोरी गाय गेल्यापासून अवकळ आली. माझ्या आईचे म्हणणे खरे आहे. फार व्यापक अर्थाने खरे आहे. ज्या दिवसापासून भारत मातेची मोरी गाय गेली त्या दिवसापासून गाईला भारतीय लोकांनी दूर केले. तिची हेळसांड केली. त्या दिवसापासून दुःख, रोग, दारिद्र्य, दैन्य, दुष्काळ ही अधिकाधिक येऊ लागली. चरखा व गाय या भारतीय भाग्याच्या दोन आराध्य देवता, आधार देवता. या दोन देवतांची पूजा पुनरपि जोपर्यंत सुरू होणार नाही तोपर्यंत तरुणोपाय नाही. गाय रस्त्यात दिसली म्हणजे तिला उजवी घालून नमस्कार करणे म्हणजे गोपूजा नव्हे. आपण दांभिक झालो आहोत. देवाला नमस्कार करतो व भावाला छळतो. गाईलाही माता म्हणतो परंतु तिला खायला प्यायला देत नाही. तिचे दूधही मिळत नाही. मिळाले तर रुचत नाही. खोटा वर्ग
सर्वांगी नमस्कार करणाऱ्याला नरक सांगितलं आहे, दास्य सांगितलं आहे. खोटा वरपांगी नमस्कार करणाऱ्याला नरक सांगितलं आहे, दास्य सांगितले आहे. श्यामची आई पुस्तकातील मोरी गाय ही कथा आपल्याला नक्की आवडली असेल. मी पुष्पा कोल्हे आपली रजा घेते. तुम्ही ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

हाय हॅलो नमस्कार, मी तुमच्या सगळ्यांची आवडती अँकर आर जे ज्योती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते अजर 90 FM युअर ओन रेडिओवरती. आपण भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये भारतातील आणि महाराष्ट्रातील ऐतिहासिक आणि प्रेक्षणीय आपली जी तीर्थक्षेत्र आहे त्याविषयी माहिती घेत होतो. आज आपण माहिती घेणार आहोत अयोध्या येथील राम मंदिराची. राम मंदिर हे अयोध्यातील राम जन्मभूमीच्या जागेवर बांधले जाणारे हिंदू मंदिर आहे, जे रामायणानुसार हिंदू धर्मातील भगवान विष्णूचे अवतार भगवान श्रीराम यांचे जन्मस्थान असे मानले जाते. मंदिराच्या बांधकामाची देखरेख श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र करत आहे. 5 ऑगस्ट 2020 रोजी भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन विधी पार पडला आणि मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाली. हिंदू धर्मातील धारणेनुसार श्रीराम हे श्री विष्णूच्या विष्णुदेवता आहे, त्यांचे अवतार मानले जाते. प्राचीन भारतीय महाकाव्य रामायणानुसार रामाचा जन्म अयोध्येत झाला होता, म्हणून हे क्षेत्र राम जन्मभूमी म्हणून ओळखले जाते. 15व्या शतकात मुघलांनी राम जन्मभूमीवर बाबरी मशीद बांधली. हिंदू मंदिर पाडल्यानंतर मशीद बांधली गेली असे हिंदू मानतात. 1850च्या दशकात या वादाला हिंसक वळण लागले. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने त्यावर स्थगिती आणण्याचे आदेश देण्यापूर्वी विश्व हिंदू परिषदेने वादग्रस्त जागेवर मंदिराची पायाभरणी करणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर विश्व हिंदू परिषदेने पैसे आणि विटा गोळा केल्या आणि त्यावर श्रीराम असे लिहिले होते. नंतर राजीव गांधी मंत्रालयाने विश्व हिंदू परिषदेला पायाभरणी करण्याची परवानगी दिली. तत्कालीन गृहमंत्री बुटा सिंग यांनी तत्कालीन विश्व हिंदू परिषद नेते अशोक सिंगल यांना परवानगी दिली. सुरुवातीला केंद्र आणि राज्य सरकारांनी विवादित जागेच्या बाहेर पायाभरणी समारंभ आयोजित करण्याचे मान्य केले होते. तथापि 9 नोव्हेंबर 1989 रोजी विश्व हिंदू परिषद नेते आणि साधूंच्या गटाने विवादित जमिनीवर 7 घन फूट खड्डा खोदून पायाभरणी केली, सिंहद्वार येथे स्थापन केले. डिसेंबर 1992 बाबरी मशीद पाडल्यानंतर हा वाद हिंसाचारात वाढला. अयोध्या अध्यादेश 1993 काही क्षेत्राच्या संपादनासारखे विविध शीर्षक आणि कायदेशीर विवाद देखील उद्भवले. 2019 अयोध्या वादावर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा वादग्रस्त जमीन सरकारने स्थापन केलेल्या ट्रस्टला देण्याचा होता. राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र हे ट्रस्ट स्थापन करण्यात आले. फेब्रुवारी 2020 रोजी संसदेत अशी घोषणा करण्यात आली की दुसऱ्या मोदी मंत्रालयाने मंदिराच्या बांधकामाची योजना स्वीकारली आहे. राम मंदिराची मूळ रचना अहमदाबादच्या सोमपुरा कुटुंबाने 1988 तयार केली होती. सोमपूर किमान 15 पिढ्यांपासून जगभरातील 100 पेक्षा जास्त मंदिराच्या मंदिर डिझाईनचा एक भाग आहे. सोमपूरच्या रहिवाशांनी 2020 मूळ डिझाईनमध्ये काही बदलांसह राम मंदिरासाठी नवीन डिझाईन तयार केले होते. हे मंदिर 235 फूट रुंद, 360 फूट लांब आणि 161 फूट उंच असते. मंदिराचे मुख्य वास्तुविशारद चंद्रकांत सोमपुरा यांच्यासोबत त्यांची 2 मुले निखिल सोमपुरा आणि आशिष सोमपुरा हे देखील वास्तुविशारद आहेत. सोमपुरा घराण्याने भारतीय मंदिर स्थापत्य कलेपैकी एक असलेल्या नागरा वास्तुशैलीनुसार राम मंदिर बांधले.

श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने मार्च 2020 मध्ये राम मंदिराच्या निर्मितीचा पहिला टप्पा सुरू केला. तथापि 2020 चीन भारत संघर्षानंतर भारतात कोविड-19 महामारी लॉकडाऊनमुळे बांधकाम तात्पुरते स्थगित करण्यात आले. बांधकामाच्या जागेचे जे सपाटीकरण आणि उत्करण करताना शिवलिंग, खांब आणि तुटलेल्या मूर्त्या सापडल्या. 25 मार्च 2020 रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत प्रभू रामाची मूर्ती तात्पुरत्या ठिकाणाहून हलवण्यात आली. त्यांच्या बांधकामाच्या तयारीसाठी विश्व हिंदू परिषदेने विषय जो होता त्याच्यासाठी विजय महामंत्र जप विधी आयोजित केला होता, ज्यामध्ये लोक 6 एप्रिल 2020 रोजी विजय महामंत्र श्री राम जय जय राम जपण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जमतील. हे मंदिराच्या बांधकामात अडथळ्यांवर विजय सुनिश्चित करण्यासाठी म्हटले होते. लार्सन अँड टुब्रोने मंदिराच्या डिझाईन आणि बांधकामावर देखरेख करण्याची जबाबदारी घेतली. ते प्रकल्पाचे कंत्राटदार होते. सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूट, नॅशनल जिओफिजियल रिसर्च इन्स्टिट्यूट आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जसे की मुंबई, गुवाहाटी आणि मद्रास माती परीक्षण, कॉन्क्रीट आणि डिझाईन सारख्या क्षेत्रात मदत करणार होते. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने मंदिराच्या खालून वाहणारा सरयूचा प्रवाह ओळखला असल्याने अहवालात समोर आले आहे की राजस्थानातून आणलेल्या 600,000 घनफूट वाळूचे दगड आणि बनसी पर्वतीय दगडांनी हे बांधकाम पूर्ण केले गेले. 5 ऑगस्ट 2020 रोजी पायाभरणी समारंभानंतर मंदिराचे बांधकाम अधिकृतपणे पुन्हा सुरू झाले. पायाभरणी समारंभाच्या आधी 3 दिवसीय वैदिक विधी आयोजित करण्यात आले होते, ज्यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पायाभरणी म्हणून 40 किलो चांदीची वीट ठेवली होती. 4 ऑगस्ट रोजी सर्व प्रमुख देवतांना आमंत्रण देऊन रामरचना पूजा करण्यात आली होती. भूमिपूजनाच्या निमित्ताने भारतभरातील अनेक धार्मिक स्थळांची माती आणि पवित्र पाणी जसे की गंगा, सिंधू, यमुना, प्रयागराज येथील सरस्वती ताल कावेरी येथील कावेरी नदी, आसाममधील कामाख्या मंदिर आणि इतर अनेक नद्यांच्या त्रिवेणी संगम गोळा करण्यात आले. आगामी मंदिराला आशीर्वाद देण्यासाठी देशभरातील विविध हिंदू मंदिरे, गुरुद्वारा आणि जैन मंदिरांमधूनही माती पाठवण्यात आली. यापैकी बरीच शारदापीठे पाकिस्तानात आहेत. 4 धाम या 4 तीर्थक्षेत्रांवरील माती पाठवण्यात आली. युनायटेड स्टेट्स, कॅनडा आणि कॅरिबियन बेटांमधील मंदिरांनी या प्रसंगाच्या स्मरणार्थ आभासी सेवा आयोजित केल्या होती. प्रभू रामांची प्रतिमा प्रतिष्ठित करण्यासाठी योजनाही आखल्या होत्या. हनुमानगढीच्या 7 किलोमीटर परिघातील सर्व 7,000 मंदिरांनी दिवे लावून उत्साहात सहभागी होण्यास सांगण्यात आले. प्रभू राम यांनी आपले पूर्वज मानणारे अयोध्येतील मुस्लिम भावकही या भूमिपूजनेसाठी उत्सुक झाले. त्यावेळी सर्व धर्मातील आध्यात्मिक नेत्यांना आमंत्रित करण्यात आले होते. 5 ऑगस्ट 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हनुमानगढी मंदिरात जाऊन हनुमानाची परवानगी घेतली आणि त्यानंतर राम मंदिराचे भूमिपूजन आणि पायाभरणी करण्यात आली. योगी आदित्यनाथ, मोहन भागवत, नृत्य गोपालदास आणि नरेंद्र मोदी यांची भाषणे झाली. मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात जय सियारामने केली आणि त्यांनी उपस्थितांना जय सियारामचा जयघोष करण्याचे आवाहन केले. ते म्हणतात की जय सियारामची हा एक हाक केवळ प्रभू रामांच्या शहरातच नव्हे तर जगभरात गुंजत आहे आणि राम मंदिर आपल्या परंपरेच्या आधुनिक प्रतीक बनले आहेत. ज्यांनी राम मंदिरासाठी बलिदान केले त्यांना नरेंद्र मोदींनी खूप आदर दिला. मोहन भागवत यांनी मंदिर उभारण्याची चळवळ दिलेल्या योगदानाबद्दल लालकृष्ण अडवाणी यांचेही आभार मानले. मोदींना पारिजात्याचे रोपटेही लावले. 29 डिसेंबर 2023 रोजी अयोध्या राम मंदिरासाठी रामलल्लाच्या मूर्तीची निवड मतदान प्रक्रियेनुसार करण्यात आली. कर्नाटकातील शिल्पकार अरुण योगीराज यांनीही रामाची मूर्ती तयार केली. 22 जानेवारी 2024 रोजी होत असलेला श्रीराम मूर्ती प्रतिष्ठा कार्यक्रमात सर्व राम

नागरिकांनी सहभागी होण्याचे आमंत्रण देण्यासाठी अभियान सुरू करण्यात आले. अयोध्या येथून आलेल्या मंगल अक्षता घरोघरी जाऊन वितरित करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला. 22 जानेवारी 2024 पूर्वी आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले. 22 जानेवारी रोजी नागरिकांनी दीपोत्सव, मंत्रपठण यासारखे कार्यक्रम स्थानीय पातळीवर आयोजित करून आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन केले. राम सेवक यात सहभागी सुद्धा झाले. असे हे माझे रामाचे मंदिर अयोध्या येथे आहे. राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम.

भ्रमंती कार्यक्रमामध्ये आपण जे आता दुसरं तीर्थक्षेत्र घेणार आहोत ते आहे द्वारका. द्वारकाधीशांची द्वारका. द्वारका किंवा द्वारिका हे भारताच्या गुजरात राज्यातील प्राचीन शहर आहे. महाभारतातील आख्यायिकेप्रमाणे या शहराची स्थापना भगवान श्रीकृष्णांनी केली. जरासंधाने कालयवनाच्या मदतीने मथुरेवर 17 वेळा आक्रमण करून यादवांचा पराभव केला. 18 वेळी जरासंध आणि कालवयाने मदतीने मथुरेवर 17 वेळा आक्रमण करून यादवांचा पराभव केला होता. 18 वेळी जरासंध व कालवयाने मथुरेवर आक्रमण केल्यामुळे कृष्णाने विश्वकर्मा यांच्या मदतीने द्वारका शहराची निर्मिती केली. ही द्वारका म्हणजे सोन्याची नौकाच होती. द्वारकेचे प्रवेशद्वार अद्भुत होते. जरासंधासारखे शत्रू द्वारकेस सहजासहजी प्रवेश करू शकणार नाही अशी ह्या प्रवेशद्वाराची रचना होती असे सांगितले जाते. आजची द्वारका शहरात श्रीकृष्णाचे मोठे पुरातन मंदिर आहे. आदिशंकराचार्यांनी जी 4 पीठे स्थापन केली त्यापैकी एक पीठ द्वारका येथे आहे. त्याला कालिका मठ किंवा शारदा मठ असे म्हणतात. इतर पीठे म्हणजेच मठ दक्षिण भारतातील कांचीपुरम, रामेश्वरम येथील शृंगेरी ज्ञानमठ, ओरिसा राज्यातील जगन्नाथपुरी येथील गोवर्धन मठ, उत्तराखंड राज्यातील बद्रिकाश्रम येथे असलेला ज्योतिर्मठ. आख्यायिकेप्रमाणे मूळ द्वारका ही बेटावर वसलेली होती व येथे बंदर होते. या बंदराच्या प्रगत अर्थव्यवस्थेमुळे आर्थिकदृष्ट्या पुढारलेले शहर म्हणून ख्याती होती. गांधारीच्या शापामुळे कृष्ण जाणून होता की एके दिवशी यादवांच्या कुलनाशाबरोबरच द्वारकेचाही नाश होईल. यादवांनी आपसात लढून आपला कुलनाश करून घेतल्यानंतर द्वारका समुद्रात बुडाली. आजही 2019 साली जेव्हा बेट द्वारका नावाचे एक वेगळे शहर होते. ओखा बंदरातून होडीने या द्वारका बेटावर जाता येतात. कृष्णाचा जन्म मथुरा येथे झाला पण त्याने द्वारकामध्ये राज्य केले. येथे त्याने संपूर्ण देशाची लगाम आपल्या हातात घेतली, पांडवांना समर्थन दिले, धर्म जिंकला व शिशुपाल आणि दुर्योधनासारख्या अधर्मी राजांचा नाश केला. त्यावेळी द्वारका ही राजधानी बनली. अनेक ठिकाणचे महान राजे या ठिकाणी भगवान कृष्णाचा सल्ला घ्यायचे. या जागेचे धार्मिक महत्व असेच तसेच रहस्य देखील कमी नाहीत. असे म्हणतात की कृष्णाच्या मृत्यूसोबतच हे शहर समुद्रात बुडाले. आजही त्या शहराचे अवशेष येथे आहेत. द्वारकेच्या दक्षिणेस एक लांब तलाव आहे, त्याला गोमती तलाव असे म्हणतात. त्याच्या नावावरूनच द्वारका गोमती द्वारका म्हणतात. या गोमती तलावाच्या वर 9 घाट आहेत. त्यापैकी शासकीय घाटाजवळ एक तलाव आहे ज्याला निष्पाप कुंड असे नाव दिले गेले. त्यात गोमतीचे पाणी भरले आहे. खाली उतरण्यासाठी एक पक्का जिना बनवला आहे. या निष्पाप कुंडामध्ये स्नान करून प्रवासी प्रथम स्वतःला शुद्ध करतात. बरेच लोक आपल्या पूर्वजांच्या नावावर वस्तू दान करतात. गोमतीच्या दक्षिणेस 5 विहिरी आहेत. निष्पाप कुंडांमध्ये स्नान केल्यानंतर प्रवासी या 5 विहिरींच्या पाण्याने गुळण्या करतात. मग ते रणछोडजींच्या मंदिराकडे जातात. वाटेत बरीच छोटी मंदिरे आहेत. कृष्णाजी, गोमती माता आणि महालक्ष्मीची मंदिरे. रणछोडजीचे मंदिर द्वारकेच्या सर्वात मोठे आणि उत्कृष्ट मंदिर आहे. भगवान कृष्णाला तिथे रणछोडजी म्हणतात. समोर श्रीकृष्णाची 4 फूट उंच मूर्ती आहे. ते चांदीच्या सिंहासनावर बसलेले आहे. काळ्या दगडाने मूर्ती बनवलेली आहे. त्यात हिरे आणि मोती चमकतात. गळ्यात 11 सोन्याचे हार आहेत. मौल्यवान पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे. देवाचे 4 हात आहेत. एका हातात शंख आहे, एका हातात सुदर्शन चक्र आहे, एकामध्ये गदा आणि एकामध्ये कमळाचे फूल आहे. डोक्यावर सोन्याचा मुकुट आहे. लोक देवाभोवती फिरतात आणि त्यांना फुले व तुळशीची पाने देतात. चांदीच्या प्लेट्स फ्रेमवर आच्छादित आहेत. मंदिराच्या छतावर उत्तम मौल्यवान झुमर लटकलेले आहे. एका बाजूला माथ्यावर जाण्यासाठी जिना आहे. पहिल्या मजल्यावर अंबादेवीची मूर्ती आहे. अशी 7 मजले असून एकूण मंदिर 100 आणि 40 फूट उंच आहे.
रणछोडीजीच्या दर्शनानंतर मंदिर परिक्रमा केली जाते. मंदिराची भिंत दुहेरी आहे. दोन भिंतींमध्ये इतकी जागा आहे की माणूस फिट बसू शकतो. हा ही परिक्रमा करण्याचा मार्ग आहे. रणछोडजींच्या मंदिराच्या समोर 100 फूट उंच जगमोहन आहे. त्यात 5 मजली असून 60 खांब आहेत. रणछोडजी नंतर येथे परिक्रमा केली जाते. त्यांच्या भिंतीही दुहेरी आहेत. दक्षिणेकडील बाजूला 2 मंदिरं आहेत. दुर्वासाजी पैकी एक आणि त्रिविक्रमजींच्या दुसऱ्या मंदिराला टिकमजी म्हणतात. त्यांचे मंदिरही सजलेले आहे. मूर्ती अतिशय चित्त थरारक आहे आणि कपडे व दागिने अत्यंत मौल्यवान आहेत. त्रिविक्रमजीच्या मंदिरास भेट दिल्यानंतर प्रदुमानजींच्या दर्शनासाठी यात्रेकरू या कृषेश्वराच्या देवळात जातात. मंदिरात एक प्रचंड तळघर आहे. यात शिवाचा लिंग आणि पार्वतीचा पुतळा आहे. कुशेश्वर मंदिर. कुशेश्वर मंदिर हे शिवमंदिराच्या दक्षिणेकडे 6 मंदिर आहे. त्यापैकी अंबाजी आणि देवकी मातांची मंदिरे विशेष आहेत. रणछोडजी मंदिराजवळ राधा, रुक्मिणी, सत्यभामा आणि जांबुवंतीची छोटी मंदिरे आहेत. त्याच्या दक्षिणेला भंडारा आणि भंडाराच्या दक्षिणेस शारदा मठ आहे. शारदा मठ आदि गुरु शंकराचार्यांनी बांधले होते. त्याने संपूर्ण देशाच्या 4 कोपऱ्यात 4 मठ बांधले होते. त्यातील एक शारदा मठ आहे. परंपरेने आजही शंकराचार्य मठाचे राज्यकर्ते आहेत. भारतात सनातन धर्माचे अनुयायी शंकराचार्यांचा आदर करतात. रणछोडजींच्या मंदिरापासून द्वारका शहराची परिक्रमा सुरू होते. प्रथम थेट गोमतीच्या किनाऱ्यावर जा. गोमतीच्या 9 घाटांवर बरीच मंदिरे आहेत. सवयांचे मंदिर, गोवर्धनाथांचे मंदिर, महाप्रभूजींचे बैठक. पुढे वासुदेव घाटावर हनुमानजींचे मंदिर आहे. शेवटी संगम घाट आहे. येथे गोमती समुद्राला भेटते. या संगमावर संगम नारायणजींचे मोठे मंदिर आहे. संगम घाटाच्या उत्तरेस समुद्राच्या वरच्या बाजूला एक घाट आहे. त्याला चक्रतीर्थ असे म्हणतात. या जवळच्या रत्नेश्वर महादेवाचे मंदिर आहे. त्याच्या पुढे सिद्धनाथ महादेवजी आहेत. पुढे एक कुंड आहे ज्याला ज्ञानकुंड असे म्हणतात. त्याच्या पुढे जुनी राम बारी आहे. तेथे राम, लक्ष्मण आणि सीतेची मूर्ती आहे. त्यानंतर आणखीन एक मंदिर आहे जे नवीन आहे. त्यानंतर एक विहीर आहे. त्यास सौमित्री बाली असे म्हणतात, म्हणजेच लक्ष्मणजींचे भाऊजी. यानंतर काली मातीची आणि आशापुरे मातीची तिथे मूर्ती आहेत. पुढे प्रवास केल्यास प्रवासी कैलास कुंडला पोचतात. या तलावाचे पाणी गुलाबी रंगाचे आहे. कैलास कुंडाच्या पुढे सूर्यनारायणाचे मंदिर आहे. त्याच्या पुढे द्वारका शहराच्या पूर्वेकडील दरवाजा आहे. या दाराच्या बाहेर जय आणि विजयची मूर्ती आहेत. जय आणि विजय हे वैकुंठातील देवाच्या महालाचे रक्षक आहेत. येथे सुद्धा ते द्वारकाच्या दाराशी उभे राहून त्यांची काळजी घेतात. येथून पुन्हा प्रवासी निष्पाप तलावावर पोचतात आणि या रस्त्याची मंदिरे पाहून रणछोडजीच्या मंदिरात पोचतात. येथे कठोर परिश्रम संपतात. ही खरी द्वारका आहे. यापासून 20 मैलाच्या पुढे कच्छच्या आखाती देशातील एक लहान बेट आहे. त्यावर बेट द्वारका स्थायिक झाला आहे. गोमती द्वारकाची तीर्थयात्रा संपल्यानंतर प्रवासी बेट द्वारकाला जातात. द्वारकाची तीर्थयात्रा बेट द्वारका भेटीशिवाय अपूर्ण होत नाही. म्हणजेच अपूर्ण असते ती पूर्ण होत नाही. बेट द्वारका येथे पाण्यामधून जावे लागते. जमिनीवरून जाताना गोपी तलाव 13 मैल पुढे आहे. येथील आसपासची जमीन पिवळी आहे. तलावाच्या आतून फक्त रंगीत माती येते. ते या मातीला गोपी चंदन असे म्हणतात. येथे बरेच मोर आहेत. गोपी तलावाच्या 3 मैलाच्या पुढे नागेश्वर नावाचे शिव आणि पार्वतीचे छोटेसे मंदिर आहे. प्रवासी देखील या ठिकाणी भेट देतात आणि असे म्हणतात की भगवान श्रीकृष्ण आपल्या कुटुंबातील सदस्यासह बेट द्वारका नावाच्या या बेटावर जात असत. त्याची लांबी 7 मैलाची आहे. तो खडकाळ आहे. येथे बरीच चांगली आणि मोठी मंदिरं आहेत. तेथे बरेच तलाव आहेत, बरीच स्टॉर्स आहेत, धर्मशाळा आहेत आणि सद्वर्त आहेत. मंदिरे आणि समुद्रावर फिरणे खूप चांगले आहे.
बेट द्वारका ही अशी जागा आहे जिथे भगवान श्रीकृष्णाने आपल्या प्रिय भगत नरसिंहच्या हुंडी भरली होती. बेट द्वारका बेटाच्या पूर्वेकडील बाजूला हनुमानजींचे एक मोठे मंदिर आहे, म्हणून याच्या या उंच टेकडीला हनुमानाची टेकडी असे म्हणतात. पुढे जाताना गोमती द्वारकाप्रमाणे इथेही खूप मोठी सीमा भिंत आहे. या खोल्यात 5 मोठे राजवाडे आहेत. ही 2 मजली आणि 3 मजली आहे. पहिला आणि सर्वात मोठा राजवाडा श्रीकृष्णाचा राजवाडा आहे. त्याच्या दक्षिणेस सत्यभामा आणि जांबावतीचे महल आहेत. उत्तरेस रुक्मिणी आणि राधाचे वाडा आहे. या 5 वाड्यांची सजावट अशी आहे की डोळे चमकू लागतात. या मंदिरात चांदीच्या अंगठ्या भिंती आणि चौकटीवर ठेवल्या आहेत. भगवान श्रीकृष्ण व त्यांची मूर्ती आणि 4 राण्यांच्या सिंहासनावर चांदीच्या आहेत. मूर्तीची सजावट खूप मोलाची आहे. हिरे मोती आणि सोन्याचे दागिने त्यांनी परिधान केलेले आहेत. खरोखरच्या जरीच्या कापडाने ते सजवलेले आहेत. द्वारका बेटावरील भगवान द्वारकाधीशांच्या मंदिरापासून 7 किलोमीटर अंतरावर चौरासी धुणा नावाचे एक प्राचीन आणि ऐतिहासिक तीर्थक्षेत्र आहे. श्री महंत रघुमणी यांच्या मते उदासीन पंथाचे सुप्रसिद्ध संत आणि प्रख्यात इतिहासिक लेखक निर्वाण थडा तीर्थ श्री पंचायती आखाडाचे पीठाधीश्वर ही महंत रघुमानजी यांच्या मतानुसार ब्रह्माजी 4 मानसिक पुत्र सनक, सनदक, सनत कुमार आणि सनातन यांनी ब्रह्माच्या रचनेचे उल्लंघन केले आणि उदासीन पंथाची स्थापना केली. जगातील विविध ठिकाणी भेट देताना द्वारकेला आले. त्यांचे अनुयायी म्हणून त्यांच्या बरोबर इतर 80 संतही होते. अशा प्रकारे 8 संत कुमार आणि उदासीन संतांचे 80 अनुयायी जोडून 84 संख्या पूर्ण केली जाते. या दैवी दिव्य उदासीन संतांनी येथे 400 धुके स्थापन केले. ध्यान व तपस्या केल्या म्हणजे ब्रह्माजींना प्रत्येक धुराचा महिमा सांगितली आणि 84 सुरांच्या रूपात 84 लाख योनिया वरुणाचे प्रत्येकात्मक उपदेश दिले. या कारणास्तव 84 धुना या नावाने हे स्थान जगात प्रसिद्ध झाले. कालांतराने उदासीन संप्रदायाचे शेवटचे आचार्य जगद्गुरु उदासीनचार्य श्री चंद्र भगवान या ठिकाणी आले आणि सनकादिक ऋषींनी स्थापन केलेल्या 84 धुनांना पुन्हा जागृत केले आणि उदासीन पंथाचे तीर्थ म्हणून पुनर्स्थापित केले. हे स्थान अद्यापही उदासीन पंथात आहे आणि उदासीन संत तिथे येतात. भेट देणाऱ्या प्रवासी भक्त आणि संताच्या राहण्याची व्यवस्था आहे. भोजन वगैरे व्यवस्था 84 धुना उदासीन आश्रमामधून निःशुल्क केली जाते. द्वारकेला भेट देण्यासाठी येणारे प्रवासी नक्कीच 84 धुना तीर्थ पाहण्यासाठी जातात. रणछोडजींच्या मंदिराचे वरचे मजले पाहण्यासारखे आहेत. देवाचा सेठ तिथे आहे, झोका आहे, खेळायला एक चौपड आहे, भिंती मोठ्या आरशांनी व्यापलेल्या आहेत. या 5 मंदिरात त्यांचे स्वतंत्र स्टोअर आहे. मंदिराचे दरवाजे सकाळी उघडतात आणि 12 वाजता बंद होतात. मग ते 4 वाजता उघडतात आणि रात्री 9 वाजेपर्यंत खुले असतात. या 4 विशेष मंदिरा व्यतिरिक्त या सीमेच्या भिंतीच्या आत आणखी बरीच मंदिरे आहेत. प्रद्युम्नजी, टिकमजी, पुरुषोत्तमजी, देवकी माता, माधवजी, अंबाजी आणि गरुडजी ही मंदिरे आहेत. या खेरीज साक्षी गोपाळ, लक्ष्मीनारायण आणि गोवर्धन नाथजी यांची मंदिरे आहेत. ही मंदिरे अतिशय सुशोभित आहेत. यामध्ये बऱ्याच ठिकाणी सोन्या चांदीचे बांधकाम आहे. बेट द्वारका येथे अनेक तलाव आहेत. रणछोड तलाव, रत्न तलाव, कचोरी तलाव आणि शंख तलाव. त्यापैकी रणछोड तलाव सर्वात मोठा आहे. त्याचे जिना दगडाचे आहे. घाट प्रत्येक ठिकाणी आंघोळीसाठी बांधलेले आहेत. या तलावाच्या आजूबाजूला बरीच मंदिरे आहेत. यापैकी मुरली मनोहर, नीलकंठ महादेव, रामचंद्रजी, शंखनारायण यांची मंदिरे खास आहेत. शंख तलाव रणछोड मंदिरापासून 1.5 मैल अंतरावर आहेत. या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाने शंख नावाच्या राक्षसाचा वध केला. त्याच्या किनाऱ्यावर शंखनारायण मंदिर आहे. शंख तलावात आंघोळ करून शंखनारायणाला भेट दिली की पुण्य मिळते. बेट द्वारका येथून समुद्रामार्गे बिरवल बंदरावर जावे लागते. दक्षिणेकडील 2.5 मैलावर चालत असताना एक गाव पडते. त्याचे नाव सोमनाथ पटल आहे. येथे एक मोठी धर्मशाळा आणि बरीच मंदिरे आहेत. गावापासून 2.75 मैल अंतराच्या
हिरण्य सरस्वती आणि कपिला या तीन नद्यांचा संगम आहे. या संगमाजवळ श्रीकृष्णाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले गेले. असे माझे हे श्रीकृष्णाची द्वारका. जय महाराष्ट्र.

नमस्कार मंडळी, आचार्य 90 FM वर मी आरजे सुवर्ण आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. विविधा या कार्यक्रमामध्ये आपण नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर बोलत असतो आणि अर्थातच म्हणूनच कार्यक्रमाचं नाव आहे विविधा. तर आज कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी काही महत्वाच्या टिप्स तुम्हाला देणार आहे. गेल्या काही दिवसांपासून पाण्याचा तुटवडा मुंबईत आणि बऱ्याच ठिकाणी जाणवतोय आणि वेळोवेळी आपल्याला सगळ्यांकडूनच अशी सूचना दिली जाते की पाण्याचा वापर अगदी गरजेपुरता करा, जास्त पाणी वाया घालवू नका. त्या अनुषंगाने काही महत्वाच्या टिप्स याच्या कार्यक्रमातून देण्याचा हा प्रयत्न. तर सुरू करूया आजच्या कार्यक्रमाला. मी म्हटलं तसं की आजच्या कार्यक्रमामध्ये आपण पाणी बचती संबंधीचे काही उपक्रम तसंच दैनंदिन जीवनात करता येण्यासारखे काही उपाय याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. मंडळी, सध्या सगळीकडेच प्रचंड उकाडा जाणवतोय. अशा कडक उन्हात फिरल्यावर सगळ्यात आधी जी गोष्ट प्रत्येकाला हवी असते ती म्हणजे पाणी. पाणी म्हणजे अमृत, पाणी म्हणजेच जीवन. याची जाणीव आपल्याला उन्हाळ्यात खऱ्या अर्थानं होते असं म्हणता येईल. सध्या बऱ्याच ठिकाणी कोरडा दुष्काळ पडल्यामुळे लोकांना गंभीर समस्यांना तोंड द्यावं लागतंय. पाण्याची टंचाई भासतेय, त्याच्याबद्दल आपण काहीतरी ठोस उपाय करायला हवेत हे मात्र नक्की. यातला एक प्रमुख उपाय म्हणजे शतजल योजना. पावसाळ्यात पाण्याचं प्रमाण तसं योग्य प्रमाणात असतं. घराच्या छतावरून पाणी वाहत जाऊन अखेरीस ते गटारांमध्ये जातं. जर हेच पाणी आपण व्यवस्थित प्रकारे साठवून ठेवलं तर नक्कीच हा साठा काही दिवस तरी पुरू शकतो. काही राज्यांमध्ये आवर्जून ही योजना राबवली जाते. तुम्ही म्हणाल पाऊस तर पडू दे, नक्कीच, पण पुढच्या वर्षीसाठी उपाय म्हणून पावसाळा सुरू झाल्यावर ही योजना आपण नक्कीच राबवू शकतो, नाही का? तर यंदाच्या पावसाळ्यात शक्य असेल तर नक्की या छतजल योजनेसारखा उपक्रम आपण राबवायला हवा. याच्यानंतर आपण आपल्या दैनंदिन जीवनात थोडेफार फरक करून बदल करून जर पाण्याची बचत करू शकलो तर भाजी चिरण्यापूर्वी ती धुण्यासाठी पाण्याचा अगदी सढळ हस्ताने वापर केला जातो. जवळपास लिटरभर पाणी वाया जातं. हेच पाणी कुंडीतल्या झाडांसाठी वापरलं तर त्यांना पाणी मिळेल आणि पोषण मूल्य सुद्धा मिळतील. याशिवाय कपडे धुताना सुद्धा नळ सुटा ठेवल्यामुळे आपण कितीतरी पाणी वाया घालवत असतो आणि त्याचा अंदाज सुद्धा आपल्याला येत नाही. हेच पाणी साठवून गॅलरी स्वच्छ करताना आपण उपयोगात आणू शकतो. दुसरा एक महत्वाचा मुद्दा असा की ज्यांच्याकडे पाण्याच्या टाक्या बसवलेल्या असतात त्यांना त्या काही दिवसांनी स्वच्छ कराव्या लागतात, पण इथे सुद्धा पाण्याचा वापर होतो. त्याऐवजी हवेच्या प्रेशरवर टाकी चांगल्या पद्धतीने स्वच्छ करता येऊ शकते. याच्यामध्ये हवा जास्त असून पाण्याचं प्रमाण कमी असतं, त्यामुळे पाण्याच्या तुषारांवर ही स्वच्छता होऊ शकते. फक्त इतकंच आहे की त्यासाठी उपयुक्त असं मशीन तुमच्याकडे असणं आवश्यक आहे किंवा हे मशीन आपण भाड्याने सुद्धा घेऊ शकतो. जर तुलना केली तर गावांपेक्षा खेड्यांपेक्षा शहरी भागांमध्ये पाण्याचा तुटवडा तसा कमी असल्याने पाण्याची तितकी आपल्याला किंमत नाहीये आणि त्याच्यामुळेच पाण्याचा जास्तीत जास्त गैरवापर हा शहरी भागातच होताना दिसतोय. नळ पूर्ण सोडल्यामुळे पाणी जास्त दाबाखाली येतं आणि त्याच्यामुळे आपल्या नकळत पाण्याचा अपव्यय होतो. याला उपाय म्हणजे कमी दाबाच्या पाण्यामध्ये काम करण्याची सवय लावून घेणं. तसंच एखाद्या बिल्डिंगमध्ये किंवा घरासाठी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी असते तिचा कॉक पूर्ण न ठेवता अर्धाच ठेवायचा आणि वरती असणाऱ्या पाण्याच्या टाकीचा वॉल सुद्धा अर्धा ठेवायचा, म्हणजे पाणी आपोआप कमी दाबानंच येईल आणि अशा उपायाने आपोआप पाण्याचा वापर किंवा पाण्याचा गैरवापर सुद्धा कमी होईल. मंडळी, अजूनही काही उपाय आहेत ज्याचा अवलंब केल्याने पाण्याचा गैरवापर काही प्रमाणात तरी टाळता येण्यासारखा आहे, त्याविषयी बोलूया. आता अजून एक गंमत म्हणजे बागेत आपण जे पाणी वापरतो झाडांना, तिथे सुद्धा आपण पाईपलाईन जी यूज करतो, पाईप यूज करतो आणि बऱ्याच वेळ ते पाणी आपण सोडून देतो. तर तसं न करता जर आपण बादली आणि मग्गा घेऊन आवश्यक तितकंच पाणी आपण बागेतल्या झाडांना घातलं तर तिथे सुद्धा पाण्याचा अपव्यय आपण कमीत कमी करू शकतो. झारीचा वापर आपण करू शकतो आणि बादलीचा वापर तर करूच शकतो. शहरी भागातल्या लोकांना आवर्जून सांगावं असं वाटतंय की शॉवरचा वापर टाळा आणि पारंपरिक पद्धतीने आंघोळ करा. शॉवर खाली उभं राहताना आपल्याला कळू शकेल की पाण्याचा दाब हा कितीतरी पटीने जास्त असतो. साहजिकच पाण्याची नासाडी सुद्धा जास्त होते,
त्यामुळे सगळ्यात पहिले शॉवर खाली अंघोळ करण्याची सवय आपल्याला मोडायला हवी आहे. हा शहरी भागातल्या लोकांसाठी पाणी बचतीसाठीचा एक मुख्य उपाय. याशिवाय दाढी करताना, दात घासताना किंवा इतर क्रिया करताना सुद्धा पाण्याचा नळ सुरू ठेवण्याची वाईट सवय आपल्याला आहे, तर ती सुद्धा आता आपल्याला हळूहळू बंद करण्याची गरज आहे. याचबरोबर बहुतांश गृहिणींची जशी सवय असते की कालच पाणी भरलंय पण ते काल भरलंय, मग ते शिळ झालंय असं करून ते ओतून द्यायचं, पुन्हा आज ताजं पाणी भरायचं आणि हेच रोज सुरू असतं. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की पाणी हे कधी शिळ होत नसतं आणि त्यातूनही जर आपल्याला असं वाटत असेल तर आपण गरजेपुरता जेवढं पाणी आवश्यक आहे तितकंच आपण भरून ठेवायला हवं. मंडळी जेव्हा अचानक पाण्याचा तुटवडा भासतो आणि जेव्हा आपल्याला पाणी विकत घ्यावं लागतं तेव्हा त्या प्रत्येक पाण्याच्या थेंबासाठी आपण खर्चलेला रुपया आपल्या लक्षात राहतो आणि तेव्हा त्याची किंमत आपल्याला खऱ्या अर्थानं लक्षात येते. म्हणूनच जेव्हा आपल्याला पाणी मुबलक प्रमाणात मिळत असतं तेव्हा त्याचा वापर योग्य पद्धतीने करणं हे खूप महत्वाचं आहे. कार्यक्रमाची सुरुवात आपण एका वेगळ्या अशा विषयाने केली असली तरी सुद्धा आता आपण कार्यक्रमात वळणार आहोत आपल्या मुख्य विषयाकडे. पण त्याआधी आता ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत त्याचा नक्की विचार करायचा आहे आणि त्या गोष्टी आपण अंमलात आणायच्या आहेत. आणि एक छानसं गाणं ऐकूया याच नोटवर आणि त्याच्यानंतर आपल्या मुख्य विषयाकडे वळूया. तेव्हा तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

गाण्यानंतर पुन्हा एकदा मी आरजे सुवर्ण आपल्या सगळ्यांचं विविध या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करते. आणि आता आपण वळणार आहोत आपल्या मुख्य विषयाकडे. श्रोते हो, आजचा विषय हा खूप जिव्हाळ्याचा आहे. विषय असा आहे, बदलता काळ, काल आणि आज. बालपणापासूनच सुरुवात करायला हवी, हो की नाही? पूर्वी खेळण्यासाठी साधनांची फारशी गरज नसायची. घरात आजी आजोबा छान गोष्ट सांगायचे. घरात गोतावळ असल्यामुळे मोठ्यांची कामं पाहणं, त्यांना मदत करणं, गप्पा ऐकणं, यातच बहुतेक वेळ निघून जायचा. पण आज या उलट चित्र दिसतं. मोठमोठाली घरं असतात, पण घरात फक्त आई वडीलच असतात, आणि ते सुद्धा कामात व्यस्त असतात. त्यामुळे मुलांना खेळण्यासाठी माणूसही नसतो. मग लागते साधनांची गरज. मग हे खेळणं आणून द्या, ते खेळणं आणून द्या, हे सुरू होतं. आणि खेळण्यासाठी कुणीच नसल्यामुळे त्यांना तरी सुद्धा ती उणीव भासत राहते. हल्ली विभक्त कुटुंबातील मुलांना लहानपणापासूनच एकटेपणा अनुभवायला मिळतो. आई बाबा दोघंही नोकरी करणारे असल्यामुळे मुलाला पाळणाघरात ठेवलं जातं आणि त्यामुळे संस्कारांचा अभाव आपल्याला दिसून येतो. बदलत्या काळाचा हा एक पैलू आपण जाणून घेतला पाहिजे. अजून जाणून घेऊयाच मंडळी. पूर्वीच्या काळी शाळा सुटली रे सुटली की थोडंसं खाल्ल्यावर मुलं मैदानाकडे वळायची. मग तिथे पकडापकडी, खो खो, कबड्डी, लंगडी, लगोरी, लपंडाव, आंधळी कोशिंबीर असे स्वस्त आणि मस्त खेळ सुरू व्हायचे. खेळामुळे साहजिकच मित्रमैत्रिणी व्हायच्या, जमायच्या, एकत्रितपणे खेळायच्या आणि एकजूट निर्माण व्हायची. या खेळांमध्ये वस्तू म्हणजेच खेळण्यांचा शिरकाव फारसा नसल्यामुळे हे माझं खेळणं अशी वृत्ती कोणाचीच नसायची. बैठी खेळ म्हणजे सापशिडी, व्यापार, कवड्या, पत्ते. तर या खेळांमध्ये खेळ आणि खेळणारे या दोघांचाही व्यस्त

प्रमाण असल्यामुळे आज कितीही वेळ उपलब्ध असला तरी खेळणाऱ्यांची उपलब्धता नसल्यामुळे खेळ रंगतच नाही. आई वडील कामामुळे थकलेले असतात आणि बहुतेक जण शाळेतून आल्यावर ट्युशन किंवा इतर ऍक्टिव्हिटीजसाठी क्लासेस लावल्यामुळे तिथेच असतात आणि या सगळ्यातून वेगळा वेळ काढणं केवळ अशक्य होऊन बसतं. मग नकळतपणे ही मुलं टीव्ही आणि कॉम्प्युटरकडे आकर्षिली जातात. ही आजची वस्तुस्थिती आहे. प्रत्येकाला या गोष्टीचा गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे. श्रोते हो, आपला असा विषय आहे बदलता काळ. या बदलत्या काळानुसार स्त्री या समाज घटकाविषयी बोलायलाच हवं. पूर्वीच्या काळी चूल आणि मूल हेच स्त्रियांचं विश्व होतं. स्त्रियांना शिक्षण घेण्याची परवानगी नव्हती. कदाचित अंगी विविध गुण असायचे देखील, पण समाजापुढे ते प्रदर्शित करता येत नव्हते. मात्र काळानुसार हे चित्र आता बदललंय. स्त्री आपल्या आवडीच्या क्षेत्रात कार्यरत होऊ शकते. आपल्या आवडीचं क्षेत्र निवडण्याची तिला मुभा आहे. एक स्त्री म्हणून समाजात आदराचं स्थान तिला आहे. घरातल्या सगळ्या गोष्टी सांभाळून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करत देश घडवण्यासाठी अनेक स्त्रिया पावलं उचलताना दिसतायत. काळातली ही प्रचंड तफावत पाहिल्यावर स्त्रियांसाठी लढणारे थोर लोक आपल्याला नक्कीच आठवतात. काही अनिष्ट चालीरीती रूढी यांना विरोध करणारे, स्त्रियांच्या हक्कासाठी लढणारे अनेक महान लोक आणि त्यांचे विचार प्रत्येक स्त्रीने लक्षात ठेवायला हवेत. आज स्त्रिया इतक्या मोकळेपणाने समाजात वावरत आहेत हे त्यांच्याच कष्टाचं फळ आहे. तेव्हा स्त्रियांनी सुद्धा हा विचार करणं खूप गरजेचं आहे. हा मुद्दा सांगण्याचं एकच कारण आहे, कारण आपण काळाविषयी बोलतोय, काल आणि आज. त्यामुळे स्त्रियांचं भावविश्व सुद्धा प्रचंड प्रमाणात बदललेलं आहे. हा विषय घेण्याचा उद्देश इतकाच की बऱ्याच गोष्टी आपण विसरत चाललोय किंवा नकळतपणे त्यांच्याकडे आपलं दुर्लक्ष होत आहे. तर या गोष्टी पुन्हा एकदा आपल्या स्मरणात आणून देण्यासाठीचा हा प्रयत्न. तर पुन्हा एकदा एक छानसं गाणं ऐकूया आणि नंतर वळूया पुढच्या चर्चेकडे. आपलाचा विषय आहे बदलता काळ, काल आणि आज. आपण ऐकत आहात कार्यक्रम विविधा, माझ्यासोबत आरजे सुवर्णासोबत.

मंडळी, कार्यक्रम सुरू आहे विविध आणि विविध कार्यक्रमामध्ये आज आपण बोलतो आहोत बदलता काळ, काल आणि आज. पूर्वीच्या काळी विजेवरची उपकरण वापरात नव्हतीच, त्यामुळे स्वयंपाक घरात पाटा, वरवंटा, चूल वापरली जायची. अगदी पीठ सुद्धा जात्यावर घरच्या घरीच दळलं जायचं, त्यामुळे पूर्ण शरीराला आपोआपच व्यायाम व्हायचा. दिवसभर पुरती इतकी कामं त्यावेळी असायची. आजच्या काळात विजेवर चालणारी उपकरणं वापरली जातात. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि खरंच ही आजच्या काळाची गरज आहेच. या उपकरणांमुळे सगळी कामं पटकन उरकता येतात, पण शारीरिक श्रम मात्र तितकेसे घडत नाही. पण वेळेची बचत होते हेही तितकंच खरं. मिक्सर, ग्राइंडर, ओव्हन, मायक्रोवेव्ह, टोस्टर अशी उपकरणं आज सर्रास सगळ्यांच्याच घरात दिसतात. पण कधी वीज खंडित झाली तर मात्र सगळंच ठप्प होऊन जातं. आज स्त्रिया कामानिमित्त दिवसभर बाहेर असल्यामुळे वेगळे शारीरिक श्रम करण्याची त्यांना फारशी गरज भासत नाही. वेळेअभावी या उपकरणांवरच अवलंबून राहणं ही काळाची गरज आहेच. पण आज तब्येतीच्या तक्रारी सुद्धा वाढत चालल्यात. पूर्वी जेवताना मांडी घालून जेवण केलं जायचं, आज डायनिंग टेबलमुळे शारीरिक हालचाल कमी होत चालली आहे आणि म्हणून वेगळा पैसा खर्च करून जिम, योगा, स्विमिंग, सायकलिंग किंवा इतर ऍक्टिव्हिटीसाठी जावं लागतं. प्रत्येक गोष्टीचे फायदे आणि तोटे दोन्ही असतात, याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. जसा काळ बदलत गेला तसतसा जीवनातला प्रत्येक घटक सुद्धा बदलत गेला. राहण्याची पद्धत, संस्कृती, सगळं काही बदललं. पूर्वी चाळ संस्कृती असल्यामुळे बरीच कुटुंब एकत्रित राहायची, त्यांची सुखदुःख एकत्रितपणे वाटून घेतली जायची. वाढदिवस, लग्न एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरा व्हायचं. प्रत्येक गोष्टीची देवाणघेवाण व्हायची, त्यामुळे प्रेम, आपुलकी, आदर अगदी भरभरून मिळायचं. संपूर्ण चाळ आपलं कुटुंब वाटायची. ती मस्ती, ती मजा आजच्या फ्लॅट संस्कृतीमध्ये लोप पावत चालली आहे. सामाजिक प्राणी ते एकाकी प्राणी असा विरुद्ध प्रवास सुरू आहे. स्वतःच्या आभासी जगात वावरणारा हा माणूस वास्तव काय आहे हे विसरू लागलाय. मदत करणं, सुसंवाद साधणं, मिळून मिसळून राहणं या सगळ्या दुर्मिळ कल्पना होऊन गेल्यात. श्रोते हो, फ्लॅट संस्कृतीमुळे एक अंतर निर्माण झालंय. स्वातंत्र्य मिळत असलं तरी एकटेपणा नकोसा वाटू लागलाय. या उलट चाळीतला दंगा, धुमाकूळ कितीही त्रासदायक असलं तरी त्याला एक जिवंतपणा होता आणि तो जिवंतपणा सगळ्यांनाच हवाहवासा वाटतो. कारण शेवटी कितीही झालं तरी माणूस हा एक सामाजिक प्राणी आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही. मी थोड्या वेळापूर्वी विभक्त कुटुंबाचा उल्लेख केला होता. सध्या कुटुंब निमुळत होत असल्यामुळे घरात एकुलता एक मूल असतं. जे पालकांना मिळू शकलं नाही ते सगळं आपल्या पाल्यास मिळावं अशी त्यांची इच्छा असते आणि त्यामुळे हव्या त्या वस्तू देऊन आपलं बाळ आनंदी होऊ शकेल असं त्यांना वाटतं. पण असं खरंच होऊ शकेल का याचा प्रत्येक पालकाने विचार करण्याची गरज आहे. आपलं प्रेम आणि आपला वेळ देणं हे सगळ्यात मोठं कर्तव्य बरेच पालक आज विसरताना दिसत आहेत आणि मुलांना बदल्यात मागेल ती वस्तू ते पुरवत आहेत. त्यामुळे मुलं हट्टी आणि उद्धट होत चालली आहेत. घरात भावंड असल्यामुळे कुठलीही गोष्ट शेअर न करता स्वतःच घ्यायची ही प्रवृत्ती सुद्धा वाढत चालली आहे. परिणामी असा त्रास, याचा त्रास पालकांना सोसावा लागतोय. योग्य वेळेस मुलांना योग्य वळण लावून आकर्षक खेळण्याचा आमिष न दाखवता तुमचा अमूल्य सहवास, प्रेमाचे चार शब्द, योग्य तिथे कौतुक आणि आवश्यक तिथे धाक दाखवला तर नक्कीच एक उत्तम व्यक्तिमत्व आकार असेल. आपण बदलत्या काळाविषयी बोलतोय आणि त्याचे वेगवेगळे पैलू आपण उलगडण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा याच टप्प्यावर एक गाणं ऐकणार आहोत आणि या विषयावरती अजून बोलणार आहोत. तेव्हा ऐकत रहा आचार्य 90 FM.

श्रोतेहो, आतापर्यंत आपण वेगवेगळ्या मुद्द्यांचा विचार केला. काळानुसार बदलत केलेल्या गोष्टी आपल्याला फायदेशीर ठरल्या तर काहींचा तोटा झाला. पूर्वी वाचन मोठ्या प्रमाणात व्हायचं, वाचाल तर वाचाल असं आपण नेहमीच ऐकतो. पण आज प्रत्यक्षात वाचन किती जण करतात हा तर वादाचा विषय आहे. पूर्वी वर्तमानपत्र, पुस्तक, मासिक, साप्ताहिक हीच प्रसारमाध्यमं म्हणून ओळखली जायची. त्यामुळे ज्ञानात भर पाडण्यासाठी प्रामुख्याने वाचन हेच मुख्य स्रोत होतं. वाचनामुळे लेखनही तितकंच प्रभावी असायचं, भाषणावर सुद्धा प्रभुत्व असायचं. निबंध लेखन, पत्र लेखन हा आज फक्त परीक्षेतला प्रश्न होऊन बसलाय. या पलीकडे पत्र पाठवणं सुद्धा अगदी दुर्मिळ होऊन गेलंय. हल्ली ईमेल, मेसेज यामुळे लेखन कमी झालंय. व्यक्ती व्यक्तीमधला सुसंवाद दुरावत चाललाय. पत्रातली आपुलकी, आपलेपणा हा ईमेल किंवा एखाद्या मेसेजमधून अनुभवता येत नाही. पण वर्षातनं एखादं तरी पत्र पाठवलं तरी पत्र कसं लिहितात हे तुमच्या लहानग्यांना नक्कीच कळू शकेल. ईमेल, मेसेज ही काळाची गरज आहे. कमीत कमी वेळात किंबहुना काही सेकंदात तुमचा संदेश एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवण्याची ही यंत्रणा नक्कीच कौतुकास्पद आहे. पण पूर्वीच्या गोष्टी आणि नव्या गोष्टींचा छान मेळ घालता आला तर हा दुग्ध शर्करा योग जुळून येईल, नाही का? आजच्या विविध या कार्यक्रमामध्ये काही महत्वाचे मुद्दे सांगावेसे वाटतात. काही बदलांचे फायदे तसंच तोटेही असतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे पूर्वी रोजगाराच्या संधी कमी होत्या, वेगवेगळी क्षेत्र निर्माण झाली नव्हती किंवा उदयास आली नव्हती. पण आज बरीच कवाडं उपलब्ध आहेत, रोजगाराच्या संधी वाढल्यात, पण स्पर्धा सुद्धा तितकीच वाढली आहे. पूर्वीच्या काळी स्त्रिया आणि काही वर्गातले लोक शिक्षण घेत नसल्यामुळे त्या काळी तितकीशी स्पर्धा नव्हती. पण आज समाजातला प्रत्येक घटक सुशिक्षित असल्यामुळे स्पर्धाही वाढली आहे. वाढत्या स्पर्धेमुळे नैराश्य, धावपळ, सतत पुढे राहण्याची धडपड या गोष्टीही आल्याच. पण यामुळे आपण सतत कार्यरत राहतो, प्रगती करतो, हे फायदेही आहेत. पाहिलेत ना, प्रत्येक गोष्टीचे फायदे आणि तोटे असतातच. त्यामुळे दोन्हींचा विचार केला पाहिजे आणि त्यातून सुवर्णमध्य गाठून आपलं आयुष्य आपण चांगलं केलं पाहिजे. आजच्या प्रगत काळामध्ये नोकरदारांचे पगार खूप वाढलेत, त्यामुळे अर्थातच राहणीमान सुधारले. पण काही गोष्टी मात्र खटकतात. पूर्वी दिवे लागण्याच्या वेळेला घरात असलेली मुलगी आज रात्री अपरात्री बाहेर असते. राहणीमान सुधारणं ही नक्कीच चांगली गोष्ट आहे, पण त्याचा अतिरेक मात्र करू नये. प्रसार माध्यमांमुळे समाजातलं वातावरण बिघडत चाललंय, असुरक्षितता वाढत चालली आहे. समाजात वावरताना काही मर्यादा या पाळल्या गेल्याच पाहिजेत. केवळ समाजातल्या वातावरणाला दोषी धरण्यात अर्थ नाही, तसंच आपल्या वाढत्या गरजा कमी करायला हव्यात, कारण बऱ्याचदा त्या अनावश्यक असतात. सुखी समाधानी राहण्यासाठी काही लागतं ते मिळवण्याचा प्रयत्न आपण नक्कीच केला पाहिजे. पूर्वीच्या काळी आयुष्य जगताना ऐशोआरामाच्या सुखसोयीच्या वस्तू नव्हत्या, पण कष्टाची भाजी भाकरी हीच गोड लागायची हे सत्य त्यांना उमगलं होतं. इन शॉर्ट, आपण पूर्वीच्या काही गोष्टी आणि आजच्या काही गोष्टी या दोघांची सांगड घालून आपल्याला जे काही उपयुक्त आहे ते घेऊन आपलं आयुष्य पुढे घेऊन गेलं पाहिजे. श्रोते हो, आजचा विषय नक्कीच तुम्हाला विचार करायला भाग पडेल आणि नक्कीच तुम्ही विचार कराल याचीही मला खात्री आहे. आणि ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या नक्की तुम्ही अंमलात आणाल अशी मी खात्री बाळगते. आणि इथेच निरोप घेते, तेव्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात वेगळ्या विषयासह. ऐकत रहा आचार्य 90 FM माझ्यासह, अर्थात आरजी सुवर्णासोबत.

0: नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM वर मी आरजे तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, अधिक मास आहे आणि त्यानिमित्त अधिक मासाच्या सगळ्यांना शुभेच्छा देऊया आणि त्यासाठी आपण खास पाहुणे आमंत्रित केलेले आहेत. खरं तर आता ते पाहुणे राहिले नाहीयेत, आता मला वाटतं आचार्य 90 FM कुटुंबाचाच ते भाग झालेले आहेत. तर प्राध्यापिका मेधा सोमण मॅडम आज आपल्या सोबत आहेत. मेधाताई नमस्कार. मनपूर्वक स्वागत तुमचं आणि तुमचा कृपा आशीर्वाद असाच आमच्या पाठीशी सतत राहू दे अशीच तुम्हाला विनंती करते आणि तुमचं स्वागत करते. आज अधिक मासाविषयी मेधाताई आपल्याला सगळं समजावून सांगणार आहेत आणि अर्थातच त्यांची जी ऋतू सण उत्सव व्रते हे त्यांचं पुस्तक नवीनच प्रकाशित झालेलं आहे अशोक समळे सर यांच्या हस्ते. तर तेही तुम्ही आवर्जून विकत घ्यावं आणि वाचावं अशी मी सगळ्यांना विनंती करते. त्यामध्ये तुम्हाला ऋतू सण यांची माहिती मिळेलच, पण पारंपरिक पद्धतीने आपल्या संस्कृतीचं जतन करण्यासाठी सण उत्सव कसे साजरे करावे याचं अमूल्य मार्गदर्शन या पुस्तकातून तुम्हाला मिळू शकतं. तर आज मेधाताई खास अधिक मासानिमित्त आलेल्या आहेत. अधिक मासाच्या तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा. गुरुजींनाही आमचा नमस्कार सांगा आणि अर्थातच आता जाणून घेऊया. थोडक्यात आपण थोडं भारतीय संस्कृतीविषयी बोलूया आणि नंतर मग आपण अधिक मासाकडे वळूया.
1: नमस्कार 90 FM या चॅनलवर मी नेहमीच येते, त्यामुळे मी पाहुणी नाही. आता मी एका त्या चॅनलचाच एक आता सदस्य मी तुमच्या सगळ्यांच्याच कुटुंबात आता खरी म्हणजे आपलं सगळ्यांचं एक कुटुंब आहे. त्या सगळ्यांना आधी अधिक महिन्याच्या शुभेच्छा देते. 17 मेला जरी अधिक महिना सुरू झाला असला तरी 15 जून पर्यंत अधिक महिना अजूनही चालू आहे आणि त्याबद्दलची एक माहिती, कारण दर साधारणपणे 3 वर्षांनी अधिक महिना येत असतो आणि म्हणून त्याची माहिती आधी आपण घेऊया. पण थोडं संस्कृती विषयी आधी आपल्याला बघायला हरकत नाही, कारण आपली भारतीय संस्कृती ही प्राचीन आहे, सगळ्या जगामधली प्राचीन संस्कृती. आणि आपल्या संस्कृतीची जी वैशिष्ट्य आहेत ना ती वेगळी आहेत. म्हणजे एक म्हणजे आपली संस्कृती यज्ञ दान तप ह्याच्यावर अवलंबून आहे आणि हीच आपली महत्वाचं खरं म्हणजे एक विचार आहे. आता यज्ञ ह्याचा अर्थ

0: नुसतं समिधा घालणं आणि हवन करणं एवढाच त्याचा अर्थ नाहीये. तर यज्ञ ह्याचा अर्थ स्वतःच कर्म निरपेक्ष बुद्धीने करणं. थोडक्यात काय तर त्याग करणं. आणि त्यामुळे आपली संस्कृती त्यागावर अवलंबून आहे. दुसरं म्हणजे आणखी एक आपल्या वैशिष्ट्य संस्कृतीचं म्हणजे भारतीय संस्कृती ही सण उत्सवांची संस्कृती असं जगामध्ये म्हटलं जातं. आणि त्यामुळे हे आपल्या संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून आपल्याला तो अधिक महिना का येतो त्याबद्दल आपल्याला नंतर आता विचार करायचा आहे. तर आपली सण उत्सवांची जी योजना आहे ती पंचांगावर आधारित असते. आणि पंचांग म्हणजे तिथी वार नक्षत्र योग करण अर्थात त्याचा काही आपल्याला आत्ता खोलवर जाऊन अभ्यास करायचा नाही. पण पंचांगाचा आपण उपयोग काय करतो तर सण केव्हा आहेत सण उत्सव केव्हा आहेत हे बघण्यासाठी. पंचांग हातात आलं कॅलेंडर हातात आलं की पहिलं काय गणपती कधी आहेत दसरा कधी आहे दिवाळी कधी आहे
1: हे आपण
0: पहिल्यांदा बघत असतो. कारण आपले सण जे आहेत ना ते आपल्याला खूप आवडतात कारण त्याच्यामुळे आपल्याला खूप आनंद मिळतो. हा एक. दुसरी गोष्ट म्हणजे आपण सगळे सणवारांच्या निमित्ताने सण उत्सवांच्या निमित्ताने सगळे एकत्र येतो. भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे की सण उत्सव आपण एकटे एकटे नाही करत. आपण सगळे मित्रमंडळी नातेवाईक शेजारी पाजारी आणखी कोणी असले ते सगळ्यांना एकत्र भेटतो एकत्र बोलावतो आणि आपले सण उत्सव साजरे करतो. त्यामुळे खूप काही आनंद मिळतो. म्हणून आपण सणांची ही वाट बघत असतो. तर आता हे सणांची योजना कशी होते त्याचा आपण आता पहिला विचार करू म्हणजे त्यानिमित्ताने अधिक महिना कसा येतो
1: ते
0: आपल्याकडे. आपले सणांचा बाबतीत विचार केला तर ऋतू हे सूर्यावर अवलंबून असतात आणि तिथी या चंद्रावर अवलंबून आहेत. आता काही जे ग्रेगोरियन कॅलेंडर जे आहे ते सौर कालमापन पद्धतीवर अवलंबून जी मुस्लिम कॅलेंडर्स किंवा त्यांची कालमापन पद्धती ती फक्त चंद्रावर अवलंबून आहे. त्यामुळे त्यांचे सण वेगवेगळ्या ऋतूमध्ये येत असतात. आपली मात्र कालगणनेचं वैशिष्ट्य असं आहे की ऋतू आणि म्हणजे सूर्य सौर पद्धती आणि चंद्र पद्धती याचा आपल्याकडे मेळ घातला गेलेला आहे आणि त्यामुळे ऋतूंच्या प्रमाणे आपले सण येत असतात. म्हणजे आपला 12 महिने की एक चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद हे 12 महिने आणि वसंत ग्रीष्म वर्षा शरद वगैरे हे 6 ऋतू म्हणजे 6 ऋतू आणि 12 महिने म्हणजे साधारणपणे 2 महिन्याला एक ऋतू असं सर्वसामान्यपणे आपल्याला कळतं. म्हणजे चैत्र वैशाख असेल तर वसंत ऋतू ज्येष्ठ आषाढ असेल तर ग्रीष्म ऋतू. आता ह्या ऋतूंच्या प्रमाणे आपले सण उत्सवांची योजना केलेली आहे आणि ती कशी तर आता ऋतूप्रमाणे आपण जर आहार घेतला तर आपलं आरोग्य चांगलं राहतं. ऋतूंप्रमाणे आपल्या वागण्यात जे काही दैनंदिन ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यात बदल केला किंवा त्याच्याप्रमाणे योजना केली तर आपलं आरोग्य चांगलं राहतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सण उत्सवानी मनाला आनंद होतो ते आता आपण बघितलंच. आता ह्या ऋतूंप्रमाणे करत असताना सौर वर्ष जे आहे ते 365 दिवसांचं आहे आणि त्याच्या तिथी येतात. त्या तिथी जर बघितल्या तर त्या 371 तिथी येतात. आणि चांद्र वर्ष जे आहे ते 354 दिवसांचं आणि तिथी बघितल्या तर 360 तिथी येतात. म्हणजे आता जर बघितलं तर फरक किती येतो 11 तिथींचा फरक येतो. मग प्रत्येक वर्षी जर 11 तिथींचा फरक असेल
1: तर
0: 33 म्हणजे साधारणपणे 3 वर्ष म्हणजे अधिक महिना कधी येतो तर साधारण 27 कमीत कमी 27 तिथी जास्तीत जास्त 36 तिथींचा फरक होतोय असं असेल तर एक अधिक महिना घातला जातो. आता यावर्षी कसा झालेला आहे 17 मेला अधिक ज्येष्ठ महिना सुरू झालेला आहे आणि हा अधिक ज्येष्ठ महिना झाला की त्यानंतर निज ज्येष्ठ सुरू होतो. आता ही सुद्धा कशी सुरुवात झालेली आहे की ज्या चांद्र महिन्यामध्ये म्हणजे मीन राशीत सूर्य असतो तो चांद्र महिना म्हणजे कोणता येतो तर चैत्र. तर याप्रमाणे जर आपण बघितलं मेष राशीत सूर्य जर असेल तर जो चांद्र महिन्याचा प्रारंभ होतो तो म्हणजे कोणता येणार
1: वैशाख.
0: आता वृषभ राशीत सूर्य असेल आणि ज्या वेळेला चांद्र महिन्याची सुरुवात होते त्यावेळेला तो जो येतो तो ज्येष्ठ. पण काही वेळेला सूर्याचा म्हणजे तो राशी प्रवेश होत नाही तेव्हा तो अधिक महिना असतो आणि म्हणून आता आपल्याकडे अधिक ज्येष्ठ महिना चालू आहे.
1: नक्की. खर तर मेधाताईंना आम्ही 17 मे पासूनच बोलवणार होतो, म्हणजे त्या आधीच बोलवणार होतो. पण मेधाताईंचं बऱ्याच ठिकाणी म्हणजे ठाण्यात असू दे, बोरिवलीला असू दे, पुण्याला देखील त्या व्याख्यानासाठी जात असतात आणि गुरुजी आणि म्हणजे दाकरू सोमण आणि मेधाताई हे सोबत असतात, त्यामुळे आम्हाला हा योग आला नाही आणि तो आज त्यांना वेळात वेळ काढून ते आपल्या इथे आलेले आहेत. एक पटकन छोटीशी विश्रांती घेऊया आणि मेधाताई सोमण यांच्याकडनं जाणून घेऊया अधिक मासाविषयी. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM ऑन रेडिओ.

0: विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM या ओन रेडिओ आणि आज आपण अधिक मासानिमित्त परशुराम मास देखील याला म्हणतात तर तेही मी मेधाताईंना विचारणार आहे तर त्याविषयी जाणून घेतो आहोत मेधाताई सोमण यांच्याकडून. मेधाताई, अधिक मासाचं आपण जे वैशिष्ट्य तुम्ही सांगता आहात त्याला परशुराम मास का म्हणतात तेही जाणून घ्यायचं आहे. आणि परशुराम म्हणजे अर्थात पुरुषोत्तम मास. हा पुरुषोत्तम मास. अच्छा, मग त्याला परशुरामाचं काही हे आहे का, सांगड घातली गेलेली आहे का, म्हणजे ते विचारायचं आहे. आणि विष्णूचं महत्व आपण जास्ती, विष्णू सहस्रनाम जास्ती वेळा म्हटलं पाहिजे असं हे सांगितलं जातं तर त्याविषयी थोडस.
1: अधिक महिन्याला मधमास म्हणतात किंवा पुरुषोत्तम मास.
0: अच्छा, पुरुषोत्तम मास.
1: बरं, तर अधिक महिन्यामध्ये विष्णूचं महत्व एक तर आपल्याला माहित आहे की ब्रह्मा विष्णू महेश ह्या त्रिमूर्ती यांना आपण मानतो. ब्रह्मा निर्मिती करणारा, विष्णू देव हा आपलं रक्षण करणारा, आणि शंकर भगवान शंकर हे विलय करणारे. त्यामुळे आपलं पालन पोषण करणारा, धारण पोषण करणारा म्हणून विष्णू देवतेला खूप काही महत्व आहे. आणि या अधिक महिन्याच्या निमित्ताने विष्णू सहस्रनामाचं पठण रोज करत असतात. माझं तर म्हणणं खरं असं आहे की फक्त अधिक महिना कसा आला, रोज जरी केलं विष्णू सहस्रनामाचं पठण तर काय माहितीये, चांगलं आहे. कारण एक तर स्तोत्र पठण हे का करावं, तर त्याचा एक की स्तोत्रपठन केलं म्हणजे देव प्रसन्न झाला म्हणजे मी काही नाही केलं तरी चालेल असं अजिबात नाही. पण स्तोत्रपठन केल्यामुळे काय होतं, आपलं मन शुद्ध होतं, आपलं मन पवित्र होतं. आपल्या मनातले जे षड्रिपू आहेत ना, काम क्रोध लोभ मोह मद मत्सर, हे सगळे नाहीसे होतात. आपल्या मनातलं जर का शल्य असेल, अपमान झाला असेल, वेदना असतील, कुठेतरी नैराश्य आलं असेल, खिन्नता आली असेल, तर आपलं मन हे अशा स्तोत्र पठनाने सगळं हे नाहीस होतं आणि मन पवित्र होतं, एकाग्र होतं. आणि मग एकाग्र मन झालं की आपण कोणतंही काम करायला सुरुवात केली की ते सातत्याने करतो, प्रचंड मेहनत केली की आपोआप त्याच्यात यश मिळतं. आणि म्हणून स्तोत्र पठन हे असं करायला पाहिजे. विष्णू सहस्रनाम अधिक महिन्यात पठन रोज करणारी माणसं आहेत. मी तर असं म्हणेन की दर दिवशी ते करावं. कोणत्याही स्तोत्राचं पठन केल्यानंतर आपलं मन हे आत्मविश्वास आपल्याला येतो, आत्मविश्वास येतो, म्हणजे मनोबल वाढतं. आणि म्हणून पठन हे अशा स्तोत्रांचं करायचं असतं.
0: विष्णूचं महत्व,
1: विष्णू हा सांगितलं ना की विष्णू हा एक तर त्याचे दशावतार आहेत ते तर आपल्याला माहिती आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे विष्णू हा पालन पोषण करणारा, आपलं रक्षण करणारा, स्थैर्य जीवनाला स्थैर्य प्राप्त करून देणारा आहे. आणि म्हणून भगवान विष्णूची सुद्धा आपण प्रार्थना करत असतो आणि म्हणून त्याचं महत्व आहे.
0: म्हणजे जसं श्रावणात आपण शिवशंकराची पूजा करतो तसं. अच्छा, आता जावयाकडे वरते फार असं म्हणजे जावयाला विष्णू रूप म्हणावं आणि त्याची पूजा करावी असं आपली संस्कृती सांगते आतापर्यंत पायंडा आहे. तर जावयाचं काय महत्व आहे किंवा जावयाला आपण 33 वस्तूंचं वाण देतो त्याविषयी आता थोडं.
1: जावई माझा भला असं आपण म्हणतो, त्यामुळे जावयाला देण्याची पद्धत आहे. खरं म्हणजे असं आहे की आपण ज्यावेळेला मुलीचं लग्न करत असतो तेव्हा आपली मुलगी लक्ष्मीच्या पावलांनी सासरी जात असते. आणि लक्ष्मीच्या पावलांनी जाते तेव्हा ती उंबरठा ओलांडून जाते, तेव्हा ती लक्ष्मी घरात आली असं म्हटलं जातं. आता ती लक्ष्मी आहे म्हणजे आपोआप तिचा नवरा म्हणजे आपला जावई तो विष्णूचा अवतार असं म्हटलं जातं. आणि मग म्हणून आपण अधिक महिन्यामध्ये ती लक्ष्मी म्हणून तिचा आणि तो विष्णू, विष्णूचा एक मानलेलं दैवत म्हणून त्याला आपण 33 वस्तूंचं किंवा 33 अनर्जांचं एक वाण देत असतो. अर्थात केवळ जावयालाच द्यावं असं नाही, खरं म्हणजे
0: लक्ष्मीलाही.
1: जुन्या प्राचीन ग्रंथामधून विद्वान व्यक्तीला ते द्यावं, म्हणजे आपल्याकडे विद्येला महत्व जास्त आहे. आणि त्यामुळे समजा एखाद्याला जावई नसेल तर त्यांनी विद्वान व्यक्तीला ते दान द्यावं की किंवा वाण द्यावं की जेणेकरून त्या विद्येची उपासना किंवा विद्येच्या ठिकाणी आपण नम्र झालेलं आपल्याला दिसेल. आणि म्हणून जावई आणि जावई शेवटी लेख आणि जावई आपले म्हणून तो दिला जातो. त्या निमित्ताने ते आपल्या घरी येतात आणि आपल्याला आनंद असतो. कोणताही सण उत्सव व्रत ह्या सगळ्या आनंदासाठी आहेत आणि म्हणून जावयाला वाण देण्याची प्रथा आपल्याकडे पडलेली आहे.
0: 33 वस्तूंमध्ये अनारसे हेच का किंवा 33 वेगवेगळ्या वस्तू आपण देऊ शकतो का?
1: एक तर गोड पदार्थ देण्याची आपल्याकडे पद्धत, गोडवा राहावा म्हणजे बोलण्यात गोडवा राहावा आणि कार्य करताना सुद्धा ते गोड मनानी चांगल्या मनानी करावं आणि ते सगळ्यांना त्याचा आनंद होऊन सगळ्या लोकांच्या मध्ये एकमेकांच्या मनामध्ये स्नेह गोडवा निर्माण व्हावा ही त्याच्या मागची भावना असते. आता 33 का हे मगाशी आपण बघितलं की 33 तिथी ज्या वेळेला 11-11 तिथींचा फरक सौर कालमापन पद्धती आणि चांद्रमापन पद्धती यांचा जर फरक बघितला तर 11 तिथींचा फरक दरवर्षी पडतो आणि म्हणून मग तो 33 तिथींचा फरक पडला की एक अधिक महिना येतो. ते आपण मगाशी बघितलं की कमीत कमी 27 जास्तीत जास्त 36 अशा जर तिथी ह्या कालावधीत आपण अधिक महिन्याची योजना केली जात असते तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला माहितीये की मार्गशीर्ष पौष आणि माघ हे 3 महिने हे कधी अधिक येत नाहीत तर बाकीचे 9 महिने अधिक महिने येत असतात. आणि आणखी एक लक्षात ठेवायचं म्हणजे यापुढे 2029 यामध्ये चैत्र महिना अधिक येणार आहे तर लक्षात ठेवायला हरकत नाही. चैत्र महिना अधिक असला तरी गुढीपाडवा अधिक चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी प्रतिपदेला करायचा आणि मग बाकीचे सगळे जे असतील म्हणजे रामनवमी वगैरे हे सगळे निज चैत्र महिन्यात करायचे आहेत. तर 33 वस्तू म्हणजे त्या अनरसे पूर्वी ऋग्वेदात वर्णन आहे अपूप. ह्या अपूप म्हणजे गोड पुरी वगैरे असते ना तसा तो पदार्थ तांदुळाचा केलेला त्याच्यात गूळ वगैरे घातलेला असा म्हणजे इतक्या हजारो वर्षापूर्वी सुद्धा एक तर आपली जी आता मापन पद्धती आहे कालमापन पद्धती ती अस्तित्वात होती अधिक महिने मानले जात होते आणि हे अशा तऱ्हेचं दान अपूपांचं दान केलं जात होत. आता आपण अपूप म्हणजे काय मग अनरसे करतो तांदुळाच्याच पिठाचे त्याला भोक असतात. आता एखाद्या वस्तूमध्ये गोडवा टिकून राहावा म्हणून त्या भोकातून सुद्धा ती साखर त्याच्यात आत शिरत असते आणि त्यामुळे तो दीर्घकाळपर्यंत टिकावा म्हणून ती भोकाची वस्तू का द्यायची तर त्यासाठी द्यायची असते. आणि मग केवळ अनरसे नाही मग वड्या कोणी देतं कोणी काढू देतं पण एकूण काय तर गोड पदार्थ काहीतरी द्यावा जेणेकरून मनामध्ये भावना ज्या आहेत त्या गोड भावना मधुर असे आपण शब्द वापरतो की चांगल्या भावना मनात निर्माण व्हाव्या ते टिकू दे आणि स्नेह मैत्री प्रेम हे सगळं टिकावं यासाठी हे गोड वस्तूच असं 33 वस्तूंचं वाण दिलं जात असत.
0: नक्कीच. आणि आता अर्थातच जाणून घ्यायचं 33 गोष्टींविषयी बोललो आपण अधिक मासाविषयी बोललो पंचांगाविषयी देखील तुम्ही माहिती सांगितली की पंचांग कसं पाहिलं जातं किंवा पंचांगाचं काय वैशिष्ट्य आहे त्याविषयी आपण बोललो. आता यापुढे अधिक महिना तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे 2029 मध्ये येणार आहे. अच्छा तर परत एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि मग पुढल्या आपला जो सण आहे त्याच्याकडे वळूया. प्रेक्षक हो आज आपण अधिक मासानिमित्त प्राध्यापिका मेधा सोमण यांना आमंत्रित केलेलं आहे. एक छोटीशी विश्रांती घेतोय पुन्हा भेटतोय. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM ओन रेडिओ.

0: विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यो ओन रेडिओ आणि आज आपण अधिक मासानिमित्त प्राध्यापिका मेधाताई सोमण यांना आमंत्रित केलेलं आहे. मेधाताई, आता आपण गंगोत्सव गंगावतरण याविषयी बोलूया, कारण गंगोत्सव आपण साजरा करतो त्याची नेमकी कशा पद्धतीने तो साजरा केला पाहिजे आणि त्याचं महत्व काय आहे त्याविषयी थोडंसं सांगा.
1: आपण गंगोत्सव त्यालाच गंगावतरण आणि त्यालाच गंगा दशहरा असंही म्हणतात. आणि ज्येष्ठ शुक्ल प्रतिपदा ते ज्येष्ठ शुक्ल दशमी अशा 10 दिवस आपण हा गंगोत्सव करत असतो. मगाशी मी म्हटलं की ऋतू आणि सण उत्सव यांची सांगड आपल्या पूर्वजांनी म्हणजे पूर्वीचे ऋषी मुनी आचार्य संत महंत यांनी कशी केलेली आहे, म्हणजे आपलं आरोग्य आणि मनाचा आनंद या दोन्ही गोष्टी एकमेकांच्या सांगड घालून या सगळ्या सणांची योजना आपल्याकडे केली गेलेली आहे. तर आपण या वेळेला अधिक महिना असला तरी अधिक ज्येष्ठ आणि त्याच्या शुक्ल प्रतिपदेला गंगोत्सवाचा प्रारंभ आपण केला आणि दशमीला गंगोत्सवाची सांगता आपण केली. हा गंगोत्सव म्हणजे गंगेचा उत्सव, थोडक्यात नदीचा उत्सव. आणि नदी म्हणजे थोडक्यात पाणी आपल्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. पाण्याशिवाय आपण सजीव कोणीही, माणूस असू दे, पशु पक्षी झाडं वेली, कोणीही आपण जगू शकत नाही. आणि त्यामुळे पाण्याचं महत्व हे आहे आणि त्यामुळे आपण गंगेचं म्हणजे थोडक्यात गंगेचा उत्सव म्हणजे नदीचा उत्सव तो करत असतो. या गंगोत्सवाच्या वेळेला आपण काय करतो तर गंगा नदी आणि मग गावामध्ये असेल ती नदी त्याची आपण पूजा करतो, नदीचं स्तोत्र म्हणतो. आता विश्वामित्र ऋषींनी नदी सूक्त लिहिलेलं आहे, कोणाला ते पाठ असेल तर त्याचं पठन केलं जातं. आचार्य शंकराचार्य आद्य शंकराचार्यांनी गंगाष्टक लिहिलेलं आहे, गंगा स्तोत्र लिहिलेलं आहे, ती स्तोत्र आपण म्हणतो. आणि गंगेसाठी जप जाप्य पूजा अर्चा हे सगळं आपण करत असतो आणि गंगेचा उत्सव साजरा करत असतो. पण गंगेचा उत्सव साजरा होत असताना गंगावतरण म्हणजे काय ते आधी आपण बघून घेऊ, म्हणजे विचार करूया त्याचा. आपण अवतरण म्हणजे अवाधिक त्रू धातू आहे, त्रू तरती असा धातू आहे, अवाधिक त्रू अवतरती म्हणजे खाली येणे. आता गंगावतरण ह्याचा अर्थ काय, गंगा खाली येणे. आता गंगेचा उगम कुठे आहे, हिमालयात गंगोत्रीला. ही गंगोत्रीला उगम पावणारी गंगा ही जर सखल प्रदेशात आली तर तिचा उपयोग सगळ्या सजीवांना होऊ शकतो याचा विचार इक्ष्वाकू कुळातल्या राजांनी हजारो वर्षापूर्वी केलेला आहे. आणि सगर राजा, आपण नाव ऐकलेलं आहे इक्ष्वाकू कुळातला सगर राजा, या सगर राजांनी अश्वमेध यज्ञ सुरू केला आणि तो अश्वमेधाचा घोडा सगळीकडे पाठवायचा. म्हणून राज्यातले सगळे काही त्याचे सैनिक, काही त्याचे पुढची पिढी किंवा इतर अधिकारी आणि प्रजाजन सैन्य असं ते सगळं निघाले आणि गेले, वाट बघितली, बराच काळ गेला तरी आले नाही परत. म्हणून त्या चौकशीला त्यांचा मुलगा अंशुमन तो गेला, इक्ष्वाकू कुळातला पुढचा राजा म्हणजे. तर तिथे गेल्यानंतर त्याला कळलं की कपिल मुनींच्या आश्रमामध्ये घोडा आहे अश्वमेधाचा. अश्वमेधाचा घोडा त्यांनी त्याला परत दिला, परंतु त्यांनी सांगितलं की जे सगळे जे बरोबर आलेले ते सगळे मृत झालेले आहेत, आता त्यांना पाणी द्यायला पाहिजे, त्यांना शांत करायला पाहिजे, तर यासाठी गंगेचं जे पाणी ते तुम्ही खाल खालपर्यंत न्यायला पाहिजे. मग याच्यासाठी सगर राजांनी सुरुवात केली आणि त्याच्या 60,000 प्रजाजन रात्रंदिवस मेहनत करत होते आणि गंगेला प्रवाह काढून देण्यासाठी, गंगोत्रीपासून येणारा तो प्रवाह खाली खाली आणण्यासाठी. आता आत्ताच्या काळात इतकी म्हणजे तांत्रिक यांत्रिक अशी आपल्याला साधन उपलब्ध आहे की एखादा डोंगर जरी हा करायचा असेल उठवायचा तरी एखादा सुरुंग लावला की डोंगर एका क्षणात तो सुरुंगाचा स्फोट झाला की डोंगर सगळ्या बाजूला होऊ शकतो. त्यावेळेला ही साधनं उपलब्ध नव्हती, त्यामुळे हाताने मग ते हातोड असेल किंवा काय असेल म्हणजे अशा तऱ्हेची साधनं त्याच्यातून ते दगड खडक फोडणं हे होतं आणि त्यामुळे 60,000 लोक कामाला लागलेले होते. आपल्याला म्हणते की गंगा शंकराच्या जटेतून आली. आता शंकराच्या जटेतून ह्याचा अर्थ काय तर हिमालयावर जी काही झाडी झुडप झाडं झुडप आणि अशा ज्या काही वेली आणि मोठे मोठे खडक त्या सगळ्यातनं मार्ग काढायचा म्हणजे त्या वेली किंवा ती झुडप ती झाडं बाजूला करायला पाहिजे, खडक असतील तर ते खडक फोडायला पाहिजेत, दगड बाजूला करायला पाहिजेत. हे काम सगराच्या प्रजाजनांनी केलं. त्या पिढीमध्ये ते शक्य झालं नाही. त्याच्या पुढची पिढी म्हणजे राजा अंशुमन. या राजा अंशुमननी पण त्याचे पण असेच प्रजाजन सगळे कामाला लागलेले होते आणि त्यांनी पण रात्रंदिवस त्याच्या प्रजाजनांनी मेहनत केली. खाली खाली येत होती पण सपाटीपर्यंत येत नव्हती आणि मग ते पाणी खाली आणायचं म्हणून अंशुमननी प्रयत्न केले. त्याच्या पुढची पिढी म्हणजे राजा दिलीप. त्या दिलीप राजांनी प्रयत्न केले. त्याचे सुद्धा असेच प्रजाजन पिढ्या पिढ्या बदलत होत्या पण कुठेही कंटाळा नाही दिरंगाई नाही सातत्याने ते केलं. दिलीप राजांनी केलं असेच 50-60,000 लोक रोज कामाला लागत होते आणि त्यानंतरची चौथी पिढी म्हणजे भगीरथाची आणि भगीरथांनी मग ती खाली खाली खाली पर्यंत ज्यांनी ज्यांनी प्रत्येक पिढीमध्ये काम पुढे पुढे जात होत पण सपाटीपर्यंत ते येत नव्हतं. भगीरथांनी ही चौथी पिढी त्यांनी सुद्धा त्याच्या प्रजाजनांना तिथे कामाला लावून ते सगळं करत करत पुढे नदी ही याच्यापर्यंत आली सपाटीला आली आणि मग मग ऋषिकेश वाराणसी प्रयाग ही जी सगळी हरिद्वार म्हणजे ही सगळी जी शहरं ही आता आपण म्हणतो ती त्यानंतर निर्माण झालेली आहेत. आपल्याला माहिती आहे की मनुष्य वस्ती कुठे झालेली आहे तर नद्यांच्या काठावर नदीच्या ह्या काठावर नदीच्या त्या काठावर कारण पाणी मिळालं की आपोआपच तिथे धनधान्य विपुल निर्माण होऊ शकतं. शेती पिकते तिथे पशु पक्षी प्राणी माणसं यांना पाणी मिळतं आणि सगळं जीवन हळूहळू समृद्ध व्हायला लागतं. मग आपल्याकडे गंगेसाठी ह्या सगर अंशुमन दिलीप आणि भगीरथ या चार म्हणजे इक्ष्वाकू वंशातल्या ह्या चार राजांनी अविरत काम केलेलं आहे आणि त्यांची आठवण म्हणून आपण हा गंगावतरण हा जो सोहळा किंवा हा उत्सव करतो. आपल्याकडे नाव म्हणजे एक वाक्प्रचार पडलाय भगीरथ प्रयत्न. हे भगीरथ प्रयत्न म्हणजे काय तर अत्यंत प्रचंड प्रचंड कष्ट प्रचंड मेहनत आणि इक्ष्वाकू राजांचं हे महत्व आपल्याला इक्ष्वाकू वंश माहिती आहे रघुवंश राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न यांनी तर केवढं मोठं काम हे ते तर आपल्याला माहितीच आहे. श्री राम प्रभू रामचंद्रांचं काम आतंकवादाचा आतंकवाद त्या काळातला नष्ट होण्यासाठी केवढ्या मोठ्या मोठ्या दुष्ट राक्षसांचं संहार त्यांनी केलेला आहे. तर असं हे इक्ष्वाकू वंश आणि त्यांची आठवण या गंगावतरणाच्या निमित्ताने आपण करायला पाहिजे आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे म्हणून आपण हा गंगेचा उत्सव करत असतो. आता ह्याला गंगा दशहरा असंही म्हणतात. आपण बघतो ना आपल्याकडे जसे प्रत्येक माणसाच्यात गुण आहेत तसे
0: अवगुण आहेत
1: अवगुण पण आहेत दोष पण आहेत. तर दशहरा याचा अर्थ काय रू हरती हरण करणे नाहीसे करणे 10 गोष्टींचं हरण करणं. आता 10 गोष्टींचं हरण करणं नाहीसं करणं म्हणजे कोणते आपल्यामध्ये जे दोष आहेत असंख्य दोष आहेत पण त्यातले निदान काही दोष म्हणून गंगा दशहराच्या निमित्ताने गंगोत्सवाच्या निमित्ताने गंगावतरण उत्सवाच्या निमित्ताने आपण आपल्यातले 10 दोष दुसऱ्याचे दोष आपण
0: लगेच काढतो
1: पण आपल्यात काय दोष आहे. आपल्यात काही वेळेला अहंकार असतो आपल्यात बेफिकिरी असते आपल्यात आळस असतो द्वेष मत्सर असतो सुडाची भावना असते राग तर काय बघायलाच नको म्हणजे किती राग असतो. तर हे सगळे जे दुर्गुण आहेत ना एकदम नाही निघणार पण हळूहळू ते कमी करायला पाहिजे आणि कमी कमी करत मग ते हळूहळू नाहीसेच होतात. गंगावतरण आणि गंगोत्सवाच्या गंगा दशहराच्या निमित्ताने आपण हे आपले दोष काढायला पाहिजे आणि यासाठी हा गंगा दशहरा उत्सव करायचा असतो. आता नवीन काळामध्ये हा उत्सव कसा करायचा, तर गंगेचं नुसतं पूजन नाही करायचं. नद्या गावोगावी आहेत पण प्रत्येक ठिकाणी आपण बघतो की काठावर, गंगेच्या काठी जी शहरं आहेत वसलेली, दोन तीन दिवस पाऊस पडला की लगेच पूर येतो, आणखी थोडा पाऊस पडला महापूर येतो. आणि आपली ही म्हणजे नद्यांच्या काठी असलेली शहरं ती तिथे घराघरातून पाणी शिरतं आणि मग इतकी वित्तहानी, मनुष्यहानी, प्राणहानी इतकी काही होते. मग हे आपल्याला थोडं टाळता येण्यातलं आहे, नक्की आहे. पूर्वी इतके महापूर येत नव्हते. आता असं होत आहे, महापूर तर येतातच, पण जानेवारी फेब्रुवारी होतोय तर पाण्याचा दुष्काळ, पुढचे चार महिने सुद्धा लोकांना इतकं दुष्काळात राहावं लागतं की पाणी मिळत नाही.
0: बरं,
1: मग ह्याच्यावर आता उपाय, गंगोत्सवाच्या निमित्ताने नुसती गंगेची पूजा, नुसती आरती नाही करायची, तर आपल्यातले पक्षीय मतभेद, राजकीय मतभेद, जातीभेद, धर्मभेद आणि कसले असतील हे सगळे भेद नाहीसे करायचे आणि गावागावातून ज्या ज्या ठिकाणी गावाच्या बाजूनी नदी वाहते त्या गावातल्या लोकांनी, ज्या सामाजिक संस्था असतील, साहित्यिक असतील, सांस्कृतिक असतील, वैज्ञानिक असतील, या सगळ्या संस्थांनी एकत्र यायचं आणि नद्यांचा गाळ काढायचा, सरकारला मदत करायला बोलवायचं. त्यांच्याकडून काही साधनं जर मिळाली तर ती साधनं घेऊन लवकरात लवकर आपल्याला यांत्रिक पद्धतीने हा नद्यांचा गाळ काढता येईल. नद्यांमध्ये जे मोठे मोठे खडक दगड असले तर ते जर काढले, नदीची खोली जर वाढवली, तर आपल्याकडे पुराचं प्रमाण कमी होईल. म्हणजे ज्या गावातून वाहते नदी तिथे जर का एक दोन किलोमीटर डावीकडे, एक दोन किलोमीटर उजवीकडे, असा चार पाच किलोमीटरचा किंवा त्याही पेक्षा जास्त करता आला तर तो भाग नद्यांचं पात्र रुंद करायची आणि खोली वाढवायची. आणि असा जर आपण गंगोत्सव साजरा केला नव्या पद्धतीने, गावोगावी जर आपण केलं, तर रूढी आणि प्रथा काय हो, शेवटी तुम्ही आम्ही जे करतो त्या चांगल्या अशा असतील तर त्या पुढे पुढे पुढचे पण आचरण त्याचं करतात. आणि त्यामुळे अशा पद्धतीने आत्ता जर सगळ्या जी काही तरुण पिढी आहे, काय म्हणतो आपण त्यांना, तर त्यांनी हे सगळं मनावर घेतलं तर एकत्रित तरुण पिढी आणि खूप ताकदवान आहेत आणि विचारी आहेत,
0: कल्पक
1: आहेत आणि त्यांना आपल्या देशाच्या बद्दल अभिमान आहे, संस्कृतीचा अभिमान आहे. तर त्यांनी या तऱ्हेची अशी कामं सुट्टीमध्ये, परीक्षा झाल्यानंतर जी काही मे महिन्याची सुट्टी असते, एप्रिल महिना मोकळा असतो, एप्रिल मे जून पर्यंत, तर त्यावेळेला सगळ्या या संस्थांनी एकत्र येऊन सगळ्या तरुण पिढीने हे असं काम केलं तर गंगावतरण, गंगा दशहरा, गंगोत्सव हा आपण केवढ्या मोठ्या आणखी चांगल्या रीतीने हा वर्षभर सुद्धा साजरा करू शकतो. आनंदी आनंद महापूर टळतील, दुष्काळ आपल्याला टळू शकेल आणि एक चांगलं संपन्न सुखी जीवन आपण जगू शकतो.
0: आणि प्रत्येक शाळा महाविद्यालयामध्ये श्रमदान शिबिर
1: असतातच, तशी श्रमदानाची शिबिर त्यावेळेला घ्यावी नदीच्या काठावर. आणि आणखी एक की आपण जातो त्यावेळेला बाटलीतनं पाणी पितो, हरकत नाही, सोयीच आहे, पण बाटल्या नदीच्या काठी टाकायच्या, कागद नदीच्या काठी टाकायचे हे आपण टाळावं. आपल्याला जागोजागी आता कचऱ्याचे कचऱ्यासाठी डबे ठेवलेले असतात, त्या डब्यातून टाकावं. निर्माल्य असेल तर त्या निर्माल्य ठेवण्यासाठी सुद्धा कलश ठेवलेले असतात, त्या ठिकाणी निर्माल्य ठेवावं. म्हणजे अशा तऱ्हेने आपण स्वयंशिस्त लावून घेतली तर आपल्याकडे पर्यावरणाचं महत्व आपल्याला पटलंय तर आपण पर्यावरणाचं रक्षण करू शकतो. हे नदी आणि ह्याचे उत्सव जे करतो ना, हे पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी आहे, निसर्गाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आहे. आणि म्हणून अशा रीतीने हा उत्सव आपण साजरा करूया. आणि तो अगदी त्या गंगेच्या 10 दिवसच करायला पाहिजे असं नाहीये, ते करावंच, पण त्यानंतर सुद्धा आपण तो करू शकतो.
0: नक्कीच. आणखी एक अधिक मासामध्ये आता याच महिन्यात सण येणार आहे वटपौर्णिमा, त्याविषयी अधिक जाणून घेणार आहोत. पण तत्पूर्वी एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपण आज अधिक मास विशेष मुलाखतीमध्ये आमंत्रित केलेला आहे प्राध्यापिका मेधाताई सोमण.

0: विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ, आणि आज आपण अधिक मासानिमित्त प्राध्यापिका मेधाताई सोमण यांना आमंत्रित केलेलं आहे. मेधाताई, आपण आता या महिन्यात आणखी एक सण येतोय, तो म्हणजे वटपौर्णिमेचा, त्याविषयी थोडस जाणून घ्यायचं आहे. वटपौर्णिमा तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, महिलांना विशेष कसं साजरी करावी, आणि नवीन लग्न नववधूला तो फार असा उत्साहाचा दिवस असतो, कारण वडाला फेऱ्या घालणं आणि तेच आपण करतो. तर त्याविषयी थोडस माहिती सांगा की शास्त्रोक्त पद्धतीने कशी पूजा करावी, आणि जे निज ज्येष्ठामध्ये हा सण येतो जे तुम्ही सांगितलंय, तर त्याविषयी थोडस.
1: ज्येष्ठ महिना आता अधिक महिना चालू आहे, पण आता त्यानंतर 15 जून नंतर निज ज्येष्ठ सुरू होईल, आणि वटपौर्णिमा जी आहे ती निज ज्येष्ठ पौर्णिमेला आपण साजरी करणार आहोत. तर दरवर्षी वटपौर्णिमा स्त्रियांच्या कडून साजरी केली जात असते. वटपौर्णिमा म्हणजे वडाच्या झाडाची पूजा. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये निसर्गाविषयीची कृतज्ञता प्रत्येक सणाच्या निमित्ताने व्यक्त केलेली आपल्याला दिसते. म्हणजे आपण गणपतीचा उत्सव करतो तो सुद्धा मातीविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून आपण करत असतो. आता हा ज्येष्ठ महिन्यात झाडाच्या बद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करणं, ज्येष्ठ पौर्णिमा. आता वटवृक्ष हा आपल्याला माहित आहे की म्हणजे शेकडो वर्ष, म्हणजे 100 वर्षापूर्वीचं वडाचं झाड वगैरे अशा रीतीने तो इतका पसरलेला असा असतो. त्यामुळे एक तर असा वड म्हणजे हा त्या त्या गावाला आधार असलेला असतो. जसा कुटुंबाला एखादा आधार, तसा त्या त्या गावाला त्या त्या शहराचा तो आधार वृक्ष असतो. म्हणून वटवृक्ष म्हणजे अगदी एखाद्याला आधाराच्या बद्दल वर्णन करायचं असेल एखाद्या माणसाचं, तर लगेच हा ना आमच्या कुटुंबाचा वटवृक्ष आहे
0: आणि आमच्या कुटुंबाचा तुम्ही आहात.
1: सणांच्या बद्दल आपण बघतो, त्यावेळेला आपण बघतो की आपल्याकडे म्हणजे सगळ्या म्हणजे इतर ज्या अलौकिक व्यक्तिमत्व आहेत, दैवता आहेत, त्यानंतर वृक्ष आहेत, गायीची आपण पूजा करतो गोवत्स द्वादशी, बैल पोळा साजरा करतो म्हणजे बैलाविषयीची कृतज्ञता, झाडांच्या विषयीची कृतज्ञता म्हणून वटवृक्ष, किंवा आपण वसुंधरा दिन तर साजरा करतो. तेव्हा हे जे कशासाठी, एक तर झाडांच्यामुळे हवा शुद्ध राहते, झाडांच्यामुळे थंडावा येतो, त्यामुळे पाऊस जास्त म्हणजे पावसाला अनुकूल असं वातावरण झाडांच्यामुळे होत असतं, म्हणून झाडं तोडायची नाही, झाडं वाढवायची हे आपण सांगत असतो. असे जे उत्सव आहेत ना, या उत्सवांच्या निमित्ताने खरं म्हणजे पर्यावरणाचं महत्व आणि निसर्गाचं रक्षण प्रत्येक माणसाने प्रत्येक काळामध्ये कसं करायला पाहिजे ते खरं म्हणजे अशा सण उत्सव व्रतांच्या निमित्ताने सांगितलेलं असतं, आणि मग ते पटावं म्हणून त्याला एक धार्मिक अशी एक जोड दिलेली आहे. आणि म्हणून आता ही जी वटवृक्ष म्हणजे वटपौर्णिमेची कथा आहे, ही म्हणजे एक सत्यवान सावित्री यांची कथा आहे. सावित्री ही अतिशय चतुर, समयसूचक, बुद्धिमान आणि म्हणजे तेजस्वी आणि स्वतः कष्ट करण्याची मेहनती अशी असलेली ती एक अश्वपती राजाची म्हणजे राजकन्या आहे ती खरं. आणि तिचा ज्या वेळेला लग्नाचा विषय निघतो तेव्हा म्हणजे त्या काळात सुद्धा स्त्रियांना मुलींना आपला पती स्वतः निवडण्याची तेवढं स्वातंत्र्य होतं, आणि म्हणून तिला अश्वपती राजा एकटी एक मुलगी तर तुझ्या मनासारखा पती तुला मिळू दे, आणि म्हणून ती निघते. आणि निघते त्यावेळेला तिच्या बरोबर वयस्कर असलेले असे अमात्य काही वयस्कर स्त्रिया अनुभवी, त्यानंतर इतर कार्य म्हणजे त्यांच्या ज्या मंत्रिमंडळातले काही मंत्रीगण आणि प्रजाजन नातेवाईक असे नोकर चाकर असं ती सगळ्या रथातून निघालेली असते, आणि प्रत्येक शहरात न किंवा अशी जाते. पण एखादा राजपुत्र बघितल्यानंतर नाही नाही मला ऐशारामात राहणारा नको, मला मेहनती पाहिजे, आणखी जाते पुढे पुढे जात असते. आणि एका आश्रमात येतात त्या आश्रमात आल्यानंतर त्या आश्रमामध्ये द्युमत्सेन राजा तिथे असतो आणि हा द्युमत्सेन राजाचा सत्यवान नावाचा मुलगा द्युमत्सेन हा पराभूत राजा असतो. एक तर तो अंधही आहे आणि पराभूत झालेला राजा, त्यामुळे सत्यवान आश्रमातनं बाहेर जातो आणि तिने बघितलेलं असतं ते की तो वनात जातो आणि उदरनिर्वाहासाठी लाकडं फोडून आणतो. एक राजपुत्र आता लाकडं फोडून आणायची, कारण काय स्वयंपाक पाणी जे करायचं त्याच्यासाठी आता गॅस वगैरे सगळं असेल, त्या काळात ते नव्हतं, त्यामुळे लाकडांवर स्वयंपाक केला जात असे. ती लाकडं आणायची आणि काही विकायची आणि त्याच्यातून मिळालेलं जे काही असेल त्याच्यातून उदरनिर्वाह करणं, स्वावलंबनाने जगणं, आणि हे सगळे कष्ट तिने बघितले आणि अतिशय तेजस्वी देखणं व्यक्तिमत्व आणि तेजस्वी, त्यामुळे ती तिथेच तिचं जे काही जी मोहीम असते थांबवते आणि घरी येऊन सांगते की असा असा हा जो आहे द्युमत्सेन राजांचा मुलगा याच्याशी मला विवाह करायचे, वडिलांना असं वाटतं अरे तो पराभूत राजा आणि त्याला त्यांच्याशी कशाला ना त्याच्याशी विवाह नको. ती म्हणते नाही मला त्यांच्याशीच विवाह करायचा आहे नाही तर मी करणार नाही. आता इतकी लाडकी मुलगी शेवटी ते विवाह करायला तयार होतो राजा आणि तिचा विवाह होतो. पण त्याला एक असतं की एक वर्ष नाही होत आहे तो अतिशय लाडकी सासू सासऱ्यांची पतीचं सगळं व्यवस्थित करत असते, सासरी सगळ्यांचं जे की करायचं त्याप्रमाणे ती काम करत असते आणि वर्ष नाही होत आहे तो त्याला सांगितलं जातं भविष्यवाणी अशी की याला वर्ष होत आहे नाही होत आहे तो याला मृत्यू येणार आहे.
0: अच्छा.
1: ती घाबरत नाही पण ती ते दिवस जसे जसे जवळ येतात तसे तसे ती काळजी त्याची घेत असते तब्येतीची वगैरे. आणि मग ज्यावेळेला तो जंगलात लाकडं तोडायला जायला लागतो दोन तीन दिवस राहिलेले असतात, ती म्हणते मी पण येणार आणि मग ती हट्ट करून त्याच्या बरोबर जाते आणि तो जो दिवस असतो त्या दिवशी तो लाकडं फोडायला लागतो उन्हात आणि त्यानंतर त्याला एकदम चक्कर येते आणि तो खाली असं पडतोय तो ती पटकन त्याला सावरते आणि त्या उन्हातून ती ह्या वडाच्या झाडाखाली आणते. आपल्याला माहितीये की वडाच्या झाडात का पार असतो, तिथे ती बसते त्याला मांडीवर डोकं ठेवते आणि तो झोपतो आणि झोपलेला चक्कर आलेली म्हणा किंवा शुद्ध नसते तसे पण तात्काळ ती घाबरत नाही. कोणी नसतं जवळपास पण लगेच झाड पाला आणून तिथे काय जे पाणी मिळालं असेल नसेल पण झाडाचा रस जो काही तिला मिळतो ते घालते, थोडीशी फळं काही असतील त्या फळांचा रस घालते आणि थोडासा तो असा चाहून लागते पण तरी सुद्धा तो काही पुरा असा स्वागत झालेला नसतो. आता तिला वाटतं की आता यमदूत येणार आणि याला घेऊन जाणार आणि म्हणून ती इतक्या यांनी ते सगळं त्याच्या तब्येतीची काळजी घेतेच. आताची पत्नी असती तर तिने काय केलं असतं, तात्काळ तिने हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं असतं आणि तब्येतीच्यासाठी जे काही उपचार करायला पाहिजे ते उपचार केले असते. त्या काळात हे नव्हतं काय, त्यामुळे आजूबाजूला जी काही झाडं झुडपं जी होती त्याचा रस काढून देणं, त्याचे काही फळं असतील ती फळांचा रस काढून असं खाय तसं ती देत होती. आणि एकीकडे तो यमदूत आल्याची चाहूल तिला लागली, तो यमदूत म्हणाला की आता मी याला नेणार, तेव्हा ती त्याच्या मागे मागे जायला लागते आणि सांगते, तो सांगतो अरे तू मागे येऊ नकोस मला, तरी ती जाते, तिची ती चिकाटे आणि तिचं ते मेहनत ते बघून तो म्हणतो की तू परत जा मी तुला एक वर देतो.
0: अच्छा.
1: तर तू मग तुला काय पाहिजे ते, त्याबरोबर ती पहिल्यांदा सांगते की माझे सासरे पराभूत आहेत, त्यांचं राज्य त्यांना परत

0: दिला तो वर तो देतो आणि हळूहळू हा सत्यवान थोडा सावध सावध व्हायला लागतो. ती त्यानंतर तो तिथेच जरा विश्रांती त्याला मिळाल्यानंतर तो चांगल्या तऱ्हेने बसतो. बसल्यानंतर आपोआप त्याला उशिरा घरी येतात, काळजी वाटते सगळ्यांना अजून आला नाही अजून आला नाही, पण ती घरी नेते आणि इकडे बघते तर आपल्या सासऱ्यांना दृष्टी आलेली असते. त्यांना राज्य त्यांचं आता परत मिळेल या तऱ्हेनी त्यांच्यात आशा निर्माण झालेली असते. कथा आहे ही, पण आपल्याला माहिती आहे की सातत्य, बुद्धिमत्ता, चातुर्य, मेहनत या सगळ्या जर गुण आपल्यात असतील तर अशक्य गोष्टी सुद्धा आपण शक्य करू शकतो. ही सावित्री जी आहे, ह्या सावित्रीची कथा ह्या वटपौर्णिमेच्या कथेला जोडलेली आहे, वटपौर्णिमेच्या पूजेच्या दृष्टीने. तर स्त्रियांनी कसं असायला पाहिजे? एक तर आपल्या सासरच्या माणसांना सांभाळायला पाहिजे, कारण तिने सासऱ्यांना दृष्टी द्या, राज्य द्या हा पहिल्यावर मागितला तो सासऱ्यांसाठी मागितला. आपली माणसं जी आहेत ती सासरची माणसं यांची काळजी नव्या दक्षिण होऊन सासरी गेलेल्या मुलींनी घ्यायला पाहिजे. दुसरा वर मागितला पतीसाठी आणि आपले सगळे सण जे आहेत ना ते सौभाग्य मिळावं, सुसंपन्नता मिळावी सासरी याच्यासाठी ती सगळी व्रत आणि ही केली जात असतात. नवीन आलेल्या मुलींनी हे सगळं करावं अशी अपेक्षा असते, कारण त्या निमित्ताने ती सासरच्या माणसांशी जोडली जाते, रुळते आणि आपोआपच आनंदी राहते. आनंदी राहिले की सगळंच काही पुढे चांगलं होत असतं. तर अशी ही सत्यवान सावित्रीची कथा याला जोडलेली आहे. आता आपल्याला माहितीये ही सावित्री पुढे सावित्री देवी ही आचार्या झाली आणि तिच्याच आश्रमातून गार्गी सारखी ब्रह्मवादिनी स्त्री ही अशा कितीतरी विद्यार्थिनी तिने तयार केल्या. गार्गीनी मैत्रेयीला तयार केलं, मैत्रेयी तिची विद्यार्थिनी. तेव्हा अशी ही सावित्री. आणि आता स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ज्योतिबा फुल्यांची ही सावित्री देवी, त्या सावित्री देवीनी आताच्या ह्या काळामध्ये सगळ्या स्त्रियांना पुन्हा शिक्षण, जे मधल्या आक्रमणाच्या काळामध्ये स्त्रिया मागे पडल्या होत्या आणि त्यांचं शिक्षण आणि त्यांची सगळीच प्रगती खुंटली होती, ती आताच्या ह्या सावित्रीबाई फुल्यांनी ती पदार्थ त्याची पायभरणी केली, पायाभरणी. आणि त्यांनी कष्ट करून हा एक प्रथा पद्धती सुरू केली आणि त्यामुळे अशा ह्या सावित्री देवींना सगळ्यांना वंदन आपण करायला पाहिजे आणि हा वटपौर्णिमेचा सण आपण साजरा करायला पाहिजे. हा सण म्हणण्यापेक्षा हे व्रत आहे,
1: व्रत आहे
0: हा वटपौर्णिमेचं हे व्रत. आता ह्याच्यातून निसर्गाचं सुद्धा कसं पर्यावरणाचं महत्व आपल्याला की असे वृक्ष शहराशहरातून लावले गेले पाहिजे आणि जे काही जुने वृक्ष असतील रस्ता रुंदीकरणामध्ये ते तोडता कामा नये, काहीतरी तिथून बाजूला त्याची काही रचना करता आली तर दुसरीकडे तो जर का लावता आला तसाच्या तसा तर तसा आपण तोडणं सोपं आहे, परंतु असे वृक्ष जगवणं त्यांचं रक्षण करणं हे कठीण काम आहे. परंतु आत्ताच्या काळामध्ये वृक्ष तोड न करता असे वृक्ष हे जास्तीत जास्त त्यांचं संवर्धन केलं पाहिजे आणि त्या वृक्षांच्या मुळे आपल्याला सावली मिळते, त्याच्यामुळे हवा थंड राहते, त्याच्यामुळे पाऊस पडतो, म्हणजे हे जलचक्र प्राणवायू मिळतो. हे जे जलचक्र जे आहे ते जलचक्र चांगलं चालण्यासाठी, नियमित चालण्यासाठी या सगळ्यांचा उपयोग होतो. आपल्या सणांची रचना ही अशी केलेली आहे आणि निसर्गाविषयी कृतज्ञता व्यक्त करणं, निसर्गाचं रक्षण करणं, त्यातल्या सगळ्या ह्या घटकांचं संवर्धन करणं, याचं जतन करणं, यासाठी हे सण उत्सव व्रत ही अशी प्रत्येक महिन्याच्या बहुतेक आपल्याला दिसून येते. आणि त्याचा आज आपण मुद्दाम हा सावित्रीच्या कथेतून आपण हा मुद्दाम विचार केलेला आहे. हा आपल्याला नक्की पटेल आणि तरुण मुलांनी याचा विचार करावा आणि वटसावित्रीचा किंवा वटपौर्णिमेच्या निमित्ताने आता पुरुषांनी सुद्धा तरुण मुलांनी सुद्धा झाडं लावणं, झाडं जगवणं आणि झाडांचं संवर्धन करणं हा एक नवीन

0: अशी प्रथा सुरू करायला हरकत नाही.
1: नक्कीच. तर मेधाताई, आज तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि अधिक मास आणि वटपौर्णिमा या दोन्ही सणांविषयी आपण खूप छान उपयुक्त अशी माहिती दिली, त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. प्रेक्षक हो, आमचा अधिक मास विशेष कार्यक्रम तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी आशा व्यक्त करते. पुन्हा एकदा मेधाताई सोमण आणि आरजे तेजस्विनीकडनं तुम्हाला अधिक मासाच्या मनपूर्वक खूप हार्दिक शुभेच्छा आणि नवीन एका विषयासह पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तर मी आरजे तेजस्विनी आपला निरोप घेते. तुम्ही मात्र पाहत राहा आचार्य 90 FM ओन रेडिओ.

नमस्कार, हार्टबीट्स विद साक्षी या सेगमेंटमध्ये मी आजची साक्षी तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. मित्रांनो, हो मित्रांनोच म्हणेन, कारण जिथे मैत्र जुळत

असताना तिथे भावनांना व्यक्त होण्याची मोकळीकता मिळते. मी तुमच्याशी अनेक भावनिक आपल्या जवळच्या आणि आपल्या हृदयाच्या विविध कप्प्यांमध्ये असणाऱ्या नात्यांविषयी, मग त्यात प्रेम, कुटुंब, मैत्री अशा विविध विषयावरती गप्पा मारणार आहे. ज्याने आपल्या मनात काही भावनांनी जो घोळ घातला असेल, काही गोष्टी विचार आपले अस्पष्ट असतील किंवा नात्यांच्या गुंतागुंतीत आपण असे काही अडकले असू की पुढचा मार्गच दिसत नसेल, मग अशा वेळी नक्की काय करावं? नात्यातले विविध रंग, छटा, बदलत्या काळानुसार बदलणारी नात्यांची व्याख्या, या सगळ्या गोष्टींवर अगदी मनापासून मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. आज आपण परफेक्ट जोडीदार या विषयावरती बोलणार आहोत. चला तर मग या विषयाला सुरुवात करण्याआधी आपण एक छान गाणं ऐकूया.

आपल्याला जोडीदार म्हणून कोणीतरी परफेक्ट व्यक्ती मिळावा याची आपण खूप वाट बघतो. या वाट बघण्याच्या खेळात आपल्या वाटेत चालता चालता आलेल्या काही व्यक्तींना आपल्या परफेक्टच्या साच्यामध्ये तोलून मापून पाहतो आणि जो आपल्या साच्यात किंचितही बसत नसेल त्याला काही कारण देऊन दूर करतो. म्हणजे मान्य आहे की आयुष्याच्या एका टप्प्यावर आल्यानंतर तडजोड करावीशी वाटत नाही, पण परफेक्ट म्हणजे नक्की काय हो? आपण नेहमी म्हणतो की मला एक परफेक्ट जोडीदार हवाय, पण परफेक्ट म्हणजे नक्की काय? ज्याला सगळं येतं तो, की ज्याच्यात एकही दोष नाही तो? खरं सांगू का, दोन माणसं एकमेकांसाठी परफेक्ट तेव्हाच असतात जेव्हा दोघांमधली अपूर्णता एकत्र येते आणि त्यातून नात्याचं एक सुंदर चित्र तयार होतं. एखाद्या व्यक्तीमध्ये काही अपूर्ण असेल तर ती अपूर्णता आपल्या नात्यामध्ये तयार होणारी अडचण ठरत नाही, तर ती एक नातं घट्ट करण्याची संधी ठरू शकते. हे मी वेगवेगळ्या रूपात वेगवेगळ्या लेखन पद्धतीमध्ये वेगवेगळ्या अंगाने लिहिलेलं वाचलंय. ज्या व्यक्ती साहित्य, कला अशा कोणत्याही क्षेत्रामध्ये अव्वल आहेत, त्यांनी जोडीदाराविषयीची विचार करण्याची ही जी पद्धती आहे ती वेगळीच आहे असं मांडलंय. ते संदर्भ पुढे कधीतरी मी तुम्हाला देईनच. आज आपण सर्वसामान्यपणे जोडीदाराविषयीच्या काय संकल्पना असतात त्यावर बोलूया. आज प्रत्येकालाच त्याच्या आयुष्यामध्ये सर्व काही मनासारखं म्हणजे अगदी परफेक्ट हवं असं वाटत असतं. मग त्यात नोकरी मनासारखी हवी, घर मनासारखं हवं, आजूबाजूची माणसं मनासारखी हवी आणि सर्वात महत्वाचं जोडीदारही मनासारखा हवा आणि अगदी सर्व गुण संपन्न परफेक्ट हवा. या परफेक्ट जोडीदाराच्या शोधासाठी आपण सतत लोकांच्या चुका काढत राहतो. समजा आपल्याला जर उच्च शिक्षित, सुंदर, उंच जोडीदार हवा असेल, एखाद्या नटनटीप्रमाणे आपण आपल्या जोडीदाराची कल्पना करत असू, तर आपण केवळ त्याच गोष्टी समोर येणाऱ्या व्यक्तीमध्ये शोधू लागतो. त्यामुळे साहजिकच त्या व्यक्तीतले काही चांगले गुण हे आपल्या नजरेआड होतात. अगदी आपण दिसण्यात वागण्यात कसेही असो, पण आपल्याला मात्र जोडीदार हा आपल्या परफेक्टच्या यादीत 100% गुणांनी पास होईल असाच हवा असतो. म्हणजे आजवर असं तरी कोणी म्हटलेलं नाहीये आणि हे माझ्याही ऐकण्यामध्ये आलं नाहीये की मला मुलगा कमी उंचीचा हवा किंवा मग मुलगी सावळी हवी. मुलाकडे गाडी, स्वतःचं घर नसलं तरी चालेल किंवा मग अगदी माझ्यापेक्षा कमी कमावणारा किंवा चांगली परमनंट नोकरी नसलेला मुलगा मुलगीही चालेल. म्हणजे सांगायचा उद्देश हाच की कोणाला आपल्यापेक्षा कोणत्याही बाबतीत कमी पडत असेल असा जोडीदार नकोच असतो. एकतर मुलगा असेल तर मुलीपेक्षा तो दिसायला कमी पडत असेल तरी चालेल, पण मग त्याचा खिसा मात्र भरलेला राहील याची खात्री मुलीच्या बाजूने केली जाते. आणि मुलाच्या बाबतीत मुलगी दिसायला देखणी, गोरी आणि उत्तम घर सांभाळणारी हवी, तर अशा सर्व बाह्य गोष्टींकडे अधिक लक्ष दिलं जातं. अर्थात याला काही अपवाद आहेतच, मात्र व्यक्ती म्हणून, माणूस म्हणून समोर व्यक्तीला स्वीकारण्याची आणि पुढे जाऊन त्या व्यक्तीसोबत आपलं नातं आहे तसं निभावण्याची तयारी फार कमी लोक दाखवतात. मला नेहमी असं वाटतं की समाजाने कळत नकळतपणे जे परफेक्ट जोडीदार वा पुढे जाऊन परफेक्ट संसार याच्या ज्या व्याख्या तयार केल्या आहेत ना, त्या केवळ वरवरच्या दिसण्यापुरत्या मर्यादित आहेत. परफेक्ट जोडीदार किंवा परफेक्ट संसार या व्याख्या केवळ आणि केवळ त्या व्यक्तीच्या एकमेकांना समजून घेण्यातून, एकमेकांच्या सहवासातल्या कम्फर्टमधून, दोघांच्या जुळणाऱ्या विचारातून, आचारातून आणि त्यांनी त्यांच्यासाठी आखलेल्या भविष्याच्या प्रॅक्टिकल आणि तितक्याच स्वप्नवत योजनांमधून, अशा अनेक गोष्टी आहेत ज्या त्यांच्या परफेक्ट जोडीदार किंवा नात्याच्या कल्पनेला अधोरेखित करतात. त्यामुळे वरवर दिसणारं हे जे गुळगुळीत आहे ते
ते आतून किती पोखरलेलं असतं याचा अंदाज केवळ त्या दोघांनाच असतो. आज आपल्या आजूबाजूला अनेक अशी जोडपी आहेत ज्यांनी नात्यात येण्याआधी किंवा लग्नाआधी त्या व्यक्तीच्या केवळ बाह्य गोष्टींवरती भर दिला. म्हणजे साहजिकच कोणीतरी व्यक्ती जेव्हा प्रेमातही पडते तेव्हा तिला त्या व्यक्तीचं दिसणं, त्याचं राहणीमान, त्याचं वागणं यामुळे मनात आकर्षण तयार होतं आणि या आकर्षणाचंच पुढे प्रेमात रूपांतर होतं किंवा त्याला प्रेम असं नाव दिलं जातं. मात्र जसजसा त्या व्यक्तीबरोबर आपला सहवास वाढतो तेव्हा एक एक गोष्टी कळू लागतात आणि मग वरून दिसणारा परफेक्ट माणूस इम्परफेक्ट आहे हे कळतं. या संदर्भात ना कितीतरी उदाहरणं आपल्या आजूबाजूला आहेत, त्यातली माझ्या नजरेतली मी सांगते. सुमन चांगली शिकलेली मुलगी, तिच्यासाठी परफेक्टच्या यादीत बसणारा मुलगा हा रोमॅन्टिक स्वभावाचा, तिला भेटवस्तू देणारा, बाईकवरून फिरवणारा, तिच्यावर पैसे खर्च करणारा काहीसा असा असावा असं तिला नेहमी वाटायचं. कारण सिनेमाचं वेळ, बाकी यातलं काहीच तिच्या डोक्यात नव्हतं. असंच तिच्या आयुष्यात पराग सारखा तिच्या कल्पनेप्रमाणे परफेक्ट मुलगा आलाही. साधारण 5-6 महिने दोघेही आनंदी होती. मात्र परागचे वेगवेगळ्या मुलींसोबतचे चॅट्स, बऱ्याच वेळा अचानक एखाद्या मुलीने सुमनकडे बोट दाखवून ही कोण हे विचारणं आणि प्रत्येक वेळी सुमनने परागला इतर मुलींबरोबर लपून पाहणं, याने पराग आपल्यासोबत फक्त प्रेमाचं नाटक करत होता हे तिला कळून चुकलं आणि तिच्या परफेक्ट रोमॅन्टिक जोडीदाराविषयीची कल्पना किती चुकीची होती हे तिला कळून चुकलं. असंच सोहम सोबतही काहीसं घडलं आहे. त्याच्या ऑफिसमधील प्रियंका ही ऑफिसमधल्या कित्येकांची क्रश होती, अर्थात सोहमलाही ती आपल्यासाठी योग्य आहे असं वाटायचं. कामाच्या निमित्ताने दोघांमध्ये सहवास वाढला आणि तिच्या कामाच्या पद्धतीने तिच्या स्वतःला प्रत्येक गोष्टीत परफेक्ट ठेवण्याला, दिसण्याला तो भुलला. पण प्रियंका सर्व बाबींमध्ये त्याला योग्य वाटत असताना एकदा एका गरजू गरीब व्यक्तीशी तिचं तुच्छतेने वागणं त्याने पाहिलं आणि त्याच्या मनातून ती कायमची उतरली. जान्हवी आणि तेजस हे शेजारी शेजारी राहणारे, त्यामुळे अगदी लहान असल्यापासून दोघे एकमेकांना चांगले ओळखत होते. शेजारी राहत असल्यामुळे दोघांच्या घरच्यांचंही चांगलं जुळत होतं. दोघांच्या डिग्र्याही एकाच महाविद्यालयातून पूर्ण झाल्या होत्या, त्यामुळे तसा एकमेकांना ओळखण्यासाठी चांगला सहवास मिळाला होता. तेजसच्या मनात जान्हवीविषयी प्रेम निर्माण झालं, मात्र जान्हवीचं वर पाहता तसं काही त्याला वाटत नव्हतं. पण तरीही एकदा विचारू तिला तिच्या मनात आपल्याविषयी काय आहे ते, असं स्वतःशी ठरवत त्यांनी बोलता बोलता तिला विचारलं, मला तू आवडतेस, तुला माझ्याविषयी काय वाटतंय? तेव्हा जान्हवी थोडं चाचरत त्याच्या विरळ झालेल्या केसांकडे पाहत म्हणाली, अरे मला तू मित्र म्हणून पसंत आहेस, पण जोडीदार हा भुरभुरत्या केसांचा, चष्मा नसलेला आणि थोडा मॉडर्न टाईपचा हवा आहे. एवढ्या वर्षाची मैत्री, कित्येक गोष्टींवर दोघांचे जुळणारे विचार, आत्ताच्या भाषेत सांगायचं म्हणजे दोघांची जुळणारी वाईब, एकत्र घालवले कितीतरी क्षण, दुःखाचे क्षण, सुखाचे क्षण, या सगळ्यातून निर्माण झालेला एक आपलेपणा, प्रेम, विश्वास, या सगळ्याचा विचार न करता जान्हवीने आपल्याला आपल्या विरळ झालेल्या केसांमधून किंवा चष्म्यामुळे आपल्याला नकार दिला याने तो पूर्णपणे खचला. पण मग काही वर्षांनी जान्हवीला एका मुलाने प्रेमाचं नाटक करून केवळ पैसे काढून घेण्यासाठी रचलेल्या सापळ्यातून तेजसनं तिला बाहेर काढलं आणि तिला देखील आपण ज्याला प्रेम समजतो ते प्रेम नाही किंवा तो परफेक्ट जोडीदार नाही
तर तेजस माझा खरा जोडीदार म्हणून योग्य आहे हे तिला कळून चुकलं. अशी कितीतरी उदाहरणं आपल्या अवतीभवती असतात ज्यात एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला ठराविक नजरेने पाहतो आणि मागचा पुढचा कोणताही विचार न करता किंवा आपण इतकी वर्ष या व्यक्तीला ओळखत आहोत आपल्या या गोष्टी जुळत आहेत केवळ दिसण्यावर त्याला नकार देण्यापेक्षा आपलं भविष्य या व्यक्तीसोबत चांगलं असू शकतं. यातल्या चांगल्या गोष्टींचा विचार कोण करतं? फार कमी लोक. मग भविष्यात जेव्हा शोभणाऱ्या जोडीदारासोबत कष्टाचं आयुष्य जगावं लागतं, मनाला झालेले घाव, नात्यातलं संपलेलं प्रेम, आदर या विश्वास, तेव्हा जुन्या व्यक्ती आठवतात आणि आपण गमावलेलं बरंच काही मनात सलत राहत. मात्र याची वाच्यता कुठेही करता येत नाही. म्हणून जोडीदाराची निवड करताना वेळीच सर्व बाजूने विचार करणं शहाणपणाचं ठरत. आपण अजून याविषयी बोलणारच आहोत, पण आता एक छोटं गाणं ऐकूया.

एकदा आपलं हार्टबीट मराठी विथ साक्षी या सेगमेंट मध्ये स्वागत. आपण बोलतोय परफेक्ट जोडीदार या विषयावर. मित्रांनो, गाण्याआधी आपण बोललो ते एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीविषयी केला जाणारा हा परफेक्ट जोडीदाराचा विचार. आता घरातील मोठ्या व्यक्ती आणि त्यांच्या दृष्टिकोनातनं परफेक्ट जोडीदार याविषयी आपण जाणून घेऊया. आपल्याकडे अजूनही लग्न ठरवताना लग्नासाठी घरातले बायोडेट्यावर अवलंबून राहतात, शिवाय कुंडली जुळवणं हेही आलंच. पण कुंडलीतले 36 गुण जुळले तरीही 36 पैकी कोणकोणते गुण दोघांमध्ये आहे त्याच्या लग्नाविषयीच्या जाणीवा उणीवा यांचा विचार घरातले मोठे कधी करत नाही. केवळ 2-3 भेटीत माणूस ओळखता येतो का हे काही गणित उमगत नाही. असो, घरातले देखील मुलाकडे असणाऱ्या सुखसोयी संपत्ती नोकरी उंची राहणीमान याकडे अधिक भर देतात. आणि मुलीविषयीही जेवण घर सांभाळणं तिचं दिसणं आणि आत्ता आत्ता कुठे तिच्या नोकरीचाही विचार केला जातो. कधी कधी लग्न केवळ उरकण्याच्या कृतीवरती घरातले भर देतात. आणि मग उरकून झालं की कालांतराने दोघांमध्ये सुरू होतो तो एकमेकांशी तोलण्या मुलण्याचा खेळ. आणि त्या दोघांच्या घरातल्यांचा संघर्ष सुरू होतो तो वेगळा. आता तर कितीतरी मुलांना मुली लग्नासाठी कोणी देतच नाही आणि त्याचं कारण केवळ भौतिक सुख, दुसरं काही नाही. पूर्वी लग्न करण्याची वयाची मर्यादा होती, त्यामुळे प्रत्येक गोष्ट मुलं इत्यादी योग्य वयात होत होत. मात्र आज अनेक मुली वयाच्या 35 मध्ये देखील परफेक्ट जोडीदार मिळावा म्हणून छोट्या छोट्या कारणांनी मुलांना नकार देत राहतात. आता याला स्वातंत्र्य इत्यादी नावं आहेत, पण मग पुढे कोणी मिळेलच आणि आपणही वाढत्या वयानुसार कोणासाठी परफेक्ट राहू का याची खात्री नसते. आणि नंतर येणारं एकटेपण त्याचा देखील विचार करायला हवा. शिवाय प्रत्येक समारंभात नातेवाईकांमध्ये वावरताना समाजात सतत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना आपण समोर जाऊ शकू का हा देखील विचार करावा. प्रत्येकाची परफेक्ट असण्याची व्याख्या ही वेगळी आहे, नाही का? म्हणून आपल्या विचारात जी परफेक्टची कल्पना असते ती तरी परफेक्ट आहे का हे वेळीच तपासून पाहणं हे देखील महत्वाचं आहे, हो ना? आता परफेक्टच्या व्याख्येत बरेचदा सर्व गुण संपन्न व्यक्ती हे देखील अनेकांच्या डोक्यात असतं.

सर्व गुण संपन्न असं काही आता राहिलंय असं मला तरी नाही वाटत. जगात कुठलाही व्यक्ती सर्व गुण संपन्न नसतो. आपल्यामध्ये असणाऱ्या चांगल्या गोष्टी या देखील दुसऱ्या व्यक्तीला कदाचित चांगल्या म्हणून वाटत नसतीलच की. बरं, लग्नाआधी परफेक्ट जोडीदार शोधणं वेगळं आणि लग्न झाल्यानंतर मग ते लव्ह मॅरेज असो किंवा अरेंज मॅरेज, काही लोक जोडीदाराने परफेक्टच असावं असा तगादा लावतात. काही जण आपल्या जोडीदाराबद्दल सतत तक्रारी करत असतात, तो असाच आहे की अशीच आहे, तिला असं असायला हवं होतं, म्हणजे सगळं परफेक्ट वाटलं असतं. याने नेहमीप्रमाणे एकाला कमीपणा मांडण्याची आणि दुसऱ्याला सतत तक्रारी करण्याची सवय लागते आणि काय होतं, नातं बिघडतं. अनेक जोडपी ही आयुष्यभर एकमेकांना त्यांच्यात असलेली कमी जी आहे ती दाखवत राहतात, अगदी उतार वयातही. आयुष्याचा अर्धा टप्पा एकत्र घालवला असला तरीही जोडीदाराच्या सवयी बोलून दाखवण्यात समाधान त्यांना जे मिळतं ते वेगळंच असतं. हे जोडीदाराला कधीही न स्वीकारण्याचं आणि कधीही न केलेली कदर, न केलेला आदर या सगळ्याची लक्षणं. अशी जोडपी केवळ संसारात आपले दिवस रेटत असतात. पूर्वी जोडीदाराच्या कल्पना या फार साध्या होत्या. आपल्या नशिबात जो व्यक्ती लिहिला आहे त्या व्यक्तीला तो आहे तसं स्वीकारणं, त्याच्यातल्या ज्या काही कमतरता आहेत त्यासह. पुढे जाऊन काळ बदलला तसं व्यक्तीच्या विचारात भर पडत गेला आणि तेव्हा व्यक्तीला आहे तसं स्वीकारलं तरी त्याला त्याच्या चुकीच्या सवयींमध्ये सुधारणा करण्याचे प्रयत्न केले जाऊ लागले. मात्र आता गुण दोषासह स्वीकारणं तर नाहीच आणि पदरी पडलेल्या व्यक्तीत सुधारणा करणं ही तडजोड नकोच असते. परिणामी आज एका व्यक्तीकडे अनेक पर्याय आधीच तयार असतात, त्यामुळे नाही जमलं तर सोडून देण्याचा घटस्फोटाचा पर्याय सोपा ठरतो. हे आजच्या नात्याचं खरं रूप आहे. आता या सर्व गोष्टींकडे पाहताना निश्चित मनात प्रश्न निर्माण होतो आपल्या की मग परफेक्ट जोडीदार निवडायचा तरी कसा. परफेक्ट जोडीदार निवडण्यासाठी केवळ भौतिक गोष्टींवर परफेक्टचा टॅग न लावता काही गोष्टी, गुण त्या व्यक्तीत आपण पाहणं फार गरजेचं आहे. कारण प्रत्येकाला आपलं लग्नानंतरचं आयुष्य सुखकर असावं असं वाटत असतं. सुख दुःख तर येतातच, मात्र ती झेलताना आपल्या बरोबर आपला जोडीदार परफेक्ट पेक्षा योग्य असेल तर जास्त त्रास होत नाही. मात्र जर जोडीदाराची निवड चुकली तर संपूर्ण आयुष्य बिघडत. त्यामुळेच त्याच्यात आपण काय पाहावं, तर परफेक्टचाच आपला जो साचा आहे तो सोडून मी ज्या गोष्टी सांगणार आहे त्या आपण नक्कीच पाहाव्यात. पण त्याआधी आपण एक गाणं ऐकूया.

या सुंदर गाण्यानंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण परफेक्ट जोडीदार कसा असावा याविषयी बोलतोय आणि मी तुम्हाला तो परफेक्ट कशामुळे ठरतो याविषयी काही महत्वाची लक्षणं आता सांगणार आहे. त्यातलं पहिलं म्हणजे प्रत्येकाचा आदर ठेवणारी व्यक्ती. आपण ज्या व्यक्तीसोबत नात्यात आहोत त्या व्यक्तीला आपला आणि आपल्याशी जोडलेल्या व्यक्तीचा आदर करता यायला हवा. कारण ज्याच्या अंगी आदर भाव असतो तो व्यक्ती नेहमीच आपल्याला समजून घेणारा ठरतो. आपल्याला त्याच्याद्वारे दुखावण्याची शक्यता कमी असते. जर आपण निवडलेली व्यक्ती आपला किंवा आपल्याशी जोडलेल्या व्यक्तीचा आदर करणारी नसेल तर ती व्यक्ती गृहित धरणारी व्यक्ती असते. त्या व्यक्तीसोबत नातं टिकू शकत नाही. दुसरं म्हणजे तुम्ही गरजेचे आहात याची जाणीव असणारा व्यक्ती. नात्यात प्रत्येक गोष्टीची देवाणघेवाण होत असते. आपण त्या व्यक्तीसाठी महत्वाचे आहोत की नाही याची जाणीव त्याच्या प्रत्येक छोट्या मोठ्या कृतीतून आपल्याला होते. म्हणजे अगदी एखादी आपल्याला आवडणारी गोष्ट त्याने आपल्यासाठी न सांगता विकत घेणं, आपल्या अनुपस्थितीमध्ये राखून ठेवलेली एखादी खाण्याची गोष्ट, अशा गोष्टींमुळे आपण गरजेचे आहोत हे आपल्या लक्षात येतं. ज्याला आपण गरजेचे आहोत ती व्यक्ती नेहमी स्वतःबरोबर आपलाही पहिला विचार करते. त्यामुळे हा गुण तर महत्वाचा ठरतोच. तिसरं म्हणजे विचार न थोपवणारा जोडीदार. प्रत्येक माणूस वेगळा असतो आणि प्रत्येकाची विचारसरणी राहणीमान वेगळं असतं. त्यामुळे आपल्या जोडीदारावर कधीही आपले विचार न थोपवणारा जो जोडीदार असतो तो परफेक्ट कॅटेगरीत बसतो. नात्यात असतानाही स्वतःला अत्यंत महत्व आहे. आपण जर आपले विचारच मांडू शकत नसू त्या व्यक्तीसमोर तर आपल्याला बोलण्याची मोकळीकता नसेल तर आपलं नातं आपला जोडीदार योग्य म्हणण्यास ठरत नाही. आयुष्यात कुठलाही निर्णय घेताना आपण एकमेकांना विचारात घेतलं नाही किंवा एकमेकांच्या विचारांचा आदर केला नाही तर दुरावा निर्माण होतो. आणखी एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे विश्वास महत्वाचा. आपल्या जोडीदाराने आपल्यावर आणि आपल्या प्रत्येक गोष्टीवरती विश्वास ठेवणं महत्वाचं आहे. छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये चुकी दाखवणं किंवा अविश्वास दाखवणं हे चांगल्या नात्याचं लक्षण नाही. शिवाय आपल्यावर विश्वास न ठेवता तिसऱ्या व्यक्तीद्वारे आपल्या नात्यात निर्णय घेणं, म्हणजे ही जी व्यक्ती असते तिसरी, तिच्याद्वारे दिला गेलेला जो सूचना आहे किंवा संदेश आहे त्याद्वारे निर्णय जो घेतला जातो ती व्यक्ती कधीही स्थिर स्वभावाची ठरत नाही. शिवाय आपल्यावर सतत संशय किंवा प्रश्नांचा मारा जो केला जातो ती व्यक्ती परफेक्ट जोडीदार ठरत नाही. त्यामुळे जो आपल्यावर पूर्ण विश्वास ठेवणारा आणि विश्वास व्यक्त करणारा जो असेल तो नात्यासाठी योग्य ठरतो. मित्रांनो, आता आपण परफेक्ट जोडीदाराविषयी बोलतोय. त्यात आपण गुणदोषासकट स्वीकार करणं किती गरजेचं आहे याविषयीही बोललो. तर आणखी एक गोष्ट म्हणजे जो साथ देताना आपल्या अपूर्णतेला स्वीकारून जगासमोरही आपल्याला तितकाच आदर सन्मानाने वागवेल, आपल्या बरोबरीने उभं राहून खंबीरपणे साथ देईल असा निवडावा जोडीदार. जिथे आपण जोडीदार असा हवा तसा हवा इतका विचार करतो तिथे असे काही लोक आहेत ज्यांनी व्यक्तींच्या स्वभावावर, त्याच्या आपल्याशी जुळणाऱ्या मनावर, त्याच्या वागण्यावर बोलण्यावर, त्याच्या कर्तृत्वावर, त्याच्या व्यक्तीशिवाय, जिथे आपण जोडीदार असा हवा तसा हवा इतका विचार करतो तिथे असेही काही लोक आहेत ज्यांनी व्यक्तीच्या स्वभावावर, त्याच्या आपल्याशी जुळणाऱ्या मनावर, त्याच्या वागण्यावर बोलण्यावर, त्याच्या कर्तृत्वावर, त्या व्यक्तीशिवाय आपलं जगणं किती कठीण असेल या विचारावर, अशा कितीतरी संवेदनशील गोष्टींवर प्रेम केलं, संसार थाटला. काहींनी ना त्या व्यक्तींचा रंग पाहिला, न त्यांची उंची, न वयाचा फरक, ना कोणत्याही प्रकारचं अपंगत्व. त्यांनी फक्त त्या व्यक्तीवरती प्रेम केलं आणि प्रेमाच्याही आधी त्या व्यक्तीचा व्यक्ती म्हणून पूर्णपणे स्वीकार केला.
आज प्रत्येकानेच हा विचार करणं गरजेचं आहे की आपण सर्व गुणांनी भरलेले नाही. त्याचप्रमाणे आपला जोडीदार किंवा होणारा जोडीदार हा कुठल्या ना कुठल्या गोष्टीत अपूर्ण राहणारच ना. नातं हे एकसारख्या दोन व्यक्तींचं असेल तर, म्हणजे जोडीदाराला जे आवडतं तेच आपल्यालाही आवडतं. तो जसा उठतो तसा बसतो, तसंच आपणही उठतो बसतो. अशा सगळ्याच क्रिया आणि त्या क्रियेला मिळणाऱ्या प्रतिक्रिया एकसारखी असेल तर त्या नात्यात काही काळ कुतूहल वाटेल, पण नंतर आपल्याच सारख्या वागणाऱ्या बोलणाऱ्या जोडीदारात आपल्याला काहीच नवखेपण, त्याच्या वेगवेगळ्या रंगांना जाणून घेण्याची उत्सुकता राहणार नाही. जीवन अगदी यंत्रासारखं होऊन जाईल. म्हणून परफेक्ट किंवा आपल्यासारखा जोडीदार शोधण्यापेक्षा एक गोष्ट जोडीदारामध्ये शोधायला हवी, ती गोष्ट म्हणजे जोडीदाराची अपूर्णता. ज्या अर्थी आपण कुणीच परफेक्ट नाही, तसंच प्रत्येकाकडे काहीतरी अपूर्णता आहे. जोडीदाराची अपूर्णता आणि आपली अपूर्णता मिळून दोघांनाही पूर्ण होता येतं, बरोबर ना? म्हणून काही शोधायचं असेल तर जोडीदारातली अपूर्णता शोधा. त्या अपूर्णतेने नात्यातली मजा टिकून राहते. दोघांपैकी एक शिस्तप्रिय असेल आणि दुसरा खेळकर मस्तीखोर, तर यामुळे नात्याचा समतोल राखला जातो. एकमेकांच्या जगण्यात अधुरे असणारे जे रंग असतात ते पूर्णपणे भरले जातात. याविषयी ना वपू काळे यांनी फार सुंदर शब्दात सांगितले, जगातली कुठलीच गोष्ट परिपूर्ण नाही. परमेश्वराने सोनं निर्माण केलं, चाफ्याची फुलं सुद्धा त्यानेच निर्माण केली. याविषयी ना वपू काळे फार सुंदर शब्दात सांगतात, जगातली कुठलीच गोष्ट परिपूर्ण नाही. परमेश्वराने सोनं निर्माण केलं, चाफ्याची फुलं सुद्धा त्यानेच निर्माण केली. मग त्याला सोन्याचा किंवा सोन्या चाफ्याचा वास नसता का देता आला? अपूर्णतेमध्येही काही मजा आहेच की. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला आजचा विषय कळला असेल. आता आपण इथेच थांबतोय, पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत ऐका हे सुंदर गाणं.

0: रेडी. हॅलो, हाय, नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FM माध्यमातून आपण नेहमीच वेगवेगळ्या विषयांवरती मुलाखती घेत असतो. विविध विषयातील तज्ज्ञांना मान्यवरांना इथे बोलावून त्यांच्याशी संवाद साधत असतो आणि त्यांना आलेल्या अनुभवातून बऱ्याच काही शिकण्याचा प्रयत्न करत असतो. आजच्या आपल्या या विशेष सेगमेंटमध्ये अर्थात आज की नारी या सेगमेंटमध्ये आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत सौ सुमित्रा पराडकर मॅडम. सुमित्रा मॅम, तुमचं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM वरती. आणि फायनली हा योग आलाय असं मी म्हणेन, कारण बऱ्याच फॉलोअप नंतर आणि थोड्याशा बिझी शेड्यूल आणि डेट्स मागे पुढे आणि काही कारणांमुळे जी मुलाखत राहिली होती ती आज इथे होणार आहे. आणि आजचा विषयही तसा खूप स्पेशल असणार आहे, कारण मी असं म्हणेन की जर स्त्रियांनी ठरवलं तर त्या एका वेळी आपलं घर, आपलं पॅशन आणि आपलं प्रोफेशन खूप छान पद्धतीने त्याची सांगड घालू शकतात याचं अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे सुमित्रा मॅडम आहेत. सुमित्रा मॅडमची ओळख करून देईन. मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी MA इकॉनॉमिक्स अर्थात त्याचबरोबर संपादन केली आहे. पदवी अभ्यासक्रमात BA गोल्ड मेडल त्यांनी प्राप्त केलं. सर 1989 मध्ये कॅडबरी इंडिया लिमिटेड तर्फे द बेस्ट ऑलराऊंडर ऑफ द इयर या पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आलं. त्या व्यतिरिक्त शिक्षण क्षेत्रात 35 वर्षांहून अधिक काळ सेवा असून मुंबई विद्यापीठाशी त्या संलग्न आहेत. अर्थशास्त्र विषयाच्या प्राध्यापक म्हणून त्या कार्य केलं त्यांनी केलेलं आहे. या काळामध्ये असंख्य विद्यार्थ्यांना, विशेषतः गरीब व गरजू विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं. विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची आवड निर्माण करण्याबरोबरच त्यांच्या बौद्धिक विकासासोबत व्यक्तिमत्व विकासासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. समाजातील वंचित व गरजू घटकांसाठी विधायक कार्य करण्याची जाणीव मनात ठेवून गेली 25 वर्षांहून अधिक काळ श्रद्धानंद महिलाश्रमाशी त्या सक्रियपणे जोडलेल्या आहेत. सुमारे 98 वर्षांची परंपरा असलेली ही संस्था अनाथ मुली, समाजातील गरजू स्त्रिया तसंच वृद्ध महिलांना आश्रय, शिक्षण आणि पुनर्वसनाच्या सुविधा उपलब्ध करून देतात. अर्थात जेव्हा शैक्षणिक क्षेत्राशी कुठेतरी आपण जोडले जातो त्यावेळेला आपण निस्वार्थ भावनेने ते काम करत असतो आणि ते काम करत असताना या समाजाचा आपण काहीतरी देणे लागतो ही भावना मनामध्ये कुठेतरी येते आणि त्यामुळे कळत न कळत आपल्या हातून अर्थात मॅडमच्या हातून हे काम इतकं घडलेलं आहे. तर याच कामाचा लेखाजोखा, याच कामाचा आढावा आपण आजच्या गप्पांमध्ये घेणार आहोत. सुमित्रा मॅम, पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आचार्य 90.
1: मला असं खूप आनंद झाला आज तुझ्याशी बोलताना.
0: नक्कीच, आपण मुलाखतीला, मी मुलाखत म्हणणार नाही, मी गप्पा म्हणेन, कारण मला अशा खूप गोष्टी आहेत ज्या तुमच्याकडून जाणून घ्यायच्या, ज्याविषयी तुमचा असलेला त्या विषयांवरचा अभ्यास. आणि आज बऱ्याच महिला आहेत ज्या आपल्याला ऐकतायत, महिला नाही तर पुरुषही, तर अर्थात त्या सगळ्यांना आपल्या या मुलाखतीमधून या गप्पांमधून बऱ्याच काही गोष्टी सुद्धा अनुभवायला मिळतील. गप्पांना सुरुवात करूया. पहिला प्रश्न अर्थात शैक्षणिक क्षेत्रच का, म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याकडे खूप ऑप्शन आहेत पण मग शैक्षणिक क्षेत्रामध्ये जाऊया आणि पुढे याच्यात करूयात असं का वाटलं?
1: कारण मला असं वाटतं माझी आई, अगदी मी लहान होते म्हणजे जेव्हा मला लिहिता वाचता पण येत नव्हतं तेव्हा मला इतिहासातल्या कर्तबगार स्त्रियांच्या ती गोष्टी ऐकवायची आणि जसं मला वाचता यायला लागलं तशा मी त्या गोष्टी वाचायला लागले. आणि त्याच्यामध्ये मला सर्वात जर भावल्या कोण असतील तर रमाबाई रानडे. त्यामुळे मला त्यांच्याबद्दल असं वाटायचं की त्या स्वतः शिकल्या आणि त्यांनी समाजात स्त्रियांचं स्थान सुधारण्याकरता जे प्रयत्न केले त्यामुळे त्या माझं प्रेरणास्थान आहेत आणि आदर्श सुद्धा. त्यामुळे बरेच ऑप्शन्स होते MA इकॉनॉमिक्स झाल्यावर पण मला असं वाटलं की आपण जर शिक्षण क्षेत्रात गेलो तर आपण कारण तेव्हा शाळेत असतो ना माझ्या मनात हे रमाबाईं जे वाचन वगैरे केल्यामुळे असं जाणवायचं की आजूबाजूला आपण बघितलं तर कायम मुलगा आणि मुलगी ह्याच्यामध्ये भेदभाव केला जातो. म्हणजे मुलांच्या गरजांना महत्व देतात, मुलांच्या करिअरला महत्व देतात आणि मुलींना नेहमी दुय्यम दर्जा देतो. तर मला असं वाटलं की जर आपण शिक्षण क्षेत्रात गेलो तर आपण त्यांच्या ह्या म्हणजे जेव्हा काय म्हणतात संस्कार घेण्याचं जे वय असतं त्याच्यात आपण मुलांवर म्हणजे इम्प्रेशनेबल एज आपण ज्याला म्हणतो तेव्हा आपण त्याला इन्फ्लुएन्स करू शकू. आणि तसा मी प्रयत्नही केला म्हणजे आणि मला असं वाटतं मी यशस्वीपणे प्रयत्न केला कारण मी जेव्हा वर्गामध्ये अर्थशास्त्र शिकवायची तेव्हा दाखवताना असं मी दाखवायची की आपण ओघात शिकवण्याच्या ओघात बोलतोय पण मी आय युज टू मेक इट अ पॉइंट की एक 5-7 मिनिटं तरी असे काहीतरी एक्झाम्पल्स द्यायचे की मुलांना जाणीव झाली पाहिजे की देशाच्या विकासाकरता किंवा आपल्या समाजाच्या विकासाकरता मुलांना स्त्री आणि पुरुष ह्यांना समान वागणूक मिळणं फार महत्वाचं आहे. आणि मुलांवर तर मी मुलगी म्हणजे माझ्या विद्यार्थ्यांवर खूप असं हे करायची की संसाराची चाकं जर एकाच साईजची असतील तरच तो संसार यशस्वी होऊ शकतो. आणि त्यामुळे मुलांनी आपल्या जोडीदाराला म्हणजे बायकोला समान वागणूक देणं किंवा त्यांच्या पण अशा आकांक्षांना खतपाणी घालणं हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे तो जो प्रवास झाला माझा शिक्षण क्षेत्रातला तो मी कायम मुलींना कसं वर आणता येईल असं कायम माझं त्याच्यावर म्हणजे भर असायचा, भर होता. म्हणजे प्रत्येक वेळेस मी मुलींना सांगायची की मला येऊन भेटा, तुम्हाला जर संशय वाटत असेल की आपण काय करावं. आणि म्हटलं की लग्न करून नुसता संसार थाटणं हा हल्लीच्या काळी उपाय हे ऑप्शन असूच शकत नाही. तुम्ही स्वतः फायनान्शियली इंडिपेंडंट होऊन तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे. आणि त्याच्याकरता तुमचं काय आवड आहे त्याप्रमाणे आपण त्याच्यावर ऑप्शन शोधू शकतो. सो मला ते शिक्षण क्षेत्रात असल्यामुळे मला ते खूप करता आलं असं वाटतं मला.
0: नाही ऍक्च्युली मॅम, कारण असं म्हणतात की जर सावित्रीबाई फुले म्हणजे ही जी मोठी मोठी नावं आहेत ज्या थोर महिला समाज सुधारक आहेत, त्यांनी जर समाजाचा विरोध पत्कारून जर त्यांनी या गोष्टी केल्या नसत्या, त्यांनी मुलींसाठी मुलींच्या शिक्षणासाठी जर आवाज उठवला नसता, किंवा डॉक्टर आनंदीबाई जोशी असती, ह्या सगळ्या अशा स्त्रिया समाजसुधारक आहेत, स्त्री समाजसुधारक आहेत ज्यांनी कुठेतरी तो आवाज उठवला, ज्यांच्या मनामध्ये ती पालवी फुटली, निर्माण झाली, त्या पुढे आल्या. आणि मला असं वाटतं त्यांच्यामुळे आज आपण सगळे इथे आहोत. तर यानंतर सुद्धा तुम्ही असा विचार केला नाही की मी शिकली आहे किंवा मग माझं चांगलं चाललंय असा विचार कुठेही मनात न करता, मला असं वाटतं तुमच्या डोक्यामध्ये सतत कुठेतरी असं होतं की मी ज्या ज्या मुलींना भेटते त्या त्या मुलींना ज्ञात करायचं, त्या त्या मुलींना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देत राहायचं. आणि केवळ मुलींनाच नाही तर मुलांवरती सुद्धा हे संस्कार तुम्ही,
1: कारण मला असं वाटतं की मुली पुढे जायला हवे असतील तर मुलांचं सुद्धा अॅटिट्यूड बदल करणं फार गरजेचं
0: आहे. एक्झॅक्टली. आणि मला असं वाटतं हे काम जे आहे ना हे मला असं वाटतं शैक्षणिक क्षेत्रात शिक्षकी पेशानेच आपण एखाद्यावरती छान पद्धतीने इन्फ्लुएन्स करू शकतो. कारण एखाद्या वेळेला अशी सिच्युएशन येते की आपल्याला आपल्या आईचं म्हणणं सुद्धा पटत नाही पण आपल्याला बाईंचं म्हणणं पटतं. त्यामुळे शिक्षकी पेशाचा अतिशय उत्तम वापर मला असं वाटतंय तुम्ही करत आलात. अर्थशास्त्र थोडंसं मी विषयाकडे वळेल. अर्थशास्त्र म्हटलं की सगळ्यांना वाटतं की अर्थशास्त्र मग कंटाळा येतो, मग ते लेक्चर्स अटेंड करायचे किंवा काय. तुम्ही ज्या वेळेला विषय शिकवता किंवा शिकवायचात, अनेक विद्यार्थी तुमच्याकडे होते, आवडीने यायचे, आवडीने बसायचे, मग ते कसं तुम्ही ते गणित ते समीकरण कसं साधलं होतं?
1: ऍक्च्युली माझे ते बहुतेक वेळा 7:45 लेक्चर असायचं
0: सकाळी,
1: त्या पण तरी सो फुल असायचं. आणि माझा अगदी नियम होता की फक्त मी 10 मिनिटं उशिरा येणाऱ्या मुलांना येऊ द्यायची, त्यामुळे मुलं सो अगदी पर्टिक्युलर होती की वेळेवर पोचायची. ह्याचं कारण मी नेहमीच अर्थशास्त्राचं रोजच्या जीवनाशी सांगड घालत राहिले. म्हणजे जे रोज आजूबाजूला आपल्या घडतंय आणि अगदी छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे आईनी तुम्हाला भाजी आणायला पाठवलं तर कालचा भाव आणि आजचा भाव याच्यामध्ये तुम्हाला काय जाणवलं असं आज विचारायचं. कारण कधी कधी आपल्याला असं होतं की टोमॅटोचे भाव वाढलेले असतात, मग कशामुळे वाढले, त्यातून त्यांचं अशी बोलायचं, त्यामुळे काय इफेक्ट होतो, टोमॅटोचे आपण मागणी कमी करतो का काही गोष्टींकरता वापरतोच, म्हणजे असे छोट्या छोट्या एक्झाम्पल्स मधून कायम मी त्यांना अर्थशास्त्र शिकवत आले. त्यामुळे एकदम डायरेक्ट मोठं काहीतरी बोलायचं आणि मग मुलांना ते खूप घाबरवून टाकण्यापेक्षा रोजच्या आपल्या आजूबाजूच्या घटनांमधून अर्थशास्त्र शिकवून मग टॉपिक्स घेण्यावर माझा भर
0: असायचा. नक्कीच मला असं वाटतं. आणि कुठेतरी आपल्याशी निगडीत काहीतरी या गोष्टी आपण ऐकतोय, म्हटल्यानंतर मुलांचाही तो उत्साह आहे, तो नक्कीच वाढत असणार. मॅम तुम्ही गेली अनेक वर्ष म्हणजे 35 वर्षांचा हा काळ होता, नक्कीच हा काळ खूप मोठा होता. कारण दररोज उठून परत येऊन ते लेक्चर्स घेणं, मुलांना शिकवणं, हे एक जे तुमचं रुटीन होतं, या रुटीन मधून तुम्ही स्वतः म्हणजे आज तुम्ही अनेक सामाजिक कार्याशी कार्य करत आहात, त्याच्याशी जोडलेला आहात, संस्थांशी जोडलेला आहात, आणि हे मला असं वाटतं की नंतर अचानक आलेलं नाहीये, तर ते कुठेतरी अगोदरही सुरू असणार आहे. तर तुम्ही शैक्षणिक पेशा म्हणजे शिक्षकी पेशा सांभाळून या गोष्टी कशा करत होतात?
1: ऍक्च्युली आमच्या माझं कुटुंब म्हणाल तर पहिल्यापासूनच सामाजिक बांधिलकी आहे. म्हणजे आता अवयवदान, देहदान ह्याला खूप लोकांमध्ये जाणीव झाली ह्याच्याबद्दल, पण 15 वर्षापूर्वीच माझ्या आईनी देहदान केलं. कारण ती अगदी हेल्दी होती, म्हणजे तिला जेव्हा ती गेली 75व्या वर्षी तेव्हा तिला नखातही रोग नव्हता. पण ती असं म्हणायची की माझं शरीराचा उपयोग नाहीतरी नुसतं जाळून काही उपयोगच नाही, त्यापेक्षा जर तो मेडिकल स्टुडंट्सना त्याच्यावर अभ्यास करता आला तर त्याचा सदुपयोग झाल्यासारखं होईल. सो आमच्या घरामध्ये ती सामाजिक बांधिलकी होतीच. माझ्या वडिलांच्या आत्या म्हणजे प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर सुलभा भाटोडेकर ह्या जवळजवळ 50 वर्षांहून अधिक काळ निराधार महिला आणि अनाथ मुलींना पूर्णपणे म्हणजे मोफत वैद्यकीय सेवा आणि सल्ला द्यायच्या. आम्ही ज्या श्रद्धानंद महिलाश्रममध्ये मी आता इतके वर्ष काम करते त्याच्या वाटचालीमध्ये त्यांचा अगदी सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे असं म्हणता येईल की मला ते समाजकार्याचं बाळकडूच मिळालं होतं. ते आई स्व माझी श्रद्धानंद महिलाश्रममध्ये कार्यरत होती, त्यामुळे एक आपसुकच मी त्या कामामध्ये ओढली गेले आणि झपाटल्यासारखी काम करायला लागले. आणि हे कधी झालंय मला कळलंच नाही, कारण ते असं काम कधी वाटलंच नाही. एक रोजच्या आपल्या आयुष्यातला एक तो भाग, एक हिस्सा होऊन गेला.
0: म्हणजे मला असं वाटतं की या गोष्टी कुठेतरी तुमच्याकडे इनबिल्ड होत्या. हे जेनेटिक्स आहेत मला असं वाटतं,
1: किंवा ते सतत आईनी ते
0: पगडा तुमच्यावरती असल्या
1: लहानपणापासून ते आईनी सुद्धा ते बिंबवलं होतं. की कारण माझी आई सातारची होती तर सातारला तसं थोडं जुनं वळण होतं आणि तिला त्याचं नेहमी असं खेद वाटायचं की मुलींना कमी लेखतात किंवा एक लग्न करून देणं हेच मुलींचं ऑब्जेक्टिव्ह असतं. त्यामुळे इतक्या लहानपणापासून तिने माझ्यावर ते संस्कार केले ना की मुलींनी स्वतःच पर्सनॅलिटी फुलवली पाहिजे, तर त्याचा पण खूप इफेक्ट झाला असा
0: 100%. आणि टचवूड म्हणजे खूप अभिमान वाटतो की जेव्हा एखादी आई आपल्या मुलीला म्हणते की अच्छा माझ्याकडून इतकं झालंय पण तू त्याच्यापेक्षा अजून जास्त काहीतरी कर. मला असं वाटतं तुमच्या या संपूर्ण वाटचालीमध्ये तुमचे कुटुंब पूर्ण सगळं कुटुंब म्हणे हे याचा मोलाचा वाटा आहे. कारण त्या व्यतिरिक्त असं म्हणतात की लग्नानंतर सगळं करिअर किंवा आपल्या पॅशनला फॉलो करणं थोडंसं अवघड होतं, तर असा जो एक समज आहे ना त्यावरती तुम्ही काय सांगाल? कारण
1: तेच मी म्हणेन की माझ्या माहेरी तर म्हणजे हे होतं समाजकार्याचं वातावरण होतंच. सासरी आले तर माझे सासरे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अगदी कार्यकर्ते होते आणि एकदम ऍक्टिव्ह कार्यकर्ते होते. माझ्या सासूबाई हेडमिस्ट्रेस होत्या, त्यामुळे मला तो इथे आल्यावरचा तो आदर्श होताच. नंतर माझे पती आणि माझा मुलगा ह्यांचा पण अगदी मोलाचा वाटा आहे. म्हणजे माझी आजपर्यंतची जी काही समाजकार्यातली यशस्वी वाटचाल आहे त्याच्यामध्ये ह्यांचा अगदी अमूल्य वाटा आहे. कारण माझे पती जे आहेत ते अर्थ आणि वित्त क्षेत्रातले आहेत, त्यामुळे ह्या सगळ्या संस्था चालवताना जेव्हा जेव्हा मला कधी अडचण येते की कसं प्लॅनिंग करावं तेव्हा नेहमीच त्यांचा मोलाचा सल्ला असतो.
0: येस.
1: आणि माझा मुलगा मुळात हुशार आहेच, पण त्यांनी स्व संस्कारामुळे असेल किंवा काय की त्यांनी विजेटी आहे म्हणून तो बीटेक झाला आणि पुढच्या शिक्षणाकरता अमेरिकेला गेला. पण ह्या सर्व वाटचालीमध्ये त्यांनी असं कधी मला म्हटलं नाही की आई तू बाहेर जाऊ नकोस. कारण मी जेव्हा हे समाजकार्य करायला लागले तेव्हा तो अगदी लहान होता, 8-9 वर्षाचा होता. म्हणजे बाकीची मुलं कशी की आई बाहेर गेली की टिवळ्या भावल्या करत राहतात, पण तसं त्यांनी काहीच केलं नाही. म्हणजे अतिशय शैक्षणिक क्षेत्रात चांगलं यश मिळवत गेला, त्यामुळे दिव्याखाली अंधार आहे किंवा आई समाजकार्य करत बाहेर फिरतीये आणि मुलाकडे कोण बघणार हा कधी प्रश्न आला असेल. त्यामुळे ह्या सगळ्यांकडून म्हणजे मला असं वाटतं की उत्तेजनच मिळालं मला.
0: नक्कीच, कारण पुढे जात असताना जेव्हा त्या 8-9 वर्षाच्या बाळाला सुद्धा समजतं की आपली आई काहीतरी चांगलं करते बाहेर जाऊन, आणि त्याने त्रास न देणं हीच मला असं वाटतं हेच एक सपोर्ट केल्यासारखं किंवा ते समजून घेण्याची जी भावना,
1: कारण ह्याच्याकरता मी त्याला घेऊन जायची आश्रमामध्ये आणि त्याला दाखवायची की हे ही माणसं कशी म्हणजे त्यांची काय आहेत, त्यांना आई बाबा नाहीत, ते एकटे तरी सुद्धा राहतात आणि तुला तर सगळंच आहे म्हणजे मग तू चांगलं वागायलाच पाहिजेस, म्हणजे इनडायरेक्टली त्याच्यावर ते संस्कार झाले होते असं झालं, पण तो पण जागला त्या संस्काराला असं म्हणता येईल.

नाही नक्कीच नक्कीच. आणि जसं तुमच्या आई बाबांकडून हे बाळकडून तुमच्याकडे आलं, अर्थात ते तुमच्याही इनबिल्ड होतं कुठेतरी, आणि आज तुम्ही त्या पावलांवरती पुढे चाललात. ती जी वाट त्यांनी धरली होती त्याच वाटेवरती तुम्ही आलात. आणि हे संस्कार तुम्ही कळत नकळतपणे तुमच्याही मुलावरती केले, आणि मला असं वाटतं आय एम फॉर शुअर की तोही त्याच्या अभ्यासाचा यामध्ये नक्कीच उपयोग करेल. आणि किंवा त्याने दिलेले सजेशन्स किंवा तुमचे मिस्टर असतील, सर असतील, त्यांचंही तुम्हाला मिळालेलं सहकार्य हे कुठे ना कुठेतरी खारीचा एक वाटा आहे. मला असं वाटतं सुमित्रा मॅमसोबतच्या ह्या गप्पा ज्या आहेत त्या ज्या सुरू राहणार आहेत, नक्कीच तुमचाही इंटरेस्ट वाढत चाललेला आहे, कारण अजून बऱ्याच गोष्टींचा उलगडा होणं बाकी आहे. बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडूनही आपल्याला जाणून घ्यायच्या, पण तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, आचार्य 90 FM सोबत छान जोडलेले राहा आणि ऐकत राहा आचार्य 90 FM. युअर ओन रेडिओ.

0: आय एम सॉरी. मला क्षमा करायला इंग्रजीत आय एम सॉरी असं म्हणतात.
1: बघा, माफी मागतानाही इंग्रजीचे धडे दे.

0: नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक हो मी आरजे कोमल पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आपल्या आज किनारी या सेगमेंटमध्ये आज आपल्यासोबत जुळल्या गेलेल्या आहेत सुमित्रा पराडकर मॅडम आणि मॅडम सोबतच्या या दिलखुलास गप्पा अशाच आपण सुरू ठेवणार आहोत. आणि ब्रेकपूर्वी आपण पाहिलं की त्यांची शैक्षणिक क्षेत्रातली वाटचाल कशी होती, सामाजिक क्षेत्राकडे त्या कशा वळल्या आणि अर्थात आता मी त्यांच्या सामाजिक क्षेत्राविषयी अजून थोडीशी माहिती तुम्हाला देऊ इच्छिते. 98 वर्षांची परंपरा असलेली जी संस्था आहे श्रद्धानंद महिलाश्रम यासोबत त्या जोडल्या गेलेल्या आहेत आणि त्या व्यतिरिक्त त्या अनेक गरजू महिलांसाठी सुद्धा कार्य करताना दिसतात. सुयोग्य व्यवस्थापन आणि सामाजिक कार्यासाठी ही संस्था शासनमान्य आणि प्रतिष्ठित संस्था म्हणून ओळखली जाते. या संस्थेत मानद सचिव तसंच विविध जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या असून सध्या या संस्थेच्या अध्यक्षा म्हणून त्या कार्यरत आहेत. तसंच शिवाजी पार्क येथील धन्वंतरी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर या चॅरिटेबल रुग्णालयाच्या कार्याध्यक्ष म्हणून सुद्धा त्या काम करतात. हे रुग्णालय ब्राह्मण सहाय्य संघ या सेवाभावी संस्थेतर्फे चालवले जाते. या रुग्णालयामार्फत गरजू तसेच मध्यमवर्गीय नागरिकांना अत्यंत माफक दरात दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिल्या जातात. याशिवाय ब्राह्मण सहाय्यक संघाच्या माध्यमातून त्या साहित्यिक सांस्कृतिक आणि संगीत विषयक उपक्रमांना सुद्धा सक्रिय प्रोत्साहन देतात. मॅम, खरं तर श्रद्धानंदची जी जर्नी होती तुम्ही सांगितलं की आई कुठेतरी अगोदर संलग्न होत्या, जोडलेल्या होत्या, नेहमीच काहीतरी वेगळे उपक्रम तुम्हाला राबवायचे असतील, अनेक महिला तिथे असतील, कशा प्रकारचे उपक्रम तुम्ही राबवता आणि त्या महिलांसोबत राहिल्यानंतर, त्या महिलांसोबत इतका वेळ काढल्यानंतर तो जो एक अनुभव असतो किंवा तो जो टाइम तुम्ही आता तिकडे स्पेंड करतात ते कसे असतात, त्या मुमेंट्स काय सांगा.
1: मी तुम्हाला सांगू का, त्या महिलांबरोबर काम करायला लागल्यापासून आपल्याला एक सतत जाणीव होते की आपलं आयुष्य किती आपण भाग्यवान आहोत. म्हणजे हे आपल्याला नॉर्मल याच्यामध्ये आपण बारीक बारीक गोष्टींना आपल्याला कंप्लेंट करायची सवय असते, पण तिथे गेल्यावर असं लक्षात येतं की आपण खूप भाग्यवान आहोत, आपलं आयुष्य खूप अलगद चाललंय. कारण तिथल्या प्रत्येक मुलीची आणि प्रत्येक स्त्रीची एक वेगळी कहाणी असते आणि कालची कहाणी बरी म्हणायची असं आजची कहाणी असते. पण आम्ही त्यांना सगळ्या मुलींना त्यांचं पुनर्वसन कसं करता येईल, प्रत्येकीची कपॅसिटी वेगळी असते. काही जणांना शिक्षणातून, काही जणांना स्किल्स शिकवून,
0: बरोबर
1: त्यांच्या कपॅसिटी प्रमाणे. आता तर आमच्या श्रद्धानंद महिलाश्रमातल्या बहुतेक सगळ्या मुली, म्हणजे 99% मुली ह्या कॉम्प्युटर इलिटरेट झालेल्या आहेत आणि चांगल्या ठिकाणी नोकरी पण करतात. सो ते आम्ही करतोच. आणि अशा ज्या मुली असतात की ज्यांना आमच्याकडे येतात, आता एक 2011 सालची मी एक गोष्ट सांगते. किरण आणि कमल अशा दोन अनाथ मुली आमच्याकडे आल्या. त्यांचं आई वडिलांचं छत्र त्यांच्यावरच हे झालं होतं, आई वडील दोघंही गेले होते. आणि आल्या तेव्हा ते इतक्या अशा घाबरलेल्या वगैरे होत्या की खूप म्हणजे बघूनच आपल्याला कसतरी वाटत. पण त्यातली जी किरण होती ती थोड्या दिवसांनी आमच्या लक्षात आलं की तिला खूप जिद्द आहे, अभ्यासाची खूप आवड आहे. तर ती जिद्द अकधिकपणा तिला कुठेही जाणवून न देता तिची ती जिद्द आम्ही जोपासली. आता ती BA DED झाली, नंतर तिने जळगावला हे असं ना पोलीस प्रशिक्षण ते तिने पूर्ण केलं आणि आता माहीम पोलीस स्टेशनमध्ये ती लेडीज कॉन्स्टेबल म्हणून नोकरीला लागली. आणि एवढंच नव्हे तर आत्ता ह्या वर्षीच्या महिला दिनाच्या दिवशी आपल्या चीफ मिनिस्टर फडणवीस आहेत, त्यांचा आणि आदिती ताई तटकरे म्हणजे ज्या महिला आणि बाल विकास मंत्री आहेत, त्यांचा एक प्रोग्राम होता, त्याच्यात तिचं सन्मान झाला. मला वाटतं काहीतरी आदर्श महिला आणि असं काहीतरी होतं, प्रोग्राम होता, तर त्याच्यामध्ये तिचा सन्मान झाला. म्हणजे असं जेव्हा होतं ना तेव्हा इतका आनंद मिळतो, म्हणजे तो शब्दात मला एक्सप्रेस नाही करता येणार एवढा आनंद. तशी आमच्याकडे एक पिंकी सुनील म्हणून मुलगी होती की जी थोडी स्पेशल नीड्स वाली होती, पण तिला सुद्धा स्पोर्ट्सची खूप आवड होती. तर तिला स्पोर्ट्समध्ये ती स्पेशल ऑलिम्पिक्स करता USA गेली आणि शू स्नोईंग ह्या स्पर्धेमध्ये तिला पहिलं बक्षीस मिळालं. त्यामुळे असे जेव्हा घटना घडतात ना तेव्हा सगळं आपण काय केलेलं कष्ट असतात ते भरून पावले असं वाटतं, खूप समाधान मिळतं.
0: म्हणजे त्या मुलींचंही नशीब, म्हणजे ज्या वेळेला असं वाटतं की सगळं काही संपलंय त्यावेळेला कुठेतरी तुमच्यासारखे लोक जे आहेत ते असे त्यांच्याशी जोडले गेले आणि त्या माध्यमातून लिटरली त्यांचं भविष्य जे आहे ते उजळून टाकलं.
1: आणि तिला पिंकी सुनीलला तिकडे जाऊन आल्यावर एवढा कॉन्फिडन्स आला, मग तिला लग्न करायची इच्छा होती. पण आमच्यातल्याच काही जणांना असं वाटत होतं की संसार कसा करू शकेल. पण मी पुढाकार घेतला, म्हटलं जो कॉन्फिडन्स मध्ये जो बदल आलाय तो नक्कीच आपण त्याचा उपयोग केला पाहिजे. पुढाकार घेऊन तिचं लग्न केलं आणि आता ती अगदी सुखी संसार करते. म्हणजे खूप असे अनुभव हे
0: खरंच. आणि मला असं वाटतंय म्हणजे मॅम तुम्ही ही गोष्ट कुठेतरी ऑब्झर्व केली असेल, अनुभवलेली आहे तुम्ही, ऑब्झर्व नाही म्हणणार अनुभवलेली असेल. सगळं सुख एकीकडे आणि या गोष्टींमधून मिळणारा मानसिक सुख एकीकडे. म्हणजे जेव्हा आपलं बाळ मोठं होऊन असं काहीतरी करत ना, तेव्हा जो आनंद आज मला तुमच्या चेहऱ्यावर दिसतोय तो खरंच कौतुकास्पद आहे, कौतुकाची थाप आहे. की आपण कुठेतरी एखाद्याचा आधार बनलो आणि आपण आधार, केवळ आपण आधार बनल्यामुळे आज त्या मुली पुढे जाऊ शकल्या. खरंच म्हणजे हॅट्स ऑफ टू ऑल ऑफ युअर टीम.
1: प्रश्नच
0: खरंच, कारण हे टीम वर्क आहे मला असं वाटतं.
1: आणि समाज सेवा करताना मला एक जाणवलं की टीम स्पिरिट लागतंच, की आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन जायला लागतं तरच आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो.
0: ही
1: समाज कार्य हे एक दुसऱ्याने करायचं काम नाहीच आहे.
0: नाही, 100%. मॅम खरं तर हे सगळं करत असताना बऱ्याच वेळेला अनेक वेळेला चढ उतार येतात. कधी कधी आपलं शरीर कधीतरी शरीर थकतं, कधी कधी मन सुद्धा थकतं. कारण मला असं वाटतं हे चॅलेंज आहे अनेक महिलांना, अनेक मुलींना उभं करणं स्वतःच्या पायावर. कारण प्रत्येकीची बॅक ऑफ द स्टोरी एक वेगळी आहे आणि त्या सिच्युएशन मधून एखाद्या मुलीला बाहेर काढणं, तिला स्वतःच्या पायावर उभं करणं, आपण आणि आपल्यासाठी ती एकच नाही अशा अनेक आहे. तर हे सगळं करत असताना जेव्हा कधीतरी अप्स अँड डाऊन आले असतील तेव्हा तुम्ही स्वतःला कसं सांगता, म्हणजे स्वतःमध्ये पॉझिटिव्हिटी कसा, पॉझिटिव्ह विचार कसा आणता?
1: मुळात माझा स्वभाव जरा पॉझिटिव्ह आहे असं म्हणता येईल. आणि मी थोडं मेडिटेशन पण करते, रोज मी एक 20 मिनिटं मेडिटेशन करतेच. कारण जो काही आपल्याला कधी कधी असा प्रश्न पडतो की कन्फ्युजन असतं आपल्या मनात की हे आपण करतोय ते बरोबर की नाही. कधी कधी एखादा फर्म डिसिजन घेताना थोडं मन चलबिचल झालेलं असतं, पण ते मेडिटेशन केल्यामुळे मला असं वाटतं की ते मनाला शांती आणि स्थैर्य येतं. आणि मी रेग्युलर व्यायाम करते रोज 1 तास. म्हणजे जेव्हा मी नोकरी करतो तेव्हा सुद्धा कधी 1 तास व्यायाम करणं हे कधीही चुकवलं नाही. त्यामुळे शरीर आणि मन दोन्ही हेल्दी राहायला मदत होते.
0: नक्कीच. त्याचबरोबर मॅडम कडून आपण अजून बऱ्याच गोष्टी जाणून घेऊयात. खरं तर इतकं मोठं काम आहे ना, जे केवळ अर्धा किंवा पाऊन तासामध्ये सगळंच नाही इथे सांगता येणार. पण तुर्तास वेळ झाला एका छोट्याशा विश्रांतीच्या. आपल्या आजच्या आज किनारी या सेगमेंटमध्ये आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत सुमित्रा पराडकर मॅडम. आणि मॅडम सोबतचा हा दिलखुला संवाद, या गप्पा अशा सुरू राहतील. पण तुर्तास घेऊया छोटीशी विश्रांती. ऐकत रहा आचार्य 90 FM.

0: नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FM आपल्या आजच्या या आज की नारी सेगमेंटमध्ये आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत सुमित्रा बराडकर मॅडम. सुमित्रा मॅडमचा शैक्षणिक जो काही एक काळ होता तो शैक्षणिक काळ, त्याचबरोबर आता सामाजिक क्षेत्राशी त्या जोडलेल्या असताना त्यांचं जे काही काम त्या ज्या करतायत किंवा त्यांची काम करण्याची पद्धत जी आहे ती सुद्धा आपण जाणून घेतली. आणि मुलाखतीच्या उत्तरार्धाकडे आलेल्या असताना मॅम, इतकी वर्ष जी काही कामं तुम्ही केलेली आहेत, तुमचा शैक्षणिक प्रवास असू देत, सामाजिक क्षेत्रातला प्रवास असू देत, मागे जेव्हा वळून पाहता तेव्हा काय वाटतं?
1: मला खूप आनंद होतो. म्हणजे असं वाटतं की आपण जे मनात योजलं होतं की स्त्रियांच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणायचा, त्याच्यामध्ये खारीचा वाटा नक्कीच मी उचललाय आणि चालू आहे ते काम. त्यामुळे मला तो खूप आनंद वाटतो. आणि आता आम्ही माझं धन्वंतरी रुग्णालयातलं सुद्धा जे असोसिएशन आहे त्याच्यामध्ये सुद्धा रुग्णांचं आयुष्य कसं, म्हणजे तिथे राहताना हॉस्पिटलमध्ये राहताना कसं काय त्यांचं सुसह्य होईल, प्रसन्न वातावरण होईल आणि अतिशय माफक दरामध्ये सर्वात उत्तम दर्जाची रुग्णसेवा कशी करता येईल याच्याकरता आम्ही विविध डोनर्सना अप्रोच होतो आणि अगदी लेटेस्ट इक्विपमेंट घेण्याचा प्रयत्न करतो त्या हॉस्पिटल करता. त्यामुळे मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये न जाता सुद्धा आमच्याकडे येणारे रुग्ण तेवढ्याच क्वालिटी ऑफ सर्व्हिस त्यांना मिळते आणि लवकरात लवकर त्यांना कसं डिस्चार्ज मिळेल ह्याचा आमचा प्रयत्न असतो. त्यामुळे मला म्हणजे मी समाधानी केलेल्या कामामुळे
0: नक्कीच
1: म्हणजे असं वाटतं की वेळ कमीच पडला असं वाटतं.
0: नाही, कारण असं असतं ना बऱ्याच की आता मी रिटायर झाले मग मी रिटायर नंतर काय करू किंवा काय, तर मला असं वाटतं तुमच्याकडे तो ऑप्शनच नसावा की मी काय करू. मुळात या प्रश्नाला जागाच
1: नाही,
0: कारण तुमचा कामाचा लेखाशोका पाहिल्यानंतर मी ठामपणे सांगू शकेन की तुम्हाला उलट 24 तासही कमी पडत असतील. कारण एका वेळेला महिलांसोबत जोडलेल्या आहात, त्या आश्रम तिथे काम करायचं आहे, धन्वंतरी रुग्णालय, अर्थात अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्ही एका वेळेला खूप छान पद्धतीने मॅनेज करताय, छान फॅमिली आहे. तर खरंच मला असं वाटतं हे असं हॅपनिंग लाईफ मी म्हणेन
1: की
0: दररोज नवीन काहीतरी खूप छान.
1: सकाळी उठल्यावर एक मनामध्ये विचारच असतात की आज आपल्याला काय काय काय काय करायचंय, म्हणजे एक लिस्ट असते त्याच्यावर फक्त टिक मार्क करत राहायचं की दिवसभरात झालं.
0: नक्कीच नक्कीच. आणि टचवूड तुम्ही अशाच बिझी राहा, चांगल्या कामांच्या माध्यमातून तुमच्या हातून चांगली कामं होत राहतात. सध्या शेवटी मॅम, मुलाखतीच्या उत्तरार्धाकडे आलेलं असताना मला इतकंच म्हणायचंय, एक काळ होता म्हणजे मला असं म्हणेन की माझ्या आई बाबांचा तुमच्या जो तो एक काळ होता त्या काळामध्ये त्यावेळेला कुठे असं सांगावं नाही लागायचं की तू हे कर किंवा तू ते कर, कुठेतरी एक अपसुकच जाणीव होती. म्हणजे तुम्ही तुमच्या आईबाबांचं उदाहरण दिलं, तुम्ही त्या गोष्टी शिकलात, तुम्ही त्या गोष्टींवरती पुढे चालत राहिलात. आत्ताचे जे जनरेशन आहे त्या जनरेशनमध्ये जर समाजसेवा या जर गोष्टी हे जर बीज कुठेतरी रोवायचं असेल तर काय आजच्या जनजीजना किंवा इथून पुढच्या येणाऱ्या पिढीला आणि तरुणाईला काय मार्गदर्शन करा?
1: मला असं वाटतं की थोडंसं मी ह्या कॉन्सेप्ट मधून मुलांनी बाहेर आलं पाहिजे आणि आपल्या आजूबाजूला काय घडतंय हे बघितलं पाहिजे. आणि जसं आपण एकमेकाला मदत करतो ना, तसं मदत करायची वृत्ती जर आली तर त्यातून जो आनंद मिळतो तो पहिला एक्सपिरियन्स घेणं फार महत्वाचं असतं.
0: बरोबर.
1: की तो जो आनंद एकदा तुम्हाला मिळाला की तुम्हाला त्याची चटक लागते त्या आनंदाची.
0: बरोबर.
1: मदतीमधून दुसऱ्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यातला जो आनंद आहे, त्यामुळे मला वाटतं की जेन्झीनी तो घ्यायला प्रयत्न करायला पाहिजे. आणि ऍक्च्युली वेगवेगळे आपले उपक्रम असतात, NSS वगैरे, तो जास्त मोठ्या प्रमाणावर त्याचा प्रसार झाला पाहिजे. कारण NSS मध्ये पण ते शिकवतात ना, पण ते अगदी ठराविक मुलांपुरतं असतं, त्यापेक्षा इट शुड बी मोर ब्रॉड बेस्ड.
0: नक्की 100%. आणि सर्वे शेवटी मॅम, एक महिला म्हणून काम करत असताना तुम्ही तुमचा जो पहिल्यापासून जो एक कल होता की मुलींनी शिकलंच पाहिजे, मुलींनी स्वतःच्या पायाबरोबर राहिलं पाहिजे, आणि आज तुम्ही त्या कॉन्फिडेंटली स्वतः उभ्या आहात, तुमच्या अवतीभोवती असणाऱ्या सगळ्यांना तुम्ही मोटिवेट करत असता. आज अनेक बऱ्याच महिला आहेत ज्यांना असं वाटतं की आता काय करू आणि मला पुढे करायचं आणि फक्त ते करायचं.

0: तशी संवाद साधत असताना आणि आज तुम्ही इथे आलात आणि खूप चांगले विचार आज रेडिओच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत पोहोचवले. पुन्हा एकदा मी तुमचे खूप खूप आभारी आहे.
1: मी पण आभारी आहे. मला पण माझे विचार मांडायची तुमच्यामुळे हे झाली, अपॉर्च्युनिटी मिळाली, त्याबद्दल मी पण तुमची आभारी आहे.
0: आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. तुमच्या हातून हे जे कार्य आहे, हा जो विडा तुम्ही उचललेला आहे, हे कार्य असंच पार पडत राहू दे. आणि तुम्ही मगाशी शब्द वापरलेत की दुसऱ्याला मदत केल्यानंतरचा जो आनंद मिळतो तो आनंद तुम्हाला नेहमी मिळत राहू देत, अशा शुभेच्छा इथे तुम्हाला देते.
1: शुभेच्छांबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: तर श्रोते हो, आपली आजची विशेष मुलाखत तुम्हाला कशी वाटली नक्की प्रतिक्रिया कळवा. आणि त्यासाठी आपला संपर्क क्रमांक आहे 9167999399. आचार्य 90FM ला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती फॉलो करायला विसरू नका. आचार्य 90FM आपलं इंस्टाग्राम पेज आहे, युट्यूब चॅनल आहे, सगळीकडे फॉलो करा. आणि लवकरच मॅडमची ही मुलाखत तुम्हाला युट्यूब वरती सुद्धा पाहायला मिळणार आहे. तर अशाच अपडेट साठी स्टे ट्यून आणि ऐकत रहा आचार्य 90FM, युअर ओन रेडिओ.

0: हॅलो आणि नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आपल्या आजच्या फॅशनिस्टा सेगमेंटमध्ये आज आपण भेटणार आहोत एका अशा व्यक्तीला किंवा अशा मुलीला जिने स्वतःच्या पायावरती एक मॉडेलिंगमध्ये स्वतःचं वेगळं विश्व निर्माण केलं. आणि त्या व्यतिरिक्त खरं तर ही जी मुलाखत आहे ही केवळ फॅशनिस्टा नाही तर आज किनारी या आपल्या सेगमेंटमध्ये सुद्धा मोडते. कारण आज जर तरुणींनी युवतींनी जर ठरवलं की मला काहीतरी वेगळं करायचं तर डेफिनेटली करू शकतात. त्याचंच उत्तम उदाहरण आज आपल्या स्टुडिओमध्ये माझ्या बाजूला बसलेलं आहे. आज आपल्यासोबत आहे स्वाती सोनावणे. स्वाती, तुझं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM मध्ये. तर स्वातीबद्दल मी तुम्हाला ओळख करून देईन. स्वातीबद्दल सांगायचं झालं तर ती एक फॅशन मॉडेल आहे. तिने सोशल मीडिया क्वीन हे सबटायटल जिंकलेलं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र श्रावणी 2022 हा किताब तिने जिंकलेला आहे. बेस्ट वॉक स्टार ऑफ महाराष्ट्र 2022 हे किताब हा किताब सुद्धा तिने तिच्या नावावर केला. आणि या व्यतिरिक्त स्वाती जी आहे ती बिझनेस वुमन आहे. येस, ऑफकोर्स शी इज अन एंटरप्रेनर. तिचं स्वतःचं एक छान सलोन आहे, स्वतःचं बेकरी केक ती बनवते, स्वतःचं तिचं किचन आहे. सो अशी ही मल्टीटास्किंग वुमन मुलगी आपल्यासोबत आज जोडली गेलेली आहे. तर आजचा हा गप्पांचा सिलसिला आपण स्वातीसोबत करणार आहोत. स्वाती, पुन्हा एकदा तुझं खूप खूप स्वागत.
1: थँक्यू.
0: आणि येस, ऑफकोर्स सुरुवात आपण मॉडेलिंग पासून करूयात. की मला इतकं माहितीये की तू खूप अभ्यासू मुलगी होतीस आणि अभ्यासात तू तुझा इतका कल होता, बट अचानक मग मॉडेलिंगही करावी किंवा मॉडेलिंग क्षेत्रात यावं असं तुला काय वाटलं?
1: मला असं वाटलं कारण की अभ्यासाच्या खूप वेळानंतर हे माझ्या लाईफमध्ये घडलेलं आहे. जसं की माझं पूर्ण

0: कॉलेज मी कम्प्लीट केलं. इवन माझे जे डिप्लोमा जे काही ग्रॅज्युएशन होते ते MSc किंवा BSc जे कम्प्लीट केल्यानंतर मी बिझनेसमध्ये जाण्याचं ठरवलं. आणि त्यानंतर जेव्हा मला असं वाटलं माझा बिझनेस एक व्यवस्थित सेटल आहे एका पीकवर आहे, त्यानंतर असं वाटलं यार सर्वच केलंय मग आता हे का नको. कारण की मी आहे लहानपणापासून अशी खूप सुंदर अशी दिसणारी मुलगी नव्हती, आणि सुंदर मुलीकडे बघून जसं प्रत्येक मुलीला वाटतं तसं मलाही वाटायचं यार काश मी अशी असती. तर नंतर मला असं वाटलं का अशी नसू, म्हणजे का नसावी अशी, मी होऊ शकते, मी आहे, फक्त मला ते काढायचंय बाहेर स्वतःतनं. आणि मग मी ठरवलं की मी एक पेजंट मध्ये पार्टिसिपेट करेन, आणि मी केलं आणि तिथून हा माझा प्रवास असा सुरू झाला.
1: क्या बात आहे. म्हणजे तुला नवीन नवीन गोष्टी ट्राय करायला आवडतच होत्या. तू मला असं वाटतं ही जर्नी आहे तुझी. सो आफ्टर कॉलेज और आफ्टर युअर ग्रॅज्युएशन तू जो डिसिजन घेतलास की स्वतःचा बिझनेस करायचा आहे, मग बिझनेस त्या फील्ड मध्ये करावा. लाईक फॉर एक्झाम्पल तू केक बनवते किंवा तो जो तुझा बिझनेस तू सुरू केलास, मग तो सुरू करावा हे कसं डोक्यात आलं तुझ्या?
0: खूप मोठी स्टोरी आहे त्यामागे आणि मला नक्की सांगायला आवडेल तुला. जसं की मी हिंदुजा हॉस्पिटलमधनं BSc ऍडव्हान्स MLT केलेलं आहे, मीन्स मी MLT स्टुडंट आहे. आणि ते कम्प्लीट केल्यानंतर मी BMC मध्ये जॉब करत होती. साधारण मी छोटा सायन हॉस्पिटलमध्ये मी जॉब करत होती. आणि खूप महिने, मीन्स 6 महिने एकदम मी हॅपी, म्हणतात ना माझं एक ड्रीम होतं की मी मेडिकल फील्डमध्ये काहीतरी करेन. माझ्या वडिलांचं ड्रीम होतं, माझ्या पूर्ण फॅमिलीला वाटायचं की नक्की काहीतरी करेल, कारण की मी अभ्यासू स्टुडंट होती असं तू सुरुवातीला सांगितलं. आणि ते खरोखर होतं. माझ्या 5th आणि 10th स्टँडर्ड पर्यंत मी खूप चांगली स्टुडंट होती. आणि त्यानंतर मग असं काही झालं की कलेक्शन करता करताच मी चक्कर येऊन पडली आणि कळालं की मी खूप आजारी आहे. जे मी स्ट्रॉंग असल्यामुळे कधी मला ते जाणवलं नाही, अचानक मी चक्कर येऊन पडली. आणि त्यानंतर मला ऍडमिट केलं सायन मध्येच. आणि मग खूप सारे आजार बाहेर आले जे मला तिथे झाले होते, जे नव्हते. आणि ते प्रोटीन डेफिशियन्सी जे आपण म्हणतो मुली किंवा वुमेन्स, आपण आपल्या खाण्याकडे याच्याकडे कुठल्याच गोष्टीकडे स्वतःकडे आपण लक्ष देत नाही. कधी कधी आपण आपल्या करिअरच्या मागे धावतो आणि आपल्या फील्डच्या मागे धावतो, आणि त्यामुळे आपण आपल्या शरीराकडे लक्ष देत नाही. आणि तेच झालं माझ्यावर. मी चक्कर येऊन पडली आणि जेव्हा रिपोर्ट्स आले तेव्हा मी स्वतः हादरली की हे काय झालंय माझ्याबरोबर. पण त्यातही मी हार नाही मानली. हा थोड्या दिवस मी रडली पडली, खूप साऱ्या गोष्टी झाल्या, पण मी हार नाही मानली. माझी फॅमिली आणि माझे मित्र माझे मैत्रिणी खूप माझ्या मागे खंबीर होते सगळे उभे. आणि मी त्यातून बाहेर आली. आणि बाहेर आल्यानंतर मी जो शिकली होती, मी क्लासेस केलेले केकचे, वन डे वर्कशॉप केलेला मी यमी केक झोन मधून, त्या मॅडमला मी थँक्यू म्हणेन. आणि तिथे मग मी घरात बनवायचीच मी सर्वांसाठी. तर मग मी बनवला आणि टेस्ट करायला दिला माझ्या रिलेटिव्हजला. तर त्यांना इतका प्रचंड तो आवडला की सगळे मला सजेस्ट करायला लागले की का तू सेल का नाही करत, की एवढं तू छान बनवू शकते, शॉप पेक्षाही टेस्ट वेगळीच आहे, छान आहे, मग तू का सेल नाही करत. मग असं माझं सेल होणं स्टार्ट झालं. आणि एक विशेष गोष्ट अशी मी बोलेल की मी कधीच मार्केटिंग नाही केली. तुला आवडला तू तिला सांगितलं, ती तिला तिला तिला असं करत करत माउथ पब्लिसिटीने मी आजही पर्यंत एकही बॅनर माझ्या एरियामध्ये अजूनही लावलेलं नाही. 9 वर्ष कम्प्लीट माझ्या बिझनेसला झालेत आणि माउथ पब्लिसिटीने लोक शोधत शोधत माझ्या किचन पर्यंत येतात. आणि दिवसाचे 10 केक कुठेही नाहीयेत मला, की जे जातातच जातात. मला जाण्याची कोणाकडे गरजच पडत नाही की तुम्ही माझा केक घ्या. स्वतः लोक बदलापूर पासून, अंबरनाथ पासून, कुर्ला, पनवेल, खारघर, म्हणजे कुठलीही लाईन, सेंट्रल हार्बर, वेस्टर्न, कुठल्याही लाईन मध्ये कसे पोहोचलेत मला माहित नाही, पण ते माझ्यापर्यंत येतात आणि माझा केक घेऊन जातात.
1: क्या बात आहे. खूप इंटरेस्टिंग आहे सगळं. आणि मग तुझी ही जर्नी सुरू झाली, मग तू केक मध्ये स्वतःला सेटल केलंस विद्या बिझनेस मध्ये. आणि मग नंतर मॉडेलिंगची जर्नी जेव्हा सुरू केलीस तेव्हा तुझा पहिला ब्युटी पेजंट आणि तो एक्सपिरियन्स कसा होता?
0: खूप खूप घाण होता मी म्हणेन. कारण की मी पहिला ब्युटी पेजंट जो केला तो महाराष्ट्र श्रावणी AR वेंचर कडून केला. अनुजा मॅम खूप चांगल्या आहेत, त्या डॉक्टर आहेत त्याही पेशाने. आणि त्यांच्याकडनं एक्सपिरियन्स मला खूप मिळाला. पण जसं मी कॉन्फिडेंट नव्हती, पहिला शो होता आणि मी टॉप 10 मध्ये पण नव्हती. मला टॉप 10 मध्येच बाहेर काढलं. मी कॉन्फिडंट म्हणजे काही ना करून माझा तो उगीचा कॉन्फिडंट होता की मी जाईल, पण मी नाही गेली. त्यांनी रिझल्ट काढला आणि मी टॉप 10 मध्ये नव्हती आणि मी खूप हताश झाली. त्यानंतर मी ठरवलं की मी नाही करणार, आता बस बिझनेस आहे, सेटल आहे, एक्सपिरियन्स पाहिजे होता आणि मी केला. पण त्यानंतर मला तिथेच सबटायटल मिळालेला सोशल मीडिया क्वीनचा, कारण की मी सोशल मीडियावर माझं डॅशबोर्ड म्हणा खूप चांगलं होतं. आणि मला मला त्या पोस्टला माझ्या खूप लाईक्स होते, कमेंट्स होते, त्यामुळे मला सोशल मीडिया क्वीन असा सबटायटल तिथे मिळाला होता. तर त्या सबटायटलमुळे मला विदाउट जिंकता म्हणजे विन न करता ऍड शूट्स मिळाल्या. हो, मला खूप साऱ्या मेकअप शूट्स मिळाल्या, पेड तेही कोणालाही मिळत नाही सुरुवातीला, मला पेड मिळाल्या आणि मला साडीचे ब्रँड्स मिळाले. आणि म्हटलं की असं कसं शक्य आहे, पण म्हणजे झालं ते, म्हणजे नशीब माझ्या सोबत होतं. आणि त्यामुळे मग मला दुसरे पेजंट्स आपोआप यायला लागले की मॅम तुम्ही पेजंट्स पेड असतात, सगळीकडे पे फी आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं, बट मला कोणी पे नाही घेतलं. मला बोलले की तुम्ही फक्त रजिस्ट्रेशन करा, आम्ही सांभाळू, हँडल करू. आणि मी केलं आणि मी जिंकत गेली मग त्यानंतर.
1: क्या बात आहे. म्हणजे प्रत्येक एखादी गोष्ट घडत असते, एखादी निगेटिव्ह गोष्ट घडत असताना किंवा एखादी अशी गोष्ट की जी मिळत नाहीये पण अपयश आलं, पण त्या अपयशामधून पण आपल्याला काही पॉझिटिव्ह घेता आलं आणि जे तुला मिळत गेलं, जे तू घेत गेलीस, हॅट्स ऑफ आहे. म्हणजे की थांबणं हा पर्याय तू निवडला नाही, तर अर्थात ठीक आहे, पहिला पेशंट झाला, यश नाही मिळाला, पुढे ट्राय करून बघूयात. सो ही कुठेतरी ही जिद्दच मला असं वाटतं तुला त्या विनर टायटल पर्यंत घेऊन गेली. स्वाती सोबतच्या या दिलखुलास गप्पा ज्या आहेत त्या अशा सुरू राहणार आहेत, कारण स्वातीची जी जर्नी आहे ती ऍक्च्युली ऍज अ मॉडेल, ऍज अन एंटरप्रिनर म्हणून ही जी जर्नी आहे ही ऐकताना मला असं वाटतंय आत्ता जसे तरुण युवक युवती आहेत त्यांच्यासाठी हे नक्कीच फायद्याचं असणार आहे की काय कुठे चुकतोय किंवा आपण कुठे मागे राहतोय का, अच्छा हा कोणता एखादा क्ल्यू तुम्हाला नक्कीच यातून मिळू शकतो. तर ही मुलाखत अशीच तुम्ही ऐकत राहा, घेऊयात एक छोटीशी विश्रांती. ऐका आचार्य 90 FM युअर ओन.

0: हाय नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर मनापासून स्वागत करते. आपल्या आजच्या या सेगमेंटमध्ये अर्थात फॅशनिस्टा सेगमेंटच्या अंडर आपण आज आपल्यासोबत छान दिलखुला संवाद साधत आहोत स्वाती सोनावणेसोबत. स्वाती ही पेशाने मॉडेल आहे. मॉडेलिंग या क्षेत्रामध्ये खूप छान काहीतरी केल्यानंतर आता ती मॉडेलिंगमध्ये ऍज अ ज्युरी पॅनलवरती बसते. सो स्वाती, तू सांगितलंस ब्रेकपूर्वी की कशी ही जर्नी सुरू झाली, तू कशी मॉडेलिंग क्षेत्रामध्ये आलीस. मॉडेलिंगमध्ये आल्यानंतर या क्षेत्रात उतरल्यानंतर घरच्यांनी तुला पाठिंबा दिला का, किंवा मॉडेलिंग म्हटलं की एक थोडासा बघण्याचा दृष्टिकोन आहे मॉडेलिंग या क्षेत्राकडे की तुला शॉर्टच कपडे घालायचे आहेत, तुला प्रेझेंटेबल, तुला थोडंसं हॉट दिसणं गरजेचं आहे, ह्याच्या काही एक चौकट बनवली गेलेली आहे. तुझ्या घरच्यांनी हे कसं एक्सेप्ट केलं काय सांगू शकतो?
1: मी सांगेन की माझ्या फॅमिलीचा खरंच खूप चांगला सपोर्ट होता. कारण की पहिलं तर आम्ही चार भावंड आहेत आणि तीन मुली आहोत आम्ही आमच्या आई वडिलांनी आणि त्यामुळे ना त्यांनी खूप छान पॅरेंटिंग केलंय. माझ्या आई वडिलांना मी त्यासाठी लव्ह यू म्हणेन की त्यांनी इतकं सुंदर आमच्यावर पॅरेंटिंग केलंय की मला ते वाईट काय आणि चांगलं काय सुरुवातीलाच कळालं होतं की कुठे आपल्याला फोकस करायचं आहे आणि कुठे नाही करायचंय. आणि राहिली गोष्ट की पेजंट, तुला मी सांगितलं की ज्यावेळी मी तो शो हारली आणि त्यानंतर मला जो पहिला ब्रँड शूट केला तो मी साडीचा केला आणि त्यामुळे मग माझा तो लोकांना माझ्या पेजकडे बघण्याचा दृष्टिकोनच चेंज झाला. कोणीच मला असं हॉट बघणं किंवा हे बघणं त्या दृष्टिकोनापेक्षा सर्वांना मला साडीत पाहायला जास्त आवडायला लागलं. साडीत म्हणा, नऊवारीत म्हणा, इवन माझं ज्वेलरी शूटसाठी मी जास्त फेमस झाली की हिच्यावर ज्वेलरी छान वाटते, तर प्रत्येक ज्वेलरीचे ब्रँड माझ्याकडे यायला लागले आणि मी ज्वेलरी आणि साडीचे शूट केले. तर त्यामुळे मला गरजच नाही पडली की मी कुठेतरी शॉर्ट कपडे घालून करावं किंवा त्यातही सुंदर स्त्री सर्व कपड्यांमध्ये छान दिसते. पण मला गरज नाही पडली की मी असे हॉट किंवा असे काही, मी साडीतही हॉटच दिसत होती. मला सर्वांना मला साडीत पाहणं जास्त छान वाटलं म्हणून तसा माझा प्रवास साडीपर्यंतच येऊन अजूनही तिथेच आहे मी.
0: नाही शुअर, म्हणजे मला सांगण्याचा उद्देश हाच आहे की इट्स नॉट नेसेसरी की मॉडेलिंग म्हणजे तुम्हाला त्याच लुकमध्ये मॉडेल म्हटलं की तो तसाच लुक डोळ्यासमोर आला पाहिजे. लक्ष्मीकांत शृंगार केलेली मॉडेल सुद्धा तितकी सुंदर दिसते. मराठमोळ शृंगार ज्या वेळेला एखादी मॉडेल करून उभी राहते, रादर आपण बरेच ब्युटी पेजन बघतो जिकडे कंपल्सरी हा जो पहिला राऊंड असतो जो ट्रेडिशनल असतो, आणि मला असं वाटतंय ही कुठेतरी एक बदलत चाललेला विचार आहे आणि जो समाजामध्ये पेरला जातोय. आज बऱ्याच मुली मॉडेलिंग क्षेत्रामध्ये येत असतील तर त्यांना कुठेतरी त्यांच्या पॅरेंट्सच्या मनामध्ये एक भीती असते की हे क्षेत्र सेफ आहे का, किंवा मुली ज्या येत आहेत त्यांच्या मनामध्ये एक भीती असेल, किंवा त्या ज्या मुली नव्याने येणार आहेत त्यांना काय सांगशील, त्यांच्या पॅरेंट्सला काय सांगशील?
1: तर पॅरेंट्सला मी हे सांगेल की क्षेत्र कुठलंही सेफ नाही. मग ते तुम्ही मॉडेलिंग घ्या किंवा कुठेही घ्या, जिथे चांगले लोक आहेत तिथे वाईट आहेत. कुठल्याही क्षेत्रात जा तुम्ही, तर त्यामुळे मॉडेलिंग क्षेत्राला तसं चांगलं क्षेत्र नाही म्हणून आपण बोलूच शकत नाही. कारण की आपण डॉक्टर जे आहेत चांगल्या चांगल्या हॉस्पिटल्समध्ये, पण तिकडेही त्यांच्यावर शोषण होताना आपण पाहिलंय. त्या तर मॉडेल्स नाही आहेत, त्या तर साध्या कुर्त्यामध्ये असतात, तरी तिकडे पाहिलंय किंवा प्रत्येक जागेवर आहे. मग आपण त्याच एका क्षेत्राला वाईट बोलूच शकत नाही. राहिलं आपल्यावर असतात काही गोष्टी की आपल्याला कुठेही हिंट मिळतेच, छोटी ना छोटी ती हिंट आपल्याला पकडायची आणि पुढे चालायचंय. की कुठे आपल्याला एंटर करण्याच्या अगोदर हिंट मिळते तर एंटर करायचं आहे की नाही हे तिथेच ठरवायचं आहे. तर हेच मी पॅरेंट्सला बोलेल की मुलींवर थोडा विश्वास ठेवा. आपल्या मुली चांगल्याच ट्रॅकले चालू आहेत आणि चालल्या आणि चालतीलच, आणि मुलींनीही पॅरेंट्सला थोडं विश्वासात घ्यावं आणि असं
0: सांगितलं
1: हो आणि सांगावं. काही वाईटही घडतंय तर तुम्ही तुमच्या पॅरेंट्सला सांगा, तुमच्या मैत्रिणीला सांगा जवळच्या, तुमच्या टीचर्सला सांगा. जर तुमच्या कोणी खूप मुली आपल्या टीचर्स बरोबर असतात जवळच्या, तर त्यांना सांगा किंवा जवळच्या मैत्रिणीला तरी नक्कीच सांगावं. आणि जर नाही सांगण्याची हिंमत तर तुम्ही तिथेच ऍक्शन घ्यावी.
0: बरोबर,
1: हे मला बोलायचं आहे. नाहीतर मग सगळ्याच ठिकाणी वाईट लोक भेटत नाहीत. मला तर अजूनपर्यंत एकदाही तसा एक्सपिरियन्स आलेला नाहीये माझ्या फील्डमध्ये.
0: सी इट्स ऑल अबाउट अस की आपण त्या गोष्टीला कसं ट्रेन करतोय किंवा कसं हाताळतोय बेसिकली. सो जे लोक म्हणतात की हे असं आहे ते तसं आहे, तर एकदा अनुभवून बघा आणि अनुभव ह्या बऱ्याच गोष्टी शिकवत असतो. स्वाती मॉडेलिंगमध्ये आल्यानंतर अगोदरची स्वाती आणि ही स्वाती काय फरक झाला?
1: खूप फरक आहे, खूप फरक. जसं मी बोलली की मी स्कूलमध्ये असताना खूप टॉपर होती, स्कॉलर होती. मला असं वाटायचं की देवा प्लीज मी थोडी स्कॉलर कमी असेल चालेल, मला तसं सुंदर बनव ना प्लीज. मी अशी प्रे करायची देवाला, म्हणजे मी खूप अशी असं वाटायचं की यार, कारण की आहे आजही टीचर्स लोक सुंदर मुलींना थोडस हेच करतात, लेडीज असू दे म्हणजे वुमन्स असू दे किंवा आपले मेन्स टीचर असू द्यात, दोघेही थोडस सुंदर मुलांशी थोडेसे असतातच. मला मी ते माझ्या लाईफमध्ये म्हणजे हे केलं, आय डोंट नो दुसरे टीचर्स कसे असतील किंवा आजचे टीचर्स कसे आहेत, तर जे सुंदर आहेत त्यांना डान्स कॉम्पिटिशन मध्येच घेणार, आम्हाला बोलायचं की थांब तू जरा थांब वगैरे, कितीही टॅलेंट असलं तरी. हे मी केलंय आणि हे मी मला खूप वाईट वाटतं आजही स्कूल डेज आठवले तरी. आणि त्यानंतर मला असं वाटायचं मला नाही करायचा अभ्यास, मला माझ्या स्वतःवरच फोकस करायचं, मला छान दिसायचंय. आणि त्यानंतर मग मी माझं स्वप्नच होतं यार की मला असं काहीतरी करायचं. मी माझ्या फॅमिली चार भावंडामध्ये मी डस्कीस कलरची आहे, बाकी माझे चार भावंड दुधासारखे पांढरे आहेत.
0: सेम इयर
1: दुधासारखे पांढरे आहेत. आणि मग मला त्यांचे म्हणजे मला यार हे गोरे कसे, मम्मी तू काय खाल्लं होतं माझ्या, मी काच सावळी आहे, मी काच सावळी आहे. पण नंतर मी शिल्पा शेट्टी पाहिली, आपली मिस युनिवर्स सुष्मिता सेन आणि दीपिका पादुकोण, राणी मुखर्जी, प्रियांका चोप्रा, सगळ्या सावळ्या स्किन टोनच्या आहेत, डस्की स्किन. आणि त्यांना बघून मला एक इव्हन बिपाशा बासू त्यांना पाहून मला असं वाटलं आपल्याला, मला असं वाटलं की का नाही. आणि आज असं एक्झाम्पल देतात की माझ्या बहिणीचा मला भाचा मीन्स मला बहिणीला मुलगा झालाय छोटा, आणि बहीण खूप गोरी आहे आणि त्याचं स्किन टोन थोडं लाईट आहे तिच्यापेक्षा, डार्क आहे म्हणजे त्याचं स्किन टोन डस्की आहे. तर ती त्याला नेहमी बोलते बाबू मावशीसारखंच व्हायचं, आपल्याला कलरवर नाही टॅलेंट बघायचं. तर मला इतकं प्राऊड होतं स्वतःवर की लाईक बघा म्हणजे काहीतरी मी अचीव केलंय म्हणून आता बोलतात की मावशीसारखंच व्हायचं मावशीसारखंच व्हायचं. आणि खूप नाव काढतात फॅमिलीमध्ये रिलेटिव्हमध्ये आणि मैत्रिणीमध्ये तर आहेच की यार आम्ही तुझ्याबद्दल विचार नव्हता केला. माझा एक कार्यकर्ता मित्र आहे, तो आता इलेक्शनला उभा होता आणि त्याला मी मेसेज टाकले की प्राऊड ऑफ यू उमेश, तू काहीतरी चांगलं करतोय, नक्की तू निवडून येशील मला खात्री आहे. तो म्हणे माझं सोड यार, पण तुझ्याकडनं मला अपेक्षा नव्हती पण खूप मोठं केलंस काहीतरी. आणि ते ऐकून मला डोळे भरून आले, मला वाटलं यार खरंच मी काहीतरी केलंय म्हणून आज सगळ्यांच्या तोंडात माझं नाव आहे.
0: नाही 100%, कारण हा प्रवास आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवून जातो. आणि आज तू मागे वळून पाहतेस तेव्हा तुला हे सगळं आठवतंय, कारण ऑफकोर्स आज जे मिळालंय ते काय एका दिवसातलं नाही, त्याच्या मागे मेहनत आहे, हार्डवर्क आहे, रात्रंदिवस एक करावा लागतो तेव्हा कुठे जाऊन हे मिळतं आणि तेव्हा लोक आपल्याला अप्रिशिएट करतात. कारण आज मी तुला बऱ्याच मोठ्या पेशंट्सच्या जुरी पॅनलवरती बघते, ज्या वेळेला हा रिस्पेक्ट मिळतो काय फिलिंग्स असतात?
1: खरं सांगते आता तर तो कॉन्फिडन्स आलाय म्हणजे असं वाटतं मी डिझर्व करते टीचर ती जुरी पॅनल तो मी डिझर्व करते. पण त्यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे, तुला आता एवढ्या जर्नी मध्ये सांगितलीस आणि खूप म्हणजे खूप खूपच छान वाटतं. ती फिलिंग मी एक्सप्रेस पण नाही करू शकत की यार मी कशी आली आणि मी खरंच केलं अचू. खूप प्राऊड मला स्वतःवर होतं. आणि बोलतो ना की एक प्रत्येक पुरुषांमागे स्त्री असते, तर मला आज सांगायला आवडेल की त्यामागे एक पुरुष आहे आणि तो म्हणजे माझा नवरा.
0: त्या विषयाकडे येणारच आहे आणि घेतलंय तू कंटिन्यू कर.
1: माझा नवरा की मी माझं अकाउंट ते हँडल करतात, ते तुला कोणी मॅनेजरची गरज नाही, मी आहे ना तुझं मॅनेजर. आणि जसेच डीएम येतात पहिला माझा नवरा त्यांच्याशी कॉर्डिनेट करतो की हा असं असं आहे एवढं एवढं पेड घेतो हे आहे. आणि हॅट म्हणजे मी स्वतःला हॅट्स ऑफ म्हणेन, कारण की मी आतापर्यंत जेवढे शो केलेत ज्युरी पॅनल म्हणून ते सगळे मी ब्रँडच केलेत, मी एकही शो लोकल केलेला नाहीये. त्याच्यामुळे स्वाती एक ब्रँड झालाय आणि त्याच्या मागे खरंच माझा हस्बंड आहेत आणि त्यांना मी खूप थँक्यू म्हणेन, ते मला इतके सपोर्ट करतात. आणि प्रत्येक माझ्या ब्रँड मागे योगेश आहेत मीन्स माझा नवरा. आणि खूप बेस्ट फिलिंग आहे, असं वाटतं की ट्वेल्थ मध्ये मी बोर्ड मध्ये फर्स्ट नंबर काढलाय.
0: ऍक्च्युली सातव्या आसमान वाली फिलिंग आहे. तर मला आता तिच्या या जर्नी बद्दल पण जाणून घ्यायचं आहे. अर्थात बऱ्याच वेळेला असं होतं की लग्नानंतर या फील्डमध्ये मी कसं काम करू किंवा एक बिझनेस चालवायचा तर डिफिकल्टीज येतात तर त्या कशा हँडल करायच्या. स्वातीची ही जर्नी सुद्धा खूप इन्स्पायरिंग आणि खूप इंटरेस्टिंग आहे, ती आपण ऐकणार आहोत पण छोट्याशा ब्रेक नंतर. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनपुरात गाण्यांचा आणि गप्पांचा आस्वाद घेत राहा. ऐकत राहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

0: नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक, मी आरजे कोमल पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आपल्या आजच्या फॅशनिस्टा सेगमेंटमध्ये आज आपण गप्पा मारत आहोत स्वाती सोनावणे सोबत. स्वाती, ब्रेकपूर्वीच विषय निघाला की आता सपोर्ट करणारा जो एक पर्सन आहे तर तो आहे तुझा नवरा. आता फॅमिली इज गुड, फॅमिलीने खूप सपोर्ट केला, फॅमिली इज व्हेरी सपोर्टिव्ह. बट आता मला सांग की लग्नानंतर बऱ्याच वेळेला असं होतं की या फील्डमध्ये कसं जायचंय, आणि त्यातही एक स्टोरी आहे जी मला माहिती आहे की तिचं हे अरेंज मॅरेज आहे. ओके, तर अरेंज मॅरेजमध्ये सुद्धा असं छान होऊ शकतं, आणि कसं त्यांनी सपोर्ट केला, तू त्यांना कसं सांगितलं तुझ्या फील्ड बद्दल आणि काय काय त्या मुवमेंट होत्या?
1: जेव्हा ते पाहुणे मला आले होते तेव्हा त्यांना माझं प्रोफाईल शेअर झालेलं पहिलं इंस्टाग्रामचं.
0: पाहुणे बघायला येतात ना इंस्टाग्रामचं प्रोफाईल बघतात.
1: एक इन्सिडेंट असा झालेला की होणारे सासरे माझ्या सलॉन पर्यंत आले होते. सलॉन बघायला की मुलीचं सलॉन कुठं आहे, तर ते कारण काही कारणामध्ये झालं नाही, पण हे जेव्हा तर तेव्हाही सेम इंस्टाग्राम शेअर झालं. आणि इंस्टाग्राम शेअर झाल्यानंतर मला माझ्या नवऱ्याचा मीन्स होणाऱ्या नवऱ्याचा मेसेज आला की तुम्ही दिसायला खूप सुंदर आहात आणि मला तुम्ही पसंद आहात, पण आपले वाईब्स मॅच झाल्याशिवाय आपण लग्न करणार नाही आहोत. हे गोष्ट त्यांची क्लिअर होती की मला इगो हर्ट झाला की भाई मी एवढी छान आहे, माझं प्रोफाईल काय आहे तू बघ, आणि तू असं बोलूच शकत नाहीस की वाईब्स मॅच, म्हणजे आताही तुला मॅटर करतंय वाईब्स. म्हणजे आज मुलांना, म्हणजे हे मला बोलायचं की मुलांना वाईब्स मॅच करणं दिसण्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि मी इगोमुळे हा म्हणाली की नाही, मी याला माझ्या वाईब्स दाखवेन आणि नंतर रिजेक्ट करेन. मी हे असं ठरवलं होतं, पण असं मला जमलं नाही करायला, कारण की ते इतके छान होते दिसायलाही. म्हणजे मी काहीच नाही त्यांच्या पुढे असे मी म्हणेन मॉडेल असून. आणि पण माझ्या सासूला मी आवडली नाही, माझ्या होणाऱ्या सासूनी त्यावेळी मला रिजेक्ट केलं, आणि एकदा नाही चार वेळा रिजेक्ट केलं. ऐका, आय लव्ह यू सासू. मीन्स माझ्या त्यांना काही अपेक्षा असतील त्यांच्या सुनेकडनं, त्या म्हणाल्या मला मुलगी पसंत नाहीये, मी माझ्या मुलासाठी खूप वेगळे विचार केलेले आहेत आणि मुलगी मॉडेलिंग करते. तिथे मला थोडासा हे आलं, मॉडेलिंग करते तर मॉडेलिंगमध्ये आपण कसेही कपडे घालतो, कसेही काही करतो, ती सगळ्या म्हणजे सगळ्यांना दिसत असणार वगैरे वगैरे. मी माझ्या फॅमिली माझ्या सुना मी वेगळ्या ठेवी, म्हणजे थोड्याशा
0: विचार.
1: आणि त्या स्वतःही एक गव्हर्नमेंट वर्कर आहेत, त्या सेंट्रल गव्हर्नमेंट रेल्वेमध्ये कामाला आहेत, चांगल्या पोस्टवर अध्यक्ष आहेत त्या तिकडच्या अकोल्याच्या. आणि तरीही त्यांचे विचार होते की सुना जे मॉडेलिंग असू देत, पण त्यांना त्या कपड्याशीच हे प्रॉब्लेम होता. आणि मग मी योगेश बरोबर, माझ्या नवऱ्याचं नाव योगेश आहे, त्यांच्याबरोबर बोलली की का रिजेक्ट करतायत आई. माझं अजून इगो हर्ट होत होता, म्हणजे प्रेम तर होत नव्हतं पण इगो जास्त हर्ट होत होता की कसं शक्य आहे यार, मला कोणी रिजेक्ट कसं करू शकतं, मला मी एक मॉडेल आहे. एक थोडा इगो असतो ना मुलींचा, आणि त्याच्यामुळे तर ते ममाज बॉय होते एकदम. ते बोलायचे नाही मम्मी नाही बोलते तर मी काहीच नाही करू शकत, आय एम सॉरी. आणि मी खूप रडायची की मला, मी माझ्या मम्मीजवळ रडायची, मम्मी मला कसं कोणी रिजेक्ट करू शकतं, मला कसं कोणी रिजेक्ट करू शकतं, कारण की सगळे पाहुणे मीच रिजेक्ट केलेत, मला कोणी रिजेक्ट नाही केलं अजून. आणि ते पुन्हा यायचे पुन्हा यायचे. मग त्या दरम्यान आमचे माझं त्यांच्यावर प्रेम झालं की यार हे माझ्यासाठी थांबतायत, ह्यांना मी आवडली आहे कुठेतरी, हे त्यांच्या मम्मीला म्हणवतायत, कन्व्हिन्स करतायत. मग शेवटी मी आईंना फोन केला डायरेक्ट, म्हणलं आई काय प्रॉब्लेम आहे, त्यांना मी पसंद आहे, मला ते पसंद आहे, माझ्या घरच्यांना पसंद आहे. मी डायरेक्ट फोन केला, ते म्हणे की तू मॉडेलिंग करतेस आणि तुझा देवावर विश्वास नसला, मग माझा तर आहे देवावर विश्वास, तर तू माझा देव करशील का? मी म्हणे मी तुमचं सगळं करेन. डायरेक्ट बोलली मी तुमचं सगळं करेन. आणि मॉडेलिंग म्हटलं तुम्ही माझं पेज बघा जाऊन, प्लीज मी रिक्वेस्ट करेल की तुम्ही एकदा माझं इंस्टाग्रामचं पेज बघा, त्याच्यावर तुम्हाला साडी व्यतिरिक्त किंवा ज्वेलरी. मी असं नाही म्हणत की मी इन फ्युचर दुसऱ्या कुठल्या शॉर्ट्स घालून करणार नाही, कारण की का खोटं बोलून लग्न करू ना. मला जर एखादी चांगली अपॉर्च्युनिटी मिळाली तर मी करेन नक्कीच. हा, पण तुम्ही पेज बघा, तुम्हाला कुठेही वाईट वाटणार नाही. आणि ब्रँड व्यतिरिक्त मी काहीही केलं नाही, मी कुठलंही लोकल काम करत नाहीये, हे तुम्ही नक्की बघाल. आणि त्यांनी माझं पेज बघितलं जाऊन, फेसबुक बघितलं, इंस्टा, आणि ते हॅपी झाले की वा इथं खूप सुंदर आहे आणि ज्वेलरी किती छान. मग त्यांचं टॉपिकच चेंज झालं, ही ज्वेलरी कुठे भेटली, ती ज्वेलरी कुठे मिळाली, ती ज्वेलरी कुठे मिळाली, बापरे. मग त्यानंतर आजपर्यंत त्या दिवशीपासून आम्ही सास आणि सून नाही आहोत, म्हणजे सासू सुना नाही आहोत, आम्ही मैत्रिणी आहोत. आणि आम्ही रोज एक एक तास फोनवर बोलतो.
0: क्या बात,
1: लग्नाबद्दल माझ्या नवऱ्याशी पण एवढा वेळ नाही बोलली तेवढं मी माझ्या सासू बरोबर फोनवर बोलते आणि माझा नवरा शॉक असतो की तुम्ही नक्की एवढं बोलता काय. तर आम्ही कपड्यांबद्दल ज्वेलरीबद्दल त्यांनाही आवडतात मलाही आवडतात तर तेच बोलत असतो. दोन तीन शोजला त्या आलेल्यात पण माझ्यासोबत आणि त्या आता खूप सपोर्ट करतात आणि शो असेल तर मला इव्हन बोलतात असं रेडी हो तसं हो रेडी हो म्हणजे आता तर खूप छान सपोर्ट आहे. पण ह्या सर्व मागे मी त्यांना शेवटी योगेशलाच पकडेन की त्यांनी खूप ट्राय केलं त्यांच्या मम्मीला म्हणण्यासाठी शेवटी आमचं लग्न झालं.
0: क्या बात है, सो क्यूट. इट्स नॉट जस्ट अरेंज मॅरेज, इट्स अरेंज लव. सो नाईस, म्हणजे कन्व्हिन्स करता येणं म्हणजे हे फील्ड वाईट नाहीये किंवा मी करत असलेलं काम मला माहितीये की मी खूप चांगलं काम करते किंवा मला माहितीये की याच्यामध्ये काही चुकीचं नाहीये. हे कन्व्हिन्स करवणं म्हणजे एखाद्याला समजावून सांगणं पण एक मोठी गोष्ट आहे आणि जी तो करून दाखवली मला असं वाटतं.
1: पण आम्ही कुठले चुकीचे पाऊल नाही उचलले.
0: हा, सो हे इम्पॉर्टंट आहे. आणि मला खरंच म्हणजे स्वातीच्या सासरकडचे लोक असतील माहेरचे लोक असतील खरंच थँक्यू सो मच. त्यांना मी थँक्यू म्हणेन एक मुलगी म्हणून, कारण बऱ्याच वेळेला असं होतं ना की मुलींच्या पॅशन्स ज्या आहेत ना त्या कुठेतरी स्टॉप होतात लग्नानंतर. आणि टचवूड तुझ्या बाबतीमध्ये तुझे इनलॉज इतके प्रेमळ आहेत आणि दे आर व्हेरी सपोर्टिव्ह आणि जर अशी फॅमिली असेल प्रत्येक मुलीला मिळाली तर मुलगी माहेरचं नाही सासरचं नाही स्वतः बरोबर त्या सगळ्यांना ती पुढे घेऊन जा.
1: बरोबर.
0: सो त्यामुळे हा पॉझिटिव्ह विचार तुझे इनलॉज पण करतायत, तुझे मम्माकडच्या आईकडचे पण करतायत, त्यामुळे खरंच टचवूड. आणि हे असंच राहू दे स्वाती, आपल्या गप्पा मला असं वाटतं संपणाऱ्या नाही आहेत. पण या व्यतिरिक्त तू मेकअप आर्टिस्ट एक सलॉन चालवतीयस, मेकअप आर्टिस्ट आहेस, ह्या सगळ्या गोष्टी खूप छान हॅन्डल करतेयस हे सगळं. परत मॅरिड लाईफ पण तू हॅन्डल करतेयस, काही लग्नाला जास्त दिवस झाले नाही, हार्डली एक वर्ष वगैरे. सो हे सगळं करत असताना कसा म्हणजे बॅलन्स कसा
1: साधतेस? तू जसंच मला बोललीस की तू हे करते ते करते, मला एक माझा किस्सा आठवला की जेव्हा मी मेकअप आर्टिस्ट होतीच मी, माझं सलॉन होतं म्हणून, आणि मी माझ्या स्टाफकडनं शिकली हे मला सांगायचं की अगोदर मी बिझनेस टाकला आणि नंतर मी शिकली आणि त्यानंतर मी ऑर्डर्स घ्यायला लागली, ब्राईड वगैरे मॉडेल्स घ्यायला लागली आणि त्यानंतर मी मला असं वाटलं की मी प्रत्येक गोष्ट इगोवर घेऊन करते. इगोवर लाईक म्हणजे यार हिला चार्जेस विचारले 50,000, तिला चार्जेस विचारले 25,000. अरे जस्ट मेकअप माहिती खूप मेहनत आहे, आता जेव्हा स्वतः करते तेव्हा कळतं, पण असं वाटलं की यार मला का नाही येते, का नाही शिकू शकत आहे मी, एवढं काय आहे त्यात, असं बघून बघून बघून बघून करून करून मी शिकली. नंतर मी फॅशन डिझायनिंग कडे वळली थोडस की मी माझ्या लग्नाचे सगळे आउटफिट स्वतः क्रिएट म्हणजे केलेले आहे, डिझाईन स्वतः केलेले आहेत आणि तिकडे तासन तास जाऊन मी डिझायनरकडे उभी राहिलेली आहे त्या आउटफिटसाठी की हे असेच पाहिजेत, ते तसेच पाहिजेत, इथे इथे तिथे काही मला नकोय आणि ते मी स्वतः डिझाईन केलेत म्हणून मी तर त्यावेळी माझे वडील एकच शब्द बोलले होते की लोकांसाठी तरी काहीतरी ठेव. आणि मला इतकं हसायला आलेलं, सगळंच तुला करायचंय, जरा थांब आता. लग्नाच्या वेळी म्हणजे उद्या माझं लग्न आणि आजपर्यंत मी काम करत होती आणि त्यामुळे मग अशीच मी अजूनही मला काही असं वाटेल की हे मला का नाही येते, तुझी चेअर सांभाळा.
0: चालेल,
1: सारखं अँकर होणं नाहीये आता. म्हणजे मला लगेच असं वाटेल की का नाही करू शकत मी अँकरिंग, मी करू शकते आणि मी लगेच एखादा शो तरी होस्ट करणं नक्की मी ट्राय करेन. म्हणजे मी अशीच आहे, नवीन नवीन गोष्टी शिकणं खूप आवडतं मला, मग ते काहीही असू दे, छोट्यातली छोटं किंवा मोठ्यातली मोठं, मला खूप आवडतात गोष्टी शिकायला. म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी शिकली आणि आज कुठेही मला मेकअप असायला दुसऱ्यांकडे जायची गरज नाही, ड्रेस स्टिच करायला दुसऱ्यांकडे जाण्याची गरज नाहीये, कशासाठीच नाही, मी माझे पूर्ण फॅमिली आणि मी स्वतःवरच डिपेंड आहे.
0: क्या बात आहे. सो मला हेच सांगायचं आहे की वाट बघू नका कुठल्याही गोष्टीची, आणि एखादी गोष्ट करावीशी वाटली मनात आलं शिका करा आणि छान मोकळे व्हा मी असं म्हणेन. तर ही अशी मोकळ्या स्वभावाची पण तितकी जिद्द असणारी स्वाती आज आपल्यासोबत जोडली गेली होती. स्वाती खूप छान वाटलं, खूप पॉझिटिव्ह आहेस, अशीच पॉझिटिव्ह राहा आणि पुढेही काम करत राहा आणि भरपूर नवीन नवीन गोष्टी कायम शिकत राहा. त्यासाठी तुला खूप मनापासून शुभेच्छा. आणि श्रोते हो, खरं तर कप्पांचा सिलसिला न संपणारा होता, पण आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये फॅशनिस्टा या सेगमेंटमध्ये आज आपण स्वाती सोनावणेसोबत छान गप्पा मारल्या. मॉडेलिंग क्षेत्र आणि त्याचबरोबर तिच्या आवडीचे इतर क्षेत्र यामध्ये ती कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी बॅलन्स करते, फॅमिली सांभाळत एक लग्न झालेली स्त्री सुद्धा कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी छान मॅनेज करून स्वतःला एका यशाच्या पायरीपर्यंत घेऊन जाऊ शकते, याचं अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे स्वाती आज आपल्यासोबत होती. कितीही प्रॉब्लेम्स आले, कितीही अप्स अँड डाऊन्स आले, तरीही न हारता, न डगमगता, जिद्दीने कशा त्या गोष्टी आपण अचीव्ह करू शकतो हे तुम्हाला स्वातीच्या प्रत्येक बोलण्यामध्ये समजलं असेल. तर स्वातीसोबतच्या या गप्पा हा गप्प्यांचा सिलसिला तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला प्रतिक्रिया कळवा. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993999. आणि याच नोट वरती मी स्वातीसोबत तुमच्या रजा घेते. स्वाती पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद, थँक्यू सो मच, तू आज इकडे आलीस आणि तुझ्या अनुभवातून आम्हाला सगळ्यांना खूप शिकायला मिळालं.
1: हो नक्कीच, आणि मी पण थँक्यू म्हणेन. माझी फेवरेट लहानपणापासून तुला ऐकते मी आणि ऐकून ऐकून इथपर्यंत मीन्स इच्छा होतीच इथे येऊन, पण असं विचार नव्हता केला कधी येईन आणि कधी इतकी मोठी ह्या चेअरवर बसणे इतकी होईन. आणि आचार्य 90 FM पण खूप खूप खूप थँक्यू म्हणेन मनापासून की मला इतकं तुम्ही केपेबल समजलं की मी इकडे येऊन तुमच्याशी संवाद साधेन. तर थँक्यू सो मच, मनापासून धन्यवाद.
0: तर श्रोते हो, याच नोट वरती मी आरजे कोमल स्वातीसोबत इथेच तुमची रजा घेते. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आणि गप्पांचा आस्वाद घेत रहा आणि ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. धन्यवाद.

0: मनपूर्वक स्वागत करते। प्रेक्षको, आज आपण सेलिब्रिटी गणेशोत्सव साजरा करतोय द सेलिब्रिटी नचिकेत देसाई यांच्या सोबत।
1: धन्यवाद
0: नचिकेत, तुझं मनपूर्वक स्वागत आमच्या या सेगमेंटमध्ये सेलिब्रिटी गणेशोत्सवामध्ये। नचिकेतची खरं तर ओळख सगळ्या प्रेक्षकांना आहे, वेगळी अशी करून द्यायची गरज नाहीये, पण तरी सुद्धा एक उत्तम गायक आणि ईटीव्हीवरील स्वरसंग्रहाचा विजेता ठरलेला नचिकेत देसाई आणि त्याची महत्वाची ओळख म्हणजे थोर संगीतकार वसंत देसाई यांचा तो नातू आहे आणि आजपर्यंत अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून आमच्या भेटीला नचिकेत नेहमीच येत असो, म्हणजे टीव्हीवर असू दे, लाईव्ह परफॉर्मन्सेस असू दे, आणि आणखी एक तिसरी विषय कळत म्हणजे माझा चांगला मित्र आहे। तर नचिकेत, आपण गणेशोत्सव स्पेशल पॉडकास्ट करतोय तर मला वाटतं एक सुंदरशा गणपतीच्या गाण्याने आपण या कार्यक्रमाची सुरुवात करूया आणि आमच्या मेजवानी देऊया सगळ्या प्रेक्षकांना।
1: सगळ्यांच्या मनाजवळचं गाणं की शंकरजींनी गाऊन अजरामर केलं आणि त्याचबरोबर मला वाटतं अजयातून यांचं अल्बम मधलं
0: वातावरण निर्मिती होते ना, हे गाणं लागलेली।

0: 哇哇哇，मस्त
1: मस्त.
0: छान. आता गणपतीचा पॉडकास्ट आपण करतोय बाप्पाविषयी, तर मला वाटतं गणपती आणि तुझं नातं कसं आहे? म्हणजे प्रत्येक कलाकाराचं एक नातं असतं आपल्याला गणपती बाप्पाशी. आपलं दैवतच नाही, कारण 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असं गणपतीशी आपण ओळख करून देतो नेहमी. आणि आपल्या कलाकारांसाठी ते अगदी फार जवळचं, अगदी लहानांपासून सगळ्यांपर्यंत गणपती आपल्या जवळचा असतो. तुझं आणि गणपतीचं नातं कसं?
1: मी म्हणेन की आपले हिंदू संस्कृतीतले जे सण आहे, त्यात गणेशोत्सव असू दे, नवरात्र असू दे, दिवाळी असू दे, पाडवा असू दे, आपल्या हिंदू संस्कृतीत, हिंदू धर्मात सगळ्यात मनाजवळचे मानलेले जे सण आहेत, त्यात गणेशोत्सव हा सगळ्यात जवळचा सण का वाटतो? कारण मी एक कलाकार आणि गायक असल्यामुळे गणेशोत्सवात तुम्हाला सगळ्यात जास्त काय ऐकू येतात? तर विविध प्रकारची गाणी. तर संगीत कुठलीही मिरवणूक असू दे, कुठलंही गणपती मंडळ असू दे, तिथे सतत कुठल्या ना कुठल्या प्रकारची गाणी, भजनं, भावगीतं ही सतत तुमच्या कानावर पडत असतात. त्यामुळे मी जेव्हा शाळेत होतो आणि जेव्हा गोरेगाव स्टेशन जवळ माझं जुनं घर, आणि स्टेशन जवळ तुम्हाला माहिती असेल, कुठलंही स्टेशन असेल तर स्टेशन जवळ अनेक प्रकारची गणेशोत्सव
0: बाजारपेठच
1: असते. त्यामुळे लाऊडस्पीकरवर सतत हिंदी मराठी जुनी गाणी सुरू असायची. त्यामुळे मी जरी का प्रोफेशनली तेव्हा गात नसलो तरी गाणी कानावर पडत राहायची. त्यामुळे गणेशोत्सव हा सगळ्यात जवळचा सण वाटण्याचं कारण म्हणजे त्याला एक संगीताची कुठेतरी जोड आहे असं.
0: खूप सुंदर. आणि खरंच त्याच बाप्पाचा आशीर्वाद आहे आणि तुला एवढ्या चांगल्या घरात जन्म मिळाला, म्हणजे खरंच पुण्यही आहे आणि आज एवढ्या प्रगतशील वाटेवर तू आहेस. आता खरं तर बालपणाविषयी विचारायचंच आहे, एवढ्या चांगल्या घरात जन्म मिळाल्यानंतर नक्कीच आपण तीच वाट अनुसरतो नाही का? म्हणजे आपण त्याच वाटेवर नकळत आपल्यावर आई वडिलांकडनं, आजी आजोबांकडनं संस्कार होतात. तर घरातनंच तुला गाण्याचे संस्कार मिळाले आणि लहानपणीच ठरवलं की बो मला गायक व्हायचंय?
1: नाही,
0: नेमकं कसं झालं?
1: या स्टोरीमध्ये थोडासा ट्विस्ट असा आहे की वसंत देसाई माझे पणजूबा आणि ते वारले मला वाटतं ते एक्सपायर झाले 1975 मध्ये आणि माझा जन्म 89 चा. त्यामुळे जेव्हा मी लहानाचा मोठा म्हणजे शाळेत असताना जेव्हा असे कानावर गाणं वगैरे पडायचं तेव्हा इतकी सिन्सिअरिटी किंवा इतकी वैचारिक पातळी माझी नव्हती की आपल्या घराण्यात इतकं मोठं नाव आहे मग आपण संगीताचा वारसा पुढे न्यायला हवा. त्यामुळे बेसिकली मला खेळायची प्रचंड आवड असायची, म्हणजे मैदानात जाऊन क्रिकेट खेळा, फुटबॉल खेळा. पण जेव्हा एखादं टेलिव्हिजनवर, टीव्हीवर जेव्हा एखादं कमर्शियल लागायचं किंवा ऍड लागायची, त्या ऍड बरोबर ना मी करेक्ट गुणगुणायचो असं माझी आई म्हणते की त्या वेळी तू एकदम करेक्ट ती लाईन बरोबर म्हणायचं. त्यामुळे आईला सुरुवातीला असं वाटलं की आपण कशाच काही भान नसताना की आपण फक्त हे गाणं शिकायला एखाद्या क्लासमध्ये पाठवावं, बघू तरी काय होत आहे. तेव्हा असे कोणाच्या डोक्यात नव्हतं की प्रोफेशनली ह्याने वारसा पुढे न्यावा, कारण बाबांचा आवाज अप्रतिम, पण बाबांनी कधी प्रोफेशनली परस्यू केलं नाही म्युझिक ऍज अ करिअर. इनफॅक्ट ते करू शकले असते अप्रतिम ते गातात. आजोबांचं कधी गाणं मी ऐकलं नाही कारण मी लहान असतानाच स्टेज पर झाले. त्यामुळे क्लासला गेल्यावर हळूहळू गाण्याचं शिक्षण जसं होत गेलं आणि तेव्हाही मी अनेक गाण्याचे क्लास बुडवायचो आणि खेळायला जायचो, मग आईकडून भरपूर मार खायचो. पण हळूहळू गाणं शिकत एका पॉइंटला मी जेव्हा कॉलेजला आलो तेव्हा मला रिअलाइज झालं की आपण इतकं छान गाणं शिकलोय आणि आपल्याकडे खरंच ती केपेबिलिटी आहे, आपल्याकडे तो स्पार्क आहे आणि नक्कीच तो रियाजाने आपल्याला डेव्हलप करता येईल आणि काहीतरी वेगळं आउट ऑफ दी बॉक्स आपण देऊ शकतोय. तर मग आपण सिन्सिअरली विचार करायला हवा. मग हळूहळू गाण्याबद्दल सिन्सिअर विचार करून, अजून रियाज वाढवून, थोडंसं अजून स्वतःला ग्रूम करून, मग मी या क्षेत्रात यायचा विचार केला आणि प्रयत्न करतोय. त्यांचं नाव, त्यांचा झेंडा
0: होऊन
1: धरायचा,
0: नक्कीच,
1: कारण खूप मोठी जबाबदारी आहे ती. पण लोकांचे आशीर्वाद आहेत, लोकांचं प्रेम आहे आणि हळूहळू मी ते नक्कीच करू शकेन.
0: तेच मला तोच प्रश्न होता, कारण एका मोठ्या कलाकाराच्या घरात आपण जर जन्माला आलो तर ते एक दडपण असतं की आपलंही तेवढं नाव झालं पाहिजे किंवा आपण त्यांच्या नावाला बट्टा लागेल किंवा त्यांचं नाव आणखी पुढे नेण्याचा आपण प्रयत्न करतो.
1: त्यामुळे मी हाच एक सुरुवातीपासून हट्ट झालेला की त्यांचं नाव लावून कुठेतरी शिरण्यापेक्षा आपण फक्त नचिकेत देसाई म्हणून आपापलं काम करावं आणि जर का एखाद्या व्यक्तीला जर का कुठून तरी बाहेरून कळलं की तू यांचा हा आहेस का आणि आपलं गाणं जर का बरं असेल जरा काय म्हणतो श्रवणी असेल तर मग त्या माणसाला हो सांगायचं. त्यामुळे त्यांच्या नावाला कुठे धक्का पोहोचता कामा नये किंवा त्यांच्या नावाचा गैरवापर होता कामा नये हा एक कटाक्ष माझा आहे.
0: खरं आणि प्रेक्षकांना सांगू इच्छिते मला नचिकेतने सांगितलं नव्हतं, मला देखील बाहेरून कळलं आणि म्हणजे श्रुती पटवर्धन माझी मैत्रीण आहे तिने मला सांगितलं, त्याच्या मार्फत मला कळलं आणि नंतर म्हणजे नचिकेतने स्वतःहून कधी सांगायचा कधीच त्यांचा प्रयत्न नसतो. एनिवे तर नचिकेत आता मला सांग की शाळा कॉलेजेस मध्ये असले की आपल्याला भरपूर कॉम्पिटिशन असतं म्हणजे कधी आणि अर्थातच म्हणजे गांधर्व महाविद्यालयाच्या आपण परीक्षा देतो म्हणजे शास्त्रोक्त शिक्षण तुझं झालंय का आणि म्हणजे कुठपर्यंत झालेलं आहे आणि स्पर्धा परीक्षांमध्ये कसं काय म्हणजे तुझा कसं जाईल शाळा कॉलेजमध्ये परफॉर्मन्स.
1: शाळा जर का तुम्ही म्हणाल तर शाळेत खरं तर मी संगीतापासून बऱ्यापैकी वंचित होतो कारण माझी कॉन्व्हेंट शाळा गोरेगाव स्टेशनला सेंट थॉमस स्कूल म्हणून आणि तिथे आम्ही क्रिसमसच्या कॅरल्स गायचो. पण मी काय म्हणेन माहितीये क्रिसमसच्या कॅरल्स जरी गायलो तरी मी सुरांमध्ये होतो त्यात पण संगीत आहे. तर शाळेत असताना आम्ही क्रिसमस कॅरल्सच्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायचो म्हणजे वेस्टर्न म्युझिक मध्ये कॉयर मध्ये भाग घ्यायचो आणि शाळा 10वी झाल्यानंतर शाळेतून बाहेर पडल्यावर जेव्हा मी डहाणूकर कॉलेजचा मी स्टुडंट आहे आणि 11वीत जेव्हा मी डहाणूकर कॉलेजला ऍडमिशन घेतल्यावर मग मराठी संगीत सृष्टी हिंदी संगीत सृष्टी काय असते ह्याची मला प्रचिती आहे. मग माझे मित्र खूप छान मला मिळाले म्हणजे स्वराधीश डॉक्टर भरत बळवली हा माझा कॉलेज फ्रेंड मी जोगाई 28 मार्च तो मला सिनियर आहे 2 वर्षाने त्यामुळे अनेक थोर तज्ञ मुळी मित्र लाभल्यामुळे मग आपल्याला एक अजून एक वेगळा डायमेन्शन मग 11वीत मी गाण्याच्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. मग 11वीत एक स्पर्धा दुसरी स्पर्धा करत करत मग सारेगम आलं तेव्हा अगदीच मी अगदी कच्चा होतो संगीतात पण एक एक्सपोजर म्हणून मी त्यात भाग घेतला. माहितीने सगळ्यांच्या आशीर्वादाने सिलेक्ट झालो सेमी फायनल्स पर्यंत 16 वर्षी जाऊन आलो तेव्हा आणि फार इंटरनेटचा फार एक्सपोजर होता असं 2005-06 गोष्ट असेल पण हळूहळू कॉलेजमुळे मला एक वेगळं डायमेन्शन मिळालं आणि शिक्षणाचं तुम्ही म्हणाल तर तुम्ही करिअर वेस्टर्न म्युझिक मध्ये करा बॉलिवूड म्युझिक मध्ये करा लाईट म्युझिक करा काहीही करा क्लासिकल शिकणं हे मस्ट आहे. म्हणजे क्लासिकलचा बेस असल्याशिवाय तुम्ही संगीताच्या कुठल्याही फील्डमध्ये म्हणेन किंवा जे सेक्शन आहेत संगीताची क्लासिकल सेमी क्लासिकल बॉलिवूड लाईट म्युझिक डिव्होशनल कुठल्याही सेक्शनमध्ये जर का तुम्ही जायचं ठरवलं तरी क्लासिकल बेस हा फार महत्वाचा नाहीतर तुम्हाला पुढे जाऊन त्या क्षेत्रामध्ये अडथळे निर्माण होणार कारण लाईट म्युझिक बॉलिवूड म्युझिक घेतलं तर सोनू निगम जी असतील रफी साहेब असतील मन्नाडे साहेब असतील सगळ्यांचा क्लासिकल बेस हा पक्का एकदम स्ट्रॉंग होतो आणि मग तुम्ही परीक्षा द्यायच्या नाही द्यायच्या तर तुमच्या वैयक्तिक चॉईसवर आहे पण परीक्षा देऊन देखील तुम्हाला प्रॅक्टिकलचं एक वेगळं नॉलेज मिळतं नंतर तुम्हाला थिअरीचं एक वेगळं नॉलेज मिळतं सो इट्स नेव्हर इट्स नॉट एन हार्म टू एनी वन पण क्लासिकल शिकणं इज मस्ट. परीक्षा नाही दिल्या तरी मी सगळ्यांना ऍडवाइस करेन की क्लासिकल म्युझिक एखाद्या चांगल्या गुरूंकडून आवाजून शिका.
0: गुरूंचाच उल्लेख झालेला आहे तर गुरूंविषयीच विचारेल की पहिले गुरु म्हणजे कोण होते या क्षेत्रात अगदी आतापर्यंत सांग आणि आदर्श कोण होते किंवा कोणाला पाहून तू या इंडस्ट्रीमध्ये आला.
1: माझे सगळ्यात पहिले गुरु म्हणजे पंडित विपुल कुर्लेकर. विपुल कुर्लेकर मी त्यांच्याकडे शाळेत असताना जायचो ते पंडित हृदयनाथ मंगेशकरांचे शिष्य म्हणजे अगदी मी शॉर्ट हाफ पॅन्ट मधून क्लासमधून वगैरे जाऊन बसायचो तिथे आणि काहीतरी गाऊन यायचो मला आठवतही नाही काय कारण तेव्हा आपलं ते अल्लड वय असतं आणि सिरियसनेस नसतो. नंतर मी तिथून वसंत सामंत सर म्हणून आमचे जे आहेत पांडुरंगवाडी ते एक्सपायर झाले त्यांच्याकडे मी जाऊन गाणं शिकलो. त्यानंतर पंडित मनोहर चिमुटे विरारवरून गोरेगावला यायचे त्यांच्याकडे मी काही वर्ष नंतर ते त्यांचं येणं बंद झालं त्यांच्या डोक्याचा जरा प्रॉब्लेम झाल्यामुळे त्यांना मग ट्रॅव्हलिंगला त्रास होत होता. त्यानंतर मला पंडित राजा काळे म्हणजे ज्यांच्यामुळे माझ्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी मिळाली म्हणजे पंडित जितेंद्र अभिषेकींचे पट्टशिष्य त्यांच्याकडे मी मला वाटतं 7वीत सुरुवात केली. मी अगोदर मी चौथी पाचवीत पासून मी शिकत होतो पण 7वीत मी त्यांच्याकडे जायला सुरुवात केली आणि पहिले संस्कार कानांवर झाले ते म्हणजे पंडित जितेंद्र अभिषेक कारण बुवांचे संस्कार झाल्यामुळे मग एक वेगळी गाण्याला एक गोडवा, भुवनच्याच गाण्याला इतका गोडवा आहे, तो गोडवा आपल्या गाण्यात कसा आपल्याला आणता येईल, ती नजाकत कशी आणता येईल. मग हळूहळू हळूहळू करत करत आज मी इथवर आलोय. पण त्यानंतर मला कधी स्विच करावं असं वाटलं नाही, कारण गुरुजींकडून मला इतकं काही मिळालं.
0: आणि मला सुद्धा आपला हा दुवा आहे खरं तर, मला आज बोलताना जाणवतंय बुवांचे आशीर्वाद आहे म्हणून मी सुद्धा या क्षेत्रात आहे. तेव्हा पण त्यांनी मला गोव्यात असताना सांगितलं होतं तू बारावी तुझी झाली की दुबई गाठायची, गोव्यात राहायचं नाही.
1: त्यांना दिली ती नॅक असेल एखाद्याकडे बघून की ह्याच्याकडे तो स्पार्क आहे, त्यामुळे त्याला आपण पुश करायला हवं किंवा त्याला पाठिंबा द्यायला हवं.
0: नक्कीच. आणि आपण म्हणजे एकाच गुरुचे शिष्य, म्हणजे एक शिष्य गुरुचा छान मिलाप आहे. नक्कीच. आता एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि सेलिब्रिटी गणेशोत्सव मध्ये नचिकेत देसाई यांच्याशी संवाद आपला सुरू ठेवूया. एक छोटीशी विश्रांती घेऊया.

0: विश्वासदर्शक तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत सेलिब्रिटी गणेशोत्सवमध्ये. आज आपण सुप्रसिद्ध गायक नचिकेत देसाई यांच्याशी संवाद साधतोय. नचिकेत, आता तुला असं विचारायचं आहे की आता सगळं शिक्षण तुझं झालेलं आहे बऱ्यापैकी, तू आता परफॉर्मर आहेस. आता जेव्हा एखादं गाणं तुझ्याकडे येतं तेव्हा त्या गाण्याचा नेमका अभ्यास तुझा असा कसा असतो?
1: स्ट्रेट फॉरवर्ड अभ्यास आहे कुठल्याही गाण्याचा. म्हणजे एखादा जेव्हा कार्यक्रम आम्हा गायकांकडे येतो किंवा माझ्याकडे जेव्हा येतो तेव्हा आयोजकांकडून त्या दिवशी त्या कार्यक्रमासाठी कुठली थीम आहे बेसिकली. आता पाऊस गाणी असेल, आषाढी असेल, गणेशोत्सव असतील, दिवाळीचे कार्यक्रम असतील, आता दिवाळी पहाट असतील, दिवाळी संध्या असेल, आता गणेशोत्सवाचे कार्यक्रम म्हणजे भक्तिगीतं, कोणी भावगीतं, म्हणजे त्यात फार जास्त प्रमाणात धांगडधिंगा नसतो. तर एखादं गाणं जेव्हा आमच्याकडे आयोजकांकडून येतं तर ते गाणं आमचं कितीही बसलेलं असलं, कितीही वर्ष आम्ही ते गाणं गात असलो तरीही त्या गाण्याकडे त्या दिवशी पुन्हा एका नव्या दृष्टिकोनातून आपल्याला बघावं लागतं. ऍज अ प्रोफेशनल सिंगर ती जबाबदारी असते, म्हणजे कॅज्युअल राहून नाही चालत. म्हणजे आता हेच गाणं मगाशी मी जे म्हटलं किंवा एखादं प्रथम तुला वंदितो सारखं गाणं जे सुरुवातीलाच कार्यक्रमाला माहोल बनवणार असतं, तर ते गाणं कितीही मला माहिती असलं तरी त्या दिवशी ते गाणं पंडित वसंतराव देशपांडेंनी अजून काय त्यात गाऊन ठेवले जे मला इतकी वर्ष गवसलं नाही असं होऊ शकतं. किंवा अमलताजींनी काय त्यात अजून असं गाऊन ठेवलं असेल, जरी का तो फिमेल पॉइंट मला गायचा नसला, जरी का माझ्याबरोबर एक फिमेल को सिंगर, तरी त्यांच्या गाण्यातून मला काय शिकता येईल, मग ते शब्द घेऊन बसायचे, मग त्या शब्दात अजून आपण कुठे भाव ओतू शकतो, एखादा शब्द आपल्याकडून इतक्या वर्षात राहिला आहे का जो शब्द आपण भावपूर्ण पद्धतीने उच्चारू शकलो नसू, तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी करून तेच गाणं घोटून घोटून घोटून मग कार्यक्रमात गायलं तर मग कार्यक्रमात त्या गाण्याला एक वेगळा रंग मिळतो असं मी म्हणतो.
0: म्हणजे कुठली हरकत एखादी, आपण आता युट्यूबला जास्ती फॉलो करतो तर ते बरेचसे संगीतकारांचं तसा तुझा अभ्यास म्हणजे अभ्यास.
1: खरं मी म्हणतो समजा एखाद्या माणसाला आपण जेव्हा पहिल्यांदा भेटतो आणि एखाद्या माणसाला आपण जेव्हा 100 वेळी भेटतो तेव्हा त्या माणसातले वेगवेगळे रंग, त्या माणसाचा स्वभाव अजून आपल्याला खोलवर कळतं. म्हणजे एकाच भेटीत जरी का तो आपला मित्र वाटत असेल, जेव्हा तुम्ही त्याला 25 वेळी भेटाल, 50 वेळी भेटाल किंवा 100 वेळी, तेव्हा गाण्याचं कसं आहे, गाणं हा एक माणूस आहे, हा एक मित्र आहे, आणि त्या गाण्याला तुम्ही एकदा ऐकाल तेव्हा तो तुम्हाला काहीतरी वेगळा संदेश घेऊन जाईल. जेव्हा 10व्यांदा ऐकाल, अरे मी जेव्हा पहिल्यांदा ऐकलं तेव्हा मला हे दिसलंच नाही, 50 वेळी ऐकाल तेव्हा अरे हे मला माहितच नव्हतं. तर गाणं हा एक माणसासारखा एक सवंगडी गायकाचा मित्र आहे आणि तुम्ही त्याला जितकं प्रेम द्याल ना की तो तुम्हाला साथ देतो.
0: आणि जसं लोणचं मुरावं किंवा मुरावा मिळेल, 2 वर्षा मुरावा मिळेल, जेव्हा मुरावा चांगला होतो तो मुरला की जास्ती छान लागतो, तसं गाण्याचं आहे, गाणं जास्ती मुरलं की फार गोड वाटतं. आता सगळे आणि ऑडियन्सचा सुद्धा त्यात भाग आहे की कशा प्रकारचे ऑडियन्स, म्हणजे गणेशोत्सवाचे वेगळे असते, आपण जेव्हा इव्हेंट करतो तेव्हाचे ऑडियन्स वेगळे असतात, तर ऑडियन्सला कसं आपण रिसिव्ह करायचं? कारण आताचं जनरेशन आपण ऑडियन्सला जास्ती प्रेफर करतो, कारण म्हणजे त्यांच्याकडनं जर पोचपावती मिळाली, म्हणजे लाईव्ह कॉन्सर्टला जर मिळाली तर तो एक गिव्ह अँड टेक चांगलाच असतो. पण कधी कधी आपण स्टुडिओ बेस सुद्धा आपण कार्यक्रम किंवा मुलाखत करतो तेव्हा मग ते कसं तुमचं बॉन्डिंग असतं?
1: हल्ली असं झालंय ना की ऑडियन्स हा सगळ्यात मोठा फोकल पॉइंट. पूर्वीचे जे ज्येष्ठ ग्रेट कलाकार होते, तर समजा एखादे मोठे गायक समजा रंगमंचावर येऊन एखादा राग सादर करणार असेल, ते ठरवून आलेले असतात की आज मी राग यमन सादर करेन किंवा आज एखादा हा राग सादर करेन, आणि तेव्हा असं ऑडियन्स मधून कोणी उठून सांगायचं नाही अहो आज हा राग नको आज तो राग, कारण ती गायकही इतकी ग्रेट होते, इतके थोर होते. पण आज असं नाही होत. आज आम्ही समजा एखादी लिस्ट 24 गाण्यांची समजा घेऊन गेलो असो कार्यक्रमाला, तर 15व्या किंवा 16व्या गाण्यानंतर ऑडियन्स मधून चिठ्ठी येऊ शकते आणि बऱ्यापैकी प्रमाणात चिठ्ठ्या येतात की आता हे गाणं घ्याल का. त्यामुळे तुम्हाला एकतर वर्सटाईल राहावं लागतं, तुम्हाला एकाच पद्धतीची गाणी येतात असं होऊन चालणार नाही, कारण ऑडियन्स तुमच्याकडे ज्या मागण्या घेऊन येतं त्या मागण्यांचा तुम्हाला पुरवठा करता आला पाहिजे. त्यामुळे तुम्हाला वर्सटाईल राहणं फार गरजेचं आहे. आणि म्हणजे ऑडियन्स हा तुमचा मायबाप आहे,
0: मायबाप प्रेक्षक.
1: ऑडियन्स हाच कलाकाराला घडवू शकतो किंवा पाडवू शकतो, त्यामुळे तुम्हाला त्यांची मनं जिंकणं आणि त्यांना इन्व्हॉल्व्ह करून गाणं फार महत्वाचं. त्यामुळे हल्ली ऑडियन्स ओरिएंटेड परफॉर्मन्स जास्त झाले, पण ती काळाची गरज आहे. कारण काळ बदलत चालला आहे. अजून 20-25 वर्षांनी संगीताची संगीताचं चित्र कसं असेल आता मी सांगू शकणार नाही, पण नक्कीच मी म्हणेन की ऑडियन्स फोकस्ड म्युझिक हळूहळू होत चाललंय आणि त्या ट्रेंडला आपल्याला धरून राहावं लागेल आणि त्याच ट्रेंडला धरून पुढचा प्रवास करावा लागेल.
0: आणि तुझा आवडता जॉनर कुठचा, म्हणजे तुला नाट्यसंगीत आवडतं की भावसंगीत आवडतं?
1: मी असं म्हणेन की क्लासिकलचा बेस मी मागाशी म्हटल्याप्रमाणे असणं फार महत्वाचं आहे. क्लासिकल बेस शिवाय काही करू शकत नाही. पण माझी पूर्वीपासून हिंदुस्थानी क्लासिकल रागधारी संगीत संगीतात करिअर करावं असा माझा मानस कधी नव्हता. माझा कल कायम लाईट म्युझिक, बॉलिवूड म्युझिक, सेमी क्लासिकल, तिथे माझा मला जास्त कल होता. कारण मे बी मला माहित नाही की मे बी ऑडियन्सच कारण असेल की एखाद्या गायकाला किंवा एखाद्या माणसाला परफॉर्मरला कायम असं वाटू शकते की अरे आपण काहीतरी वेगळं करावं. आणि क्लासिकल मी म्हणेन हा माउंट एव्हरेस्ट आहे संगीताचा, पण हल्ली T20चा जमाना आहे आणि क्लासिकल बद्दल प्रचंड आदर आहे. कारण पण हल्ली काय होतं, ऑडियन्सना ऑडियन्सची मानसिकता हळूहळू कमी होत चालली आहे की 3 तास एखाद्या जागी बसून एखादा राग ऐकावा. म्हणजे ऍक्च्युली त्या ऑडियन्सची पुन्हा उभारणी होण्याची गरज आहे मी म्हणेन. कारण क्लासिकल म्युझिक जपणारी आणि क्लासिकल म्युझिक पुढे नेणारी काही गुणी मंडळी, गुणी गायक मंडळी अजूनही चांगलं काम करतायत, उत्तम गातायत, उत्तम तालमीत तयार होत आहेत. पण माझा कल हा कायम जरा T20 कडे होत आहे, टेस्ट मॅच पेक्षा.
0: सो यू आर स्पोर्ट्स पर्सन.
1: एक्झॅक्ट.
0: आणि आता गाण्याच्या विषयी निघालाय तर अजून एक सादर करावं विशेष भागामध्ये.

0: खूप छान, खूप सुंदर. आता मला विचारायचंय म्हणजे आता हे ट्रॅक्स वर आपण गातो बरोबर, आता तू पटकन ट्रॅक लावला आणि पुस्तकपैकी गाणं सादर केलं. पूर्वी तसं होत नव्हतं. आता मला टेक्निकली आपण किती साऊंड झालेलो आहे म्हणजे किती आपल्यात सुधारणा झालेली आहे ते जाणून घ्यायचंय. कारण एक गायक आहे तरी ते तुला आवडतात, म्हणजे एक गायक आहे तुला आपला ट्रॅक गाऊन जातो, मग ती गायिका आहे ते आपला ट्रॅक गाऊन जाते असं होतं. पूर्वी कसं पूर्ण ऑर्केस्ट्रेशन असायचं, म्हणजे आपण लता दीदी आणि आशाताईंचं जेव्हा उदाहरण देतो तेव्हा पूर्ण ते 20-20 गिटार्स 20-20 सगळं ऑर्केस्ट्रेशन असायचं. एक जरी चुकला आणि तेवढ्या त्यांच्या रिहर्सल्स पण व्हायचे आणि रिहर्सल झाल्यामुळे ते ताऊन सुरातून ते गाणं बाहेर पडायचं आणि म्हणून ती गाणी हिट होतात. आणि आता सुद्धा आपण लता दीदी आशाताईंची गाणी किंवा आता रफी साहेबांनी ह्याचा उल्लेख केला त्यांची किशोरदासची आपण गाणी गुणगुणतो, म्हणजे ती एव्हरग्रीन गाणी झालेली आहे. आणि आता ह्या सगळ्या टेक्निकलमुळे कसं झालंय की ते थोडेच गाणी थोडे दिवसच गाणी
1: चालतात,
0: लाईफ जास्ती नाही. तर ह्या मागे तुझा
1: जरी का आत्ताच्या पिढीचा असतो तरी तुम्ही एक छान शब्द रसिकांना सांगितला तो म्हणजे रिहर्सल्स. कुठल्याही गाण्याचं सक्सेस किंवा कार्यक्रमाचं सक्सेस, रेकॉर्डिंगचं सक्सेस हे पूर्णपणे तालमीवर किंवा रिहर्सलवर अवलंबून असतं. मग ते क्रीडा क्षेत्र असेल, अभिनय क्षेत्र असेल, कुठलंही क्षेत्र असेल, ज्या क्षेत्रात रिहर्सल्स जास्त होतात ना त्या क्षेत्रात सक्सेस हा गॅरंटी असतो. त्यामुळे आम्ही ह्या जनरेशनचे असून देखील आम्हाला काय मनाच्या कोपऱ्यात असंच वाटते की जर का आम्ही त्या जनरेशनमध्ये जन्म घेतला असता तर आम्हाला लाईव्ह गाणं रेकॉर्ड करण्याची किंवा लाईव्ह रेकॉर्डिंग ह्या दिग्गजांची बघण्याची एक संधी मिळाली असती. आता टेक्नॉलॉजी बदलत चालली आहे, लोकांना वेळ फार कमी असतो, लोकांच्या कमिटमेंट्स बदलले आहेत, त्यामुळे काय होतं एखादा ट्रॅक संगीतकार रेडी करून ठेवतो, मग त्याच्या डोक्यात जे गायक असतील ज्या गायिका असतील त्या दोघांपैकी कोणाला तरी एखादा वेळ असेल तो अगोदर येतो, ड्युएट असेल तर मग तो अगोदर गाऊन जातो, मग ज्याची डेट अवेलेबल असेल त्यानंतर तो त्याच्यावर व्हॉइस डब करून जातो, मग ते गाणं तयार होतं. म्युझिशियन अगोदर ट्रॅक डब करून जातात, त्यामुळे गाणी अप्रतिम काही होतातच, अजूनही जन्माला येत आहेत. पण 100 वादक एलपी साहेब, श्रीकांत पॅरल साहेब असतील, आर्ली बर्मन असतील, 75 वादक, 50 वादक, मग रफी साहेब, आशाताई, किशोरदा, लताजी सगळे एकत्र गाणं रेकॉर्ड करणार, म्हणजे तो जो एक माहोल असायचा किंवा जो कोणी एकदा जरी चुकेल त्यासाठी सगळ्यांना परत ते गाणं टेक घ्यावं लागेल. म्हणजे वादक पण इतके कसलेले आणि इतके कमाल असतील तेव्हाचे की आमच्याकडून एखादी चूक झाली तर भारतरत्न लता मंगेशकरांना हे गाणं परत रेकॉर्ड करावं लागेल. म्हणजे ती किती मोठी जबाबदारी आणि भीती असेल त्यांना. त्यामुळे एका गाण्याची मी मला वाटतं मला जितकं माहिती आहे, मी जितकं ऐकलंय ज्येष्ठांकडून की 14-14, 15-15 दिवस एकाच गाण्याची, त्यामुळे ते गाणं इतकं मुरायचं आणि त्यात मग इमोशन्स आणि मग त्यात भाव अजून ओतप्रोत यायचं
0: आणि गिव्ह अँड टेक व्हायचं.
1: त्यामुळे आता आपल्याला पर्याय नाही, आता ती जी पूर्वीची जी मजा आहे ती आता होणं शक्य नाहीये किंवा हेन्सफोर्थ तर अजून काहीतरी वेगळं होईल आपल्याला माहित नाही, पण लाईव्ह रेकॉर्डिंग आता पुन्हा होणं फार कठीण.
0: म्हणजे मी तुला स्टुडिओत बसून सांगेन त्याचे की गाणं पाठव असं पण होऊ शकेल. नक्कीच एक परत एक विश्रांती घेऊया आणि सेलिब्रिटी गणेशोत्सवमध्ये सुप्रसिद्ध गायक नचिकेत देसाई यांच्याशी संवाद साधूया. तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण सेलिब्रिटी गणेशोत्सव मध्ये सुप्रसिद्ध गायक नचिकेत देसाई यांच्याशी गप्पा करतोय. नचिकेत आता फ्युचर काय, म्हणजे आता गणपती तुला पावणारच पावणार आहे, तर गणपतीकडे काय मागणं असेल की संगीत क्षेत्रात पुढे गायक म्हणून तर तुम्ही वाटचाल चालू असेल पण संगीतकार व्हायचं वगैरे असं काही ठरवलंय?
1: अजूनपर्यंत तरी आपण एखादं गाणं कंपोज करावं किंवा गाण्याला चाल लावावी अशी मानसिकता आतून आली नाहीये. कारण संगीतकार होणं म्हणजे ते आतून यावं लागतं मी असं म्हणतो. पण गाणं गाण्याकडे माझा सुरुवातीपासून जास्त कल आहे, मला व्होकल्स वर जास्त माझा भर आहे. त्यामुळे एखादं गाणं यू नेव्हर नो कधी जन्माला येऊ शकतं कधी वाटू शकते की मी एखाद्या गाण्याला एखादे सुंदर शब्द हाती आले तर मी ह्याला चाल लावावी. बघूया प्रयत्न कसा अजून तर इतक्यात विचार नाही, पण गाण्यात अजून किती छान सुधारणा करता येतील, अजून आपण कसे इम्प्रूव्ह होऊ शकतो, कारण गाण्यात इम्प्रुव्हमेंटला सतत स्कोप असतो. तुमच्या वेळेस सतत तुम्ही तुमचं गाणं इम्प्रूव्ह करू शकता, त्यात सुधारणा आणू शकता, तर त्याच्याकडे सध्या जास्त
0: फोकस आहे. आता ह्या सगळ्या पुरस्कारांमध्ये हे तर थोडेच आहे आमच्याकडे दुसऱ्याला ठेवलेले, पण असे बरेच पुरस्कार तुम्हाला मिळालेले आहेत, त्यातल्या सगळ्यात म्हणजे लक्षात राहिलेल्या काही आठवणी किंवा काही पुरस्कार याविषयी थोडस जाणून घ्यायचं आहे. आणि अर्थातच फॉरेनला जे परफॉर्मन्सेस केलेले आहेत, म्हणजे फॉरेनचे कॉन्सर्ट कसे होतात म्हणजे कम्पेअर टू इंडियन म्युझिक, तर ते कॉन्सर्टचे सुद्धा जाणून घ्यायचे अप्रूप आहे कसे ते सादर
1: होतात. पुरस्कार सगळ्यांच्या आशीर्वादाने, परमेश्वराच्या कृपेने, सगळ्यांच्या आशीर्वादाने की अनेक मिळाले, पुढे देखील मिळतील अशी आशा करतो. पण सगळ्यात पहिला पुरस्कार जो आपल्याला मिळतो तो कायम
0: स्मरणात
1: राहतो. मग तो एखाद्या संस्थेकडून मिळालेला असेल किंवा एखाद्या चॅनलकडून, एखाद्या ठराविक स्टेजपर्यंत पोहोचण्यात आपल्याला मिळालेला असेल, तर मला असं वाटतं मी सगळ्यात पहिली स्पर्धा जी जिंकलेली होती म्हणजे आयडियल क्लासेस, आयडियल फाउंडेशनचे जे जगदीश वारावकर त्यांच्या कॉलेज लेवलवर स्पर्धा व्हायच्या, जेव्हा मी अगदी सारेगमच्या पण अगोदरच, म्हणजे जेव्हा मी अगदीच 10वी पास आउट होऊन 11वीत ऍडमिशन घेतलेली, तर तेव्हा मला माझं पहिलं बक्षीस मिळालेलं, मला वाटते काहीतरी 751 रुपये वगैरे असं प्राईस होतं. आणि इट इज ऑलवेज क्लोज टू युअर नंतर तुम्हाला अनेक
0: पहिलं पाकिट
1: म्हणू किंवा स्वतःच्या मेहनतीने काहीतरी आपण केलं किंवा अचीव्ह केलं. नंतर मला अनेक राजाश्री शाहू पुरस्कार मिळाला, जयसिंग कोसा, नंतर सिंधुताई सपकाळांच्या उपस्थितीत मला मिळाला, नंतर सुधीर फडके युवन विश पुरस्कार मला इंद्रधनु ठाण्याने दिला, जी एक प्रतिष्ठित मोठी संस्था आहे ठाण्याची. पण ते एक सुरुवातीचं एक असताना, आणि माझा पहिला कार्यक्रम मला आठवतो, जेव्हा मला आठवतंय मला वाटतं आमचे एक सुहास कबरे काका म्हणून गोरेगावमध्ये खूप मोठं नाव आहे, त्यांनी मला वाटतं 9वीत की 8वीत मला शुक्रतारा नंदवारा एक गाणं गायची संधी दिलेली, आणि मला तेव्हा 200 रुपये मानधन दिलेलं. ते मानधन फार जवळच आहे कारण ती आपली पहिली पायरी असते, आणि त्यामुळे ती जी त्या ज्या मेमरीज आहेत किंवा त्या ज्या आठवणी आहेत त्या आठवणींना नंतर किती यश मिळालं तरी सबस्टिट्यूट असतं किंवा त्या कायम तुमच्या मनात सुवर्णाक्षरात कोरलेल्या असतात,
0: हृदयाच्या एका टप्प्यात असतात.
1: खरं आणि येणाऱ्या पिढीला मी हेच म्हणेन की गाणं शिका. हल्ली इतकं फास्ट जग झालंय की इन्स्टंट सक्सेस सगळ्यांना हवं असतं, सगळ्यांना टीव्हीवर
0: नेम फेमच्या मागे
1: असतात. नेम फेम गरजेचं आहे, त्याशिवाय देखील पर्याय नाहीये, पण मी म्हणेन की नेम फेम हे लॉंग लास्टिंग असलं पाहिजे. शॉर्ट नेम फेमला पण काही उपयोग नाही, तुम्ही एखाद्या टीव्हीवर याल देखील आणि काही महिन्यात तुम्हाला लोक जर का विसरणार असतील तर त्या नेम फेमला काही उपयोग नाही. तुम्ही स्वतःला एक लंबी रेषा घोडा जर का समजून काम करायला लागलात की मी आता समजा 15-20 वर्षांचा असेल आणि मला जर का 85 पर्यंत चांगलं काम कन्सिस्टंटली करायचं, तर मग त्यासाठी लागणारी जी धडपड आहे किंवा त्यासाठी लागणारी जी मेहनत आहे ती जर का तुम्ही केली, म्हणजे एखाद्या गुरुंकडे चांगलं शिक्षण घेतलं, गाण्याप्रती श्रद्धा ठेवली, सिन्सिअरिटी ठेवली, तर मग तुमचं भविष्य नक्की
0: फॉरेन कॉन्सर्ट्स
1: हो. तुम्ही मला अशी म्हणालात फॉरेन कॉन्सर्ट्स बद्दल, मी म्हणेन की आपल्याकडे भारतीय कलाकारांना बाहेर अतोनात प्रेम मिळतं, म्हणजे त्यांना प्रचंड उत्सुकता असते, त्यांना प्रचंड कुतूहल असते की अरे इंडियातून कलाकार येऊन, त्यामुळे त्यांना प्रचंड एक आतुरता असते तरी आम्ही हे कार्यक्रम तिकडे येऊन परफॉर्म करायला त्यांना इन्व्हाइट करावं, त्यामुळे प्रचंड रिस्पेक्ट मिळतो, प्रचंड चांगली ट्रीटमेंट मिळते. आणि कुठल्याही व्यक्तीला, मी असं म्हणेन कुठल्याही व्यक्तीला फॉरेनला जाऊन गायची संधी मिळाली तर त्याचा आनंद कायमच असतो. म्हणजे कोणी कितीही म्हटलं तरी आपण कुठेतरी परदेशी जाऊन आपली कला सादर करतो ही एक छानच गोष्ट आहे, त्यामुळे इकडे जसं आम्हाला प्रेम मिळतं, भारतात आम्हाला जसं ऑडियन्स मिळतं तितकाच छान ऑडियन्स आम्हाला परदेशात मिळतो. आणि इनफॅक्ट आम्हाला त्याचा अभिमान आहे की आपली भारतीय संस्कृती किंवा भारतातली जी कला आहे ती आपण साधा समुद्र पार जाऊन सादर करतो आणि आपल्या देशाचा झेंडा आपण तिकडे रोवून घेतो, त्यामुळे त्यासारखं दुसरं सुख नाही.
0: नक्कीच खूप छान. आणि ह्या क्षेत्रात इतकी वर्ष तू आहेस तर काही मान्यवर व्यक्तीची तुझी पर्सनली ओळख झाली असेल, तर अशा काही ज्याने तुला शाबासकीची थाप दिली किंवा अरे वा खूप छान झालं गाणं, म्हणजे ऑडियन्स तर प्रतिक्रिया देतच असतात पण काही व्यक्तींची खास
1: सगळ्यात मोठी आठवण मला प्रामुख्याने आठवते ती म्हणजे उषाताई मंगेशकर. म्हणजे जेव्हा त्या 2009 मी गौरव महाराष्ट्राचा रियालिटी शो करत होतो आणि मला वाटतं नाट्यसंगीताच्या एपिसोडला त्या चीफ जज म्हणून होत्या, चीफ गेस्ट म्हणून होत्या, आणि त्यांनी एपिसोड झाल्यावरच माझा नंबर घेतला मागून आणि शेड्यूल संपल्यावर आपण भेटू असं त्यांनी सांगितलं. म्हणजे तेव्हा मी अजूनही म्हणेन की तेव्हा आपण अगदीच नवीन नवीन असतो, म्हणजे 2009 म्हणजे अगदी आय वॉज 19 or 18. ऍज आय सेड आत्ता 18-19 वर्षी कार्यरत असलेली मुलं त्यांची प्रगती आणि आमची तेव्हाची प्रगती जमीन असणार, कारण आता जनरेशन पण इतकं ऍडव्हान्स झालंय टेक्नॉलॉजीमुळे त्यांना छान एक्सपोजर मिळालंय. पण उषाताईंनी मला नंतर फोन केला झालं की माझा असा असा आसामला कार्यक्रम आहे आणि तुम्ही गाल का, म्हटलं नक्कीच आवडेल. नंतर त्यांनी मला रघुकुंजावर बोलवलं आणि मी म्हणेन मी खूप भाग्यवान आहे की दिदींची आणि माझी भेट झाली नाही पण किमान त्या वास्तूत मला प्रवेश करता आला त्यांच्या आशीर्वादाने आणि माझा पहिला विमान प्रवास विमान प्रवास उषाताईंमुळे झाला. मी आसामला त्यांच्यावर ऍज अ मेल को सिंगर म्हणून गायलो आणि ती शाबासकी जी आहे. नंतर मला अनेक मान्यवरांकडून मला प्रोत्साहन मिळालं, अनुदंगताई कोडवाल असतील, यशवंत देव काका असतील, आता नुकतंच मी मागच्या आठवड्यात बेला शिंदे बरोबर गायलो, अजय अतुल असतील, या अनेक लोकांबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली, रवींद्र साठे असतील, अशोक पत्की सर असतील, पण ती सगळ्यात पहिली जी पाठीवरची थाप असते ती फार स्मरणीय असते.
0: इथे सुंदरला प्रभुकुंजावर जाणं हे कित्येक लाखो करोड लोकांचं स्वप्न असतं आणि ते तुझं पूर्ण झालेलं आहे आणि बाप्पाचे आशीर्वाद आहे. तर आपल्या या सेलिब्रिटी गणेशोत्सवाची सांगता परत एकदा तुझ्या गाण्याने करावी अशी मी तुला विनंती करते.

0: वाह वाह, खूप सुंदर, खूप छान पॉडकास्ट झाला होता, त्याबद्दल तुझे मनपूर्वक आभार.
1: रसिकांचे देखील मनापासून.
0: नक्कीच. आणि सुख करता दुःख करता या गणेशा चरणी प्रार्थना करूया. सिद्धिविनायका चरणी प्रार्थना करते की तुला असंच दैदिप्यमान यश अवतरोत्तर मिळत राहो आणि तुझं नाव चारों दिशात झळकत राहो अशी अपेक्षा व्यक्त करते. आणि खूप छान आणि आमच्या सेलिब्रिटी गणेशोत्सवामध्ये सहभागी झालास त्याबद्दल मनपूर्वक
1: धन्यवाद.
0: तर प्रेक्षक, आज आपण सेलिब्रिटी गणेशोत्सवामध्ये नचिकेत देसाई यांच्याशी संवाद साधला. आमचा हा पॉडकास्ट तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी खात्री बाळगते आणि मी तेजस्वी आपला निरोप घेते. धन्यवाद. आचार्य.

0: इथे. मी तुला आधीच सांगितलेलं ना, तुझा आणि माझा संबंध आता संपलाय.
1: नको ना असं बोलूस यार.
0: तुला माहितीये ना, सायन्स कधी खोटं नाही बोलत.
1: ते मला काही माहित नाही. मला माझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे. माझं प्रेम तुला कधीच काही होऊ देणार नाही.
0: तू जा ना, तुझं आयुष्य माझ्या मागे नको बर्बाद करूस.
1: माझ्याशी लग्न करशील?

या कृष्णाची राधा तर त्याला केव्हाच सोडून गेली होती, हे तर फक्त भास होते तिच्या असण्याचे. अनंत काळापासूनचं राधाकृष्णाचं हे प्रेम आजही अधूरच आहे, कारण कृष्णाला त्याची राधा तेव्हाही भेटली नव्हती आणि कृष्णाला त्याची राधा आजही भेटली नाही.

What happened, Sachin? कोई कॉल नहीं, एसएमएस भी नहीं।

Italia. Ma,

Italia. 99.9 FM.

¡Halo, Chilu! ¡Hola, ¿qué eres?

널 여미 해를 건드려.